सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 24 वैशाख शके 1948 अर्थात 14 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:55 आणि 35 सेकंद झालेत. मी क्षमा नांदेडकर आमच्या आजच्या या प्रसारणसभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रसारणसभेला मंगलध्वनीनं आम्ही आरंभ

0: करेगी। मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा ने कल अपने नए कार्यकाल की पहली मंत्रिमंडलीय बैठक के बाद संवाददाताओं से बातचीत में ये घोषणा की। विधानसभा का विशेष सत्र 21 से 26 मई तक चलेगा, जिसमें नव निर्वाचित विधायकों को शपथ दिलाई जाएगी। पश्चिम बंगाल सरकार ने आलू, प्याज, फल, सब्जियों, तिलहन, अनाज और अन्य जरूरी उत्पादों को अन्य राज्यों में ले जाने पर लगे सभी प्रतिबंध हटा दिए हैं। ये प्रतिबंध पूर्ववर्ती तृणमूल कांग्रेस सरकार ने लगाए थे। इन प्रतिबंधों से आलू उत्पादक किसानों और अन्य संस्थाओं को भारी नुकसान हुआ था। भारतीय जनता पार्टी ने चुनाव से पहले राज्य के किसानों को प्रतिबंध हटाने का आश्वासन दिया था। अल्पसंख्यक कार्य मंत्रालय आज नई दिल्ली में अल्पसंख्यक कल्याण विकसित भारत के लिए आर्टिफिशियल इंटेलिजेंस के माध्यम से समावेशी विकास विषय पर राष्ट्रीय सम्मेलन का आयोजन करेगा। सम्मेलन भागीदारी से भाग्योदय लक्ष्य के तहत आयोजित किया जा रहा है। आईपीएल क्रिकेट में रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने कोलकाता नाइट राइडर्स को 6 विकेट से हरा दिया है। कोलकाता नाइट राइडर्स ने 20 ओवर में 4 विकेट पर 192 रन बनाए। रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने 19 ओवर और एक गेंद में 4 विकेट के नुकसान पर 194 रन बनाकर मैच जीत लिया। विराट कोहली ने 60 गेंद में नाबाद 105 रन बनाए। उन्हें प्लेयर ऑफ द मैच चुना गया। टूर्नामेंट में आज शाम 7:30 बजे धर्मशाला में पंजाब किंग्स का सामना मुंबई इंडियंस से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 6:05 झालेत। प्रसारित करत आहोत अमृतधारा। शौर्य याविषयी डॉक्टर शुभदा धारूरकर यांचे विचार आम्ही आता प्रसारित करत आहोत।
2: शौर्य हा शब्द उच्चारल्यावर एक स्फुरण चढते आणि कानात दुंदुभीचा आवाज घुमतो, कारण हा शब्द छोटासा असला तरी भारदस्त आहे। याचा अर्थ शूर, पराक्रमी, वीर, बहादूर असं सांगता येईल। या शौर्याचे अनेक पोवाडे इतिहासानं गायले आहेत। हा शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास भारताच्या कानाकोपऱ्यात गुंजत आहे। शौर्य दिवस पाळला जातो तो भगतसिंग, चंद्रशेखर, राजगुरू यांना फाशी दिला तो दिवस, कारण या युवकांचा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा लढा त्यांच्या फाशीनं थांबला नाही तर आणखीन उफाळला आणि भीतीवर विजय मिळवून योग्य ते कार्य करण्याची वृत्ती बळावली, त्यालाच आपण शौर्य, पराक्रम म्हणतो। मृत्यूची, धोक्याची कल्पनाही या शौर्याला मान्य असते। शौर्य म्हणजे नैतिक धर्म। शारीरिक शौर्य म्हणजे शारीरिक वेदना, त्रास, मृत्यू किंवा मृत्यूचा धोका जाणवला तरी दाखवलेली बहादुरी। तर नैतिक शौर्य म्हणजे लोकांचा विरोध पचवून चांगलं कार्य करणं। यासाठी चिकाटी, संयम हे महत्त्वाचे गुण ठरतात। इतिहासात आपल्याला याचे अनेक दाखले सापडतात, कारण इतिहास लढायांचा, पराक्रमाचा असतो, अर्थात माणसाचाच असतो। पण वेळप्रसंगी माणसाला कसा संघर्ष करावा लागला आणि यातून तो कसा पार झाला ही गाथा आपल्याला प्रभावित करते। लहानग्या लवकुशाचा पराक्रम रामायणातील शौर्याचं एक मोठंच उदाहरण ठरतं। चक्रव्यूह भेदणाऱ्या अभिमन्यूचा पराक्रम आजही आम्हाला आमच्या भोवतीचं चक्रव्यूह भेदायला मदत करतो। झाशीची राणी ही तर शौर्याची, पराक्रमाची एक गाथाच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे अजूनही गरजत आहेत। महाराजांनी घालून दिलेल्या वाटेवरच आपली वाटचाल सुरू आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुल्य पराक्रमाला तर तोडच नाही। तेव्हा राजकीय पायवाट आपल्याला शिवरायांच्या शौर्याची, पराक्रमाची कायम आठवण करून देते। केवळ राजकीय पटलावरच शौर्य गाजवता येतं असं नाही, तर समाजात प्रतिकूल परिस्थितीत राहून जे साध्य करायचं त्यासाठी जो संघर्ष करावा लागतो तोही पराक्रमच, तेही शौर्यच, तेही धैर्यच, बहादुरीच। स्त्री शिक्षण, केशवपन, विधवा पुनर्विवाह यासाठी समाजाला प्रश्न विचारून कुप्रथांचं उच्चाटन करणं हे देखील पराक्रमाचंच काम। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जे धैर्य दाखवलं त्यामुळे तर आज आमचं हे काम आम्ही करू शकतो। आजही सैन्य दलात भरती होणारा तरुण याच आदर्शाच्या, शौर्याच्या, पराक्रमाच्या मुशीत तयार होतो आणि रणभूमी

0: वर ठामपणे उभा राहतो आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवतो. देशवासियांना आपल्या पराक्रमाच्या कवचानं आच्छादून त्यांचं रक्षण करतो. त्याचं धैर्य अतुलनीयच. कशाही परिस्थितीत तो राहतो, कसा तो आपलं काम करतो त्याचा तोच जाणे. त्याचा हा पराक्रम युद्धजन्य परिस्थितीत तावून सुलाखून निघतो आणि मग तो हौतात्म्यही सहज स्वीकारतो. याबाबतीत आपल्याकडे महिलाही मागे नाहीत. इतिहास साक्ष आहे. जेव्हा जेव्हा प्रतिकूल परिस्थितीतून स्त्रीला जावं लागतं त्यावेळी तिचं स्त्रीत्व स्वत्व पेटून उठतं आणि एक पराक्रमाची शौर्याची ज्वाला तयार होते. आजही सीमारेषेवर हवाई दल वायुसेना यातही मुलींनी आपलं धैर्य दाखवलं आहे. शौर्य ही अशी भावना आहे की ती दाखवण्यापेक्षा गाजवणं अधिक महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे आपल्याकडे जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा सामान्य माणूसही धैर्यानं उभा राहिला. इतिहासानं आपल्यासमोर पराक्रमाची शौर्याची धैर्याची अनेक उदाहरणं उभी केलीत आणि आपण त्याची पारायणं करतो आहोत. आजच्या काळात आमची लढाई आमच्याशीच आहे. त्यासाठीच धैर्य हवंय. आज आपली अवस्था अर्जुनासारखी झाली आहे. शस्त्रास्त्र टाकून आपण आक्रोश करत आहोत पण लढा हे सांगायला आपण कुणा कृष्णाची वाट बघणार आहोत का? आज आपल्याला आपल्या लढाईत मदतीला कृष्ण येणार नाही. आपल्या स्वतःलाच ती भूमिका निभवावी लागेल आणि आपला आपणाशीच संघर्ष चालू राहणार आहे. दोन मानवांमधला भावनिक संघर्ष माणसाला स्वतःलाच सोडवावा लागणार आहे. शस्त्रास्त्रांविना धैर्यानं बहादुरीनं चिकाटीनं वैचारिक मंथनातून मार्ग काढावाच लागेल. तरच भारतीय लढ्यातील संघर्षाचे पाईक म्हणून लढावे लागेल. तर प्रत्येक वेळी शस्त्रच नाही तर धार असलेल्या शब्दांची गरज आहे.
1: शौर्य याविषयी डॉक्टर शुभदा धारूरकर यांचे विचार अमृतधारा या कार्यक्रमातून श्रोते हो आपण ऐकलेत. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते आता प्रसारित करत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम स्वरांजली.

0: अजित कडकडे आणि सहकारणी गालेले प्रवीण दवणे यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती नंदू होनप यांनी.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलीस

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत मीराबाई यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं गोविंद प्रसाद जयपूरवाले आणि भवदीप जयपूरवाले यांचं.

0: समूह स्वरात देशभक्तीपर रचना श्रोते हो आपण ऐकलीत. संगीत होतं कानू घोष यांचं आणि याबरोबरच स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला.
4: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते, आता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत कृषी वाणी.

नमस्कार, मी डॉक्टर अनिल पांडे, सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली, छत्रपती संभाजीनगर. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ती म्हणजे तण नियंत्रण आणि स्वच्छ शेतीचे महत्त्व. शेतीमध्ये तण ही एक मोठी समस्या आहे. तण म्हणजे अशी अवांछित झाडे जी मुख्य पिकाबरोबर वाढून पिकाचे अन्नद्रव्य, पाणी, प्रकाश आणि जागा हे हिसकावून घेतात, त्यामुळे उत्पादनात फार मोठ्या प्रमाणावर घट होते. म्हणूनच तण नियंत्रण आणि स्वच्छ शेती ही अत्यंत महत्त्वाची आहे. पिकामध्ये या तण हे आपोआप उगवतात आणि पिकाला हानी पोहोचवतात, म्हणूनच अशा प्रकारच्या वनस्पतींना तण असे आपण म्हणतो. साधारणपणे आपल्याला हरळी, दुर्वा, कांगणी, गाजर गवत अशा असंख्य प्रकारच्या तणांचा आपल्याला ओळख आहे, माहिती आहे. आता या तणांमुळं पिकांशी स्पर्धा होऊन हे पिकाला उपलब्ध होणारी जी अन्नद्रव्ये आहेत ती मुबलक प्रमाणात मिळत नाहीत, त्यामुळे आपल्या अपेक्षित पिकाची वाढ होत नाही. पाण्याचा हे तणांमार्फत वापर केला जातो, ज्यामुळं आपल्या मुख्य पिकांना पाण्याचा उपभोग घेता येत नाही. प्रकाश अडवला जातो. कीड आणि विविध रोगांना ही तण आश्रय देतात, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर किडीचा रोगाचा प्रादुर्भाव होतो. आणि विशेष म्हणजे पिकाच्या उत्पादनामध्ये 20 ते 80% ह्या तणांमुळं नुकसान होऊ शकतं. तणाच्या प्रकाराचा जेव्हा आपण विचार करतो तर याच्या जीवनकालानुसार वार्षिक म्हणजे एका हंगामात या तणाचं पूर्ण जीवनचक्र पूर्ण होतं. द्विवार्षिक म्हणजे 2 वर्षात या तणांचं जीवनचक्र पूर्ण होतं. तर बहुवार्षिक म्हणजे अशी तणं आहेत की जी अनेक वर्ष जिवंत राहतात. उदाहरणार्थ जर पाहिलं तर हरळीसारखी जी तणं आहेत ती बहुवार्षिक प्रकारामध्ये येतात, जेणेकरून आपल्याला वर्षानुवर्ष कितीही वर्ष ही पिकांबरोबर स्पर्धा करतात आणि याचा अपाय हा आपल्या मुख्य पिकांना होत असतो. जर आकारानुसार तणांचं आपल्याला वर्गीकरण करायचं झालं तर गवत वर्गीय म्हणजे ग्रासी

वीड्स, रुंद पानांची तण म्हणजे ब्रॉडलीफ वीड्स, शेवाळ किंवा कंदयुक्त तण, अशा प्रकारचे आकारमानानुसार ह्या तणांचे वेगवेगळे प्रकार आहेत। म्हणून अशा प्रकारच्या हानिकारक असणाऱ्या आपल्या मुख्य पिकांसोबत स्पर्धा करणाऱ्या तणांचे व्यवस्थापन करणे हे अत्यंत आवश्यक आहे। म्हणून तण नियंत्रणामध्ये यांत्रिक किंवा भौतिक पद्धतीचा अवलंब आपण करावा। यामध्ये हाताने तण काढणे, खुरपणी निंदणी करणे, ट्रॅक्टर किंवा यंत्राद्वारे निंदणी करणे, प्लास्टिक किंवा मल्चिंगचा वापर करणे, सेंद्रिय आच्छादनांचा वापर करून आपण तण नियंत्रण हे करू शकतो। अशा प्रकारे तणाचा बंदोबस्त आपण वेळीच केला तर आपण तण नियंत्रण करून पिकांसोबत होणाऱ्या स्पर्धेचा म्हणजे तणाचा व्यवस्थापन करू शकतो। धन्यवाद।

कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण खोप्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतहो नमस्कार. श्रोतहो, मागील भागामध्ये आपण फ्रोझन शोल्डर व प्लांटर फेशियाटिस या आजाराबाबत माहिती विस्तृतपणे जाणून घेतली. या भागामध्ये आपण अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा असा सांध्याचा आजार आहे ज्यामध्ये हाडांचा रक्तपुरवठा कमी होतो व त्यामुळे हाडांचे नुकसान होते. अव्हॅस्क्युलर म्हणजे रक्तपुरवठा कमी होणे आणि नेक्रोसिस म्हणजे साध्या भाषेमध्ये सडणे. साधारणतः हा आजार कोणत्याही सांध्यांना होऊ शकतो, परंतु हिप जॉईंट म्हणजे आपल्या जांघेचा सांधा, खुब्याचा किंवा कुल्ल्याचा सांध्यामध्ये फार कॉमनली इन्व्हॉल्वमेंट असते. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचे कारणेबद्दल बोलायचं झालं तर काही जीवनशैलीमुळे देखील असं धोका वाढतो, जसं की जास्त प्रमाणात मद्यपान करणे व धूम्रपान करणे. तसेच कोणत्याही आजाराची, विशेषतः वात व त्वचेच्या आजारासाठी हायडोस स्टेरॉइड्स दीर्घकाळ घेतल्याने देखील अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंटचा धोका वाढू शकतो. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप चे काही अपघातजन्य कारणे देखील आहेत. अपघात झाल्यानंतर हिप जॉईंटला काही मार लागला किंवा जांघेमध्ये काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झालं तर त्यामुळे सुद्धा तिथल्या हाडाचा रक्तपुरवठा कमी होतो. जर सांधा निकाला गेला, डिसलोकेशन झालं, तेव्हा देखील असा रक्तपुरवठा कमी होतो व अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा धोका वाढतो. इतर काही कारणे पाहायची झाले तर रेडिएशन थेरपी आहे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये किंवा इतर कारणामुळे जेव्हा रेडिएशन थेरपी केली जाते किंवा अवयव प्रत्यारोपणच्या ज्या शस्त्रक्रिया होतात किंवा ऑर्गॅन ट्रान्सप्लांटच्या ज्या शस्त्रक्रिया होतात, तसेच रक्ताचे काही विशिष्ट आजार जसं की सिकल सेल ॲनिमियामध्ये सुद्धा हा धोका निर्माण होऊ शकतो. आता याची जर काही लक्षणे बघायची झाली तर सांधे दुखी हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. सुरुवातीला वेदना सौम्य असू शकतात, परंतु जसं जसं आजारांचा टप्पा वाढत जातो तशा तशा वेदना तीव्र स्वरूपाच्या होतात. खाली मांडी घालून बसताना किंवा उठताना, पायरी चढउतार करताना, खाली शौचास बसताना किंवा उठताना खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. दुखण्यामुळे सांध्याची हालचाल कमी होते व सांध्यावर सूज व कडकपणा म्हणजेच स्टिफनेस यायला लागतो. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचे निदान करण्यासाठी आपण रुग्णांची क्लिनिकल तपासणी किंवा बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर किंवा गरज भासल्यास एक्सरे करावा लागतो किंवा MRI असतो किंवा CT स्कॅन असतो. एक्सरे, MRI, CT स्कॅन हे नेमकं अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा आजार कोणत्या टप्प्यात आहे, सांध्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, हाडांचा भाग किती खराब झालेला आहे किंवा सांधा खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो. वरील लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित अस्थिरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला

0: उपचार घ्यायला हवेत. तर उपचाराबाबत बोलायचं झालं असेल तर अवस्कुलर नेक्रोसिस नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये आहे यावरून त्याचे उपचार ठरले जातात. किंवा एव्हीएनचा टप्पा कोणता आहे, किंवा एव्हीएनची जी लक्षणं आहेत तर ती खूप सौम्य आहेत का की खूप जास्त आहेत का, यावरून आपण ट्रीटमेंट जे आहे, उपचार जो आहे ते ठरवला जातो. उपचारामध्ये विशिष्ट औषधोपचार, फिजिओथेरपीचा समावेश आहे. हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीद्वारे सुद्धा विना ऑपरेशन या आजारावर उपचार करण्यात येतो. ज्या रुग्णांमध्ये औषधोपचार व फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायाम याद्वारे उपचार शक्य होत नाहीत अशा रुग्णांमध्ये ऑपरेशनद्वारे उपचार करता येतात. ऑपरेशनमध्येही विविध प्रकारची ऑपरेशन्स आहेत, जसे की कोअर डिकम्प्रेशन म्हणजे हाडाला छिद्र पाडणे, किंवा बोन ग्राफ्टिंग म्हणजे आपल्या शरीराचं चांगलं हाड काढून त्या भागात टाकणे, किंवा ऑस्टिओटॉमी, किंवा मग जेव्हा सांधा पूर्णपणे खराब होतो तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंटचाही उपचार आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 2:05. आपण सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सौर ऊर्जेविषयीच्या लघुनाटिका आपण ऐकतो आहोत. आज आपण सूर्याची देणगी या विषयीची ही लघुनाटिका ऐकूयात. लेखन आहे धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिवंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ऐकूयात लघुनाटिका सूर्याची देणगी. काय ग बाई हा उकाडा, हा उन्हाळा म्हटलं की लाईटचं जाणं, गरमी होणं, छे छे छे छे असह्य होतंय आता हे सगळं.
2: गाई एकटीच काय बडबडते आहेस?
1: पूर्वी आता काहीही बोलू नकोस, माझा जीव त्रासलाय बर का नुसता. या गरमीमुळं असह्य होतंय मला सगळं.
2: अग बोलू नकोस, काय म्हणतीस मला? किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसवूया बाबा, सोलार पॅनल बसवूया, पण माझं कोण ऐकतंय ग?
1: सोलार पॅनल मला काय ते बोलली नाहीस तू? हा ते काय आहे आता नवीन? उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
2: अग आई बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ, घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आणि आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकते अगदी आपल्या घरी. आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसवून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं आपली आपली चालू शकतात.
1: काय काय सांगतेस काय तू पूर्वी?
2: मग
1: अग कूलर एसी माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.
2: अग हो आई, एसी कूलर मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
1: काय सांगतेस काय बाई. अग मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीयेत? नक्कीच काहीतरी खर्चिक बाब असणार बघ.
2: अगाई सुरुवातीला फिटिंग साठी थोडा खर्च करावा लागतो बघ, पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
1: काय सांगते
2: मग? आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ. आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगतेय पण बाबा कुठे ऐकतात माझं.
1: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही
2: न? अगदी नक्कीच.
1: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की का? आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
2: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे.

0: बर काही आणि कुठली हानी नाही, उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
1: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
0: हो बरं बाबा, या बरं इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी, आणि हो त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो. काय
0: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे ठीक आहे, मला महत्व पटलं बरं. आता काम फत्ते करून टाकूया, बसूया एकदाच सोलार पॅनल. चला लागूया कामाला. आता तर खुश.
1: श्रोते हो, आताच आपण सूर्याची देणगी याविषयी लघुनाटिका ऐकलेत. सहभाग होता सिवंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. आज मात्र मला निरोप द्या. नमस्कार.
3: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई
4: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झालेत. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधूर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची रचना श्रोते हो आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी. श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: लता मंगेशकर आणि सहकारिणी गायलेली संत तुकाराम महाराजांची रचना श्रोते हो आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो आपण ऐकत होता डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: अगं, आता वर्तमानात आपण पाणी वाचवलं तर ते पुढच्या पिढीसाठी राहील ना,
1: हो खरच.
0: आणि त्यांच्या आयुष्यासाठी केलेली ही थेंबाथेंबाची तरतूदच त्यांना आयुष्य देऊ शकेल, हो की नाही?
1: अगदी खरं. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजून 10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी

0: करू या वेगी
1: विसरू नका. येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येत आहे तुमच्या.
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कुंभमेळ्यातल्या आखाड्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांकडून जाहीर. सिंहस्थाच्या बोधचिन्हाचं अनावरण. नीट पेपरफुटी प्रकरणी पुणे तसंच अहिल्यानगर इथून प्रत्येकी 1 अटक. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम. आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. सूर्यफुलासाठी प्रतिक्विंटल दरात सर्वाधिक 622 रुपये, तर त्याखालोखाल कापसासाठी प्रतिक्विंटल 557 रुपये आणि तिळासाठी प्रतिक्विंटल 500 रुपयांची वाढ देण्यात आली आहे. ग्रेड ए धानासाठी किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल 2461 रुपये, संकरित ज्वारीसाठी 4023 रुपये, बाजरीसाठी 2900 रुपये आणि तुरीसाठी प्रतिक्विंटल 8450 रुपये किमान आधारभूत किंमत असेल. या हंगामात अंदाजे 824 लाख मेट्रिक टनाहून अधिक शेतमालाची खरेदी केली जाईल आणि त्यापोटी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अंदाजे 2,60,000 कोटी रुपये दिले जातील असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
3: खरीफ के लिए जो फैसला लिया गया उसमें जितने भी खरीफ के क्रॉप्स हैं उन सब में कॉस्ट प्लस 50% या 50 से अधिक टोटल 2,60,000 करोड़ रुपए किसानों को पे आउट जाएगा इस पूरे फैसले से. और इस साल का एनुअल खरीफ प्रोक्योरमेंट होगा 824 लाख मेट्रिक टन LMT.
2: नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधारणेला आणि आधुनिकीकरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत करत पंतप्रधानांचे आभार मानले. मुंबईत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,
4: नागपूर एअरपोर्ट हा एक ब्राऊनफील्ड एअरपोर्ट म्हणून नव्याने डेव्हलप करण्याकरता मागच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने एक टेंडर दिलं होतं. आज माननीय पंतप्रधान मोदयांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली आहे. मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचे आभार व्यक्त करतो.
2: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यांसाठीच्या वाहनांच्या ताफ्यात कपात केली आहे. ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित असून सुरक्षा दलातली इतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आपला वाहन ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तात्काळ प्रभावानं अर्ध्यावर आणण्याची सूचना केली आहे. काल याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंत्री तसंच अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेश दौरे करू नयेत, मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा नियमित विमानसेवेचा वापर करावा, मेट्रोसह सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा आदी सूचना केल्या. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या आखाड्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत काल सिंहस्थ कुंभमेळा कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आखाड्यांसाठी विविध सुविधांची घोषणाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं काल फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ऍप्सद्वारे होणारी फसवणूक रोखण्याकरता दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष

समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी पोलिसांनी काल पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीनंतर या महिलेला केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्यातून धनंजय लोखंडे या तरुणालाही सीबीआयनं काल ताब्यात घेतलं. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याची कसून चौकशी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणातील नाशिकमधला आरोपी शुभम खैरनार याला केंद्रीय गुप्तचर विभागानं ताब्यात घेतलं आहे. शुभमच्या भावाची तसंच मित्रांचीही चौकशी करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं काल छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड जिल्ह्यात काही तरुणांची चौकशी केल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही चौकशी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6% वरून 15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त परभणी इथं संभाजी सेनेतर्फे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं धर्मवीर छावा संघटनेच्या वतीनं 51 गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना बी बियाणे आणि शंभू गाथा पुस्तकांचं वाटप करण्यात येणार आहे. यासह पोवाडे गायन आणि इतर आयोजनातून संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEचे 12वी परीक्षेचे निकाल काल जाहीर झाले. यंदा सुमारे 85% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींमध्ये उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 88%, तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. राज्य मंडळाची इयत्ता 10वी तसंच 12वीची पुरवणी परीक्षा येत्या 16 जूनपासून सुरू होत आहे. यासाठीचं सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 12वीचे अर्ज भरण्याची नियमित मुदत उद्या संपत असून 20 मेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांना 21 मेपर्यंत नियमित शुल्कासह तर 25 मेपर्यंत विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार आहेत. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा योजना ESIC रुग्णालय उभारण्याचा मानस असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते काल कोल्हापूर इथं या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. महाराष्ट्राला या योजनेत देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्व विभागांनी मिशन मोडमध्ये काम करण्याचे निर्देश आंबेडकर यांनी दिले. परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या सातेगावने 100% स्वगणना पूर्ण केली आहे. प्रशासनानं गावपातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. दरम्यान उद्यापासून जनगणनेच्या 2ऱ्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा GC यांनी काल एक बैठक घेतली. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करावे आणि त्याची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे द्यावी असं गौडा यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या शिवना परिसरात 2 सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. गौरव आणि गोपाल साबळे अशी त्यांची नावं असून काल वडिलांसोबत मेंढ्या राखण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातली अकृषी विद्यापीठं आणि संलग्न महाविद्यालयांमधल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठाचे सर्व कर्मचारी आज काळ्या फिती लावून काम करणार आहेत. आजपासून टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा इशारा विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ कैलास पाथरीकर यांनी दिला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025-26 सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 184 कोटी लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या सर्व 93 महसूल मंडळे अनुदानासाठी पात्र ठरली आहेत.

0: 6,34,623 शेतकरी अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परभणी आणि लातूर जिल्ह्यात पीक विमा तक्रारी प्रकरणी सुधारित प्रस्ताव केंद्राला पाठवून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या संदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. हवामान. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात पुढील काही दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 45.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं 44°, छत्रपती संभाजीनगर इथं 43.6, परभणी 43.1 तर धाराशिव इथं 40.8 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान बीड तसंच धाराशिव जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं अनेक झाडं उन्मळून पडली. पाटोदा तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणी पुणे तसंच अहिल्यानगर इथून प्रत्येकी एकास अटक. आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 7:20 आणि 46 सेकंद झालेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल्स सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी USP. 7:50 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 8:40 आणि 9:10 हिंदी चित्रपट संगीत. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:10 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 10:05 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन. 10:30 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गाता रहे मेरा दिल 11:05.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम. 1:05 गीतबहार, 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. हे तिन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 2 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 2:30, 3:10 आणि सायंकाळी 5 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम दिल्ली मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 4 वाजता संदेश टू सोल्जर हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

सायंकाळी 5:20 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष मालिका तसंच वेदविश्वाचा ही मालिका आणि वेगळ्या वाटा या मालेत ग्रॉसोलॉजी याविषयी सतीश चावळी यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 6:30 कामगार सभा. वृत्तविशेष 7:15 हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकू शकाल शेतशिवार. रात्री 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इन्साइट्स. रात्री 10:00 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. यामध्ये गीता जावडेकर यांचं गायन आपण ऐकू शकाल. आणि रात्री 10:30 नभोनाट्य माणसाची जात लेखक पी सावळाराम. हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 मिनिटांनी दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 यामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आपण म्हणतो की आता राष्ट्रीय पातळीवर आणि आता आपण ग्लोबल झालेलो आहोत. पूर्ण जग ग्लोबल झालेलं आहे असं म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण कशा पद्धतीने जोडता येऊ शकेल महाराष्ट्राला? उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅली आहे किंवा युरोपमध्ये चांगले उद्योग आहेत, तर कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो?
2: आता आम्ही काय केलंय की मागच्या काही महिन्यामध्ये आम्ही जवळपास 8 ते 10 देशांबरोबर बोलणार आहोत. तर तिथले कॉन्सुलेट जनरल असेल, त्यांचे ट्रेड कमिशनर असेल, जसं ऑस्ट्रेलियाबरोबर आमचं डिस्कशन झालं, फिनलँडबरोबर झालं, MOU झाला आहे, जर्मनीबरोबर डिस्कशन झालं आहे, साऊथ कोरिया आहे. तर बऱ्याच देशांबरोबर त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही अडॉप्ट करायचा प्रयत्न करतो. जसं ऑस्ट्रेलियाच्या ट्रेड कमिशनरबरोबर बोलताना आम्ही म्हणलो, आपण आत्ता एक ग्लोबल हब झालेलो आहोत आणि प्रत्येक देशामध्ये आत्ताची जर आपण युद्ध परिस्थिती पाहायला गेलो तर इराण अमेरिका असेल, इस्रायल असेल, ती सगळी देश पूर्वी ऑइलसाठी भांडायची, आता रेअर अर्थ मिनरल्स आणि मेटल्स आपण जे म्हणतो. तर काय झालंय की ग्लोबली आपण 17 धातू असे निवडलेत जे धातू आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आहेत, म्हणजे मोबाईल असेल, फोन असेल, आपण जाता कॅमेराने आपलं जे शूटिंग होतं त्याच्यामध्ये असतील, तर हे सगळ्या गोष्टीवर आत्ता लक्ष झालेलं आहे. तर आपण ग्लोबल याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर 91.3% चायनामध्ये सगळं प्रोसेस होतात, भारतात 1% प्रोसेस होतो. त्याचा जर आपण रिझर्व पाहायला गेलो त्याचा साठा चायनात 50% जास्त आहे, भारतात फक्त 6.9% आहे आणि आपण एकही युनिट प्रोसेस करत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला जर देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर आपल्याला जर एक चांगलं तुल्यबळ इकॉनॉमी आपण ऑलरेडी होत चाललो, आदरणीय पंतप्रधानाच्या माध्यमातून आपण जे मागच्या 10-12 वर्षात कार्य केलं, तर आपण आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालो आणि हे मागच्या 15-20 वर्षात खूप रॅपिडली तो प्रोग्रेस झालेला आहे. तसं स्टार्टअप वाईज पण आपण जगात 3rd नंबरवर आहोत. तर ही इकोसिस्टीम आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे आणि काही प्रमाणात ती होत आहे.
1: सर आपण आता तुम्ही ग्लोबली काय काय उपलब्ध आहे ते सांगितलं, तर ग्लोबल मार्केट ऍक्सेस मिळवण्यासाठी महाराष्ट्रासाठी कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत?
2: आता जे आम्ही MOUs केले त्याच्या संदर्भातच केलेले आहेत की आपल्याला वेगवेगळ्या देशांबरोबर कोलॅबोरेशन

0: जसं मागच्या 2 महिन्यापूर्वी अबुधाबीच्या सीईओ आल्या होत्या, तर त्यांचा खलीफा फंड म्हणून आहे, तो 1 बिलियन दिरहम्स आहे. तर त्या खलीफा फंडमधून महाराष्ट्रातल्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना मदत काय करता येईल? आमचा फिनलँड बरोबर एमओयू असा झाला आहे की इथल्या स्टार्टअप्सला फिनलँडमध्ये आपल्याला एक रेड कार्पेट मिळेल, त्यांना इझी ऍक्सेस मिळेल, तिथले लायसन्स मिळतील. अबुधाबी बरोबर त्याच पद्धतीचा आमचा एमओयू झाला, जर्मनी बरोबर झाला आहे, बेल्जियम बरोबर आम्ही आत्ता एक स्टार्टअप शो केला, तर नाशिक, पुणे आणि मुंबई इथल्या जे स्टार्टअप्स आहेत त्याला गव्हर्नमेंट ऑफ बेल्जियमकडनं सपोर्ट मिळतो. तर आपल्या तरुणांसाठी जगातली सर्व दारं ओपन होतील याच्यासाठी आम्ही आता सतत कार्य करतोय.
1: आणि सर, कॉर्पोरेट स्टार्टअप सहयोग आहे तर तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
0: काय झालं, मी जसं सांगितलं की आपलं ऍज अ देश आपण नेहमी सर्व्हिस माइंडसेटमध्ये राहिलो, म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या, आज मी नाव नाही घेणार, पण जे सगळ्या आपल्याकडची जी तरुण मुलं आहेत त्यांना कुठेतरी प्लेस करणं आणि बाहेरच्या देशासाठी प्रोजेक्ट्स करणं हा विषयच आपण, म्हणजे त्या आधीच्या 150 वर्षाच्या मानसिकतेत आपण कंटिन्यू झाल्यासारखा हा प्रकार आहे. पण आपल्याला जोपर्यंत आपण प्रॉडक्ट लीड इनोव्हेशनकडे जाणार नाही, आपण फक्त सर्व्हिस डिलिव्हरी ॲप्स आणि एखादं प्रॉडक्ट एखाद्याच्या घरी पाठवणं, याच्यापेक्षा आपण जर इनोव्हेटिव्ह करू शकलो. आज आपण पाहायला गेलो तर हेल्थ केअरमधले मॅक्सिमम जे सी टी स्कॅनर असतील, MRI मशीन्स असतील, किंवा आपले इलेक्ट्रिकल व्हेकलचे जे पार्ट्स असतील, बॅटरीज आहेत, हे मॅक्सिमम गोष्टी आपण इम्पोर्ट करतो. तर हे इम्पोर्ट आपल्याला कमी करून देशामधल्या तरुणांना प्लेसमेंटच्या मागे न लागता, नोकरीच्या मागे न लागता, त्याची मानसिकता तयार करून, आणि कॉलेजला सुद्धा मला विनंती करायची आहे की इंडस्ट्री अकॅडमिया रिलेशन्स, याच्यावर भरपूर वर्ष आपण मागच्या 3 दशकापासून बोलतोय, पण इंडस्ट्रीनी सुद्धा हा माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे की एखाद्या तरुणाची किंवा शैक्षणिक संस्थेची किंवा सरकारचीच जबाबदारी नाही आहे, पण R&D युनिट, स्टार्टअप इनोव्हेशन युनिट हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी तरुणांना बोलून तिथे एक्सप्लोअर करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की 2 जणांनी हु विल प्रपोज फर्स्ट या थॉट पर मध्ये न राहता बोथ शुड कम टुगेदर आणि वर्क फॉर इनोव्हेशन.
1: सर, आता तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं 2-3 आपल्या बोलण्यात आला, तो म्हणजे एक म्हणजे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट्स. तर आपल्याकडे अजूनही अशीच मानसिकता आहे की आमच्याकडे ह्या ह्या सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यामध्ये हा एक उद्देश आहे का की आपल्याला भांडवल कमी लागतं?
0: हो, तसं असू शकतो, कारण जर सर्व्हिस द्यायची असेल तर आपण जस्ट एक ट्रेड दुसरीकडे पास करून जो मार्जिन असेल, जसं आपण आत्ता मोठे मोठे सिलिकॉन व्हॅली इज फुल ऑफ इंडियन्स, म्हणजे सगळे भारतीयच तिथे आहे, तर आपण काय करतो की एक रिसोर्स असेल त्याला एक स्कॉट प्लस करतो कॉस्ट त्याच्यावर आणि प्लेस करतो. पण याच्यामुळेच जे डिपेंडन्सी आहे, तर आपण जसं कोविडमध्ये आपण समजू शकलो आणि कोविडमध्ये जे इनोव्हेशन झाले ना, आपण नेहमी म्हणतो की एखादी जर संकट येतं ते त्याच्यामधनं एखादी काय म्हणतात अपॉर्च्युनिटी क्रिएट होते, संकट नेहमी संधी घेऊन येतं. तर आपल्याला त्या माध्यमातनं बऱ्याच स्टार्टअप झाल्या जे मेडिकल केअर्समध्ये काम करतायत, मेडिकल इनोव्हेशन्समध्ये काम करतायत, बरेच अशा गोष्टी झाल्या की जसं झूम आहे, व्हर्च्युअल मीटिंग झाल्या, एज्युकेशन ऑन युअर ओन आयपॅड ऑर मे बी डेस्कटॉप, हे सगळे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स त्याच्यातनं क्रिएट झाले. तर ही जगाची तर गरज आहे, जग काम करते, पण भारताची प्रमुख गरज आहे की आपल्याला स्टार्टअप माइंडसेट डेव्हलप करणं आणि याची मूळ सुरुवात जसं बाकीच्या देशांमध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल, वोकेशनल एज्युकेशन असेल, म्हणजे जवळपास माझं PhD त्या क्षेत्रात आहे, जवळपास 32 देशाच्या प्रॅक्टिसेसचा अभ्यास केला की इथे कसं सुरू केलं आणि वाय चायना इज सो पॉवरफुल इन मॅन्युफॅक्चरिंग, किंवा व्हिएतनाम असेल तर जपान पण बऱ्याप्रमाणे पिकअप झालेला आहे, बांगलादेश इज ऑल्सो डुईंग फ्यू थिंग्स, तर आपण त्या कम्पॅरिझनमध्ये आपण पण कसे पार्टिसिपेट.
1: सर, आम्हाला त्याच्याबद्दल जरा अधिक जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे, तुमची PhD आहे त्यात, की काय मानसिकता तिकडे आहे की जेणेकरून ते प्रॉडक्ट्सकडे जास्त वळतात?
0: डिझाईन थिंकिंग हा सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे, म्हणजे बाकीच्या देशांमध्ये हा प्रयत्न झाला की 6वीपासनं वोकेशनल एज्युकेशन देणं, त्याला स्टेम एज्युकेशन, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट शिकायची असेल, आता तुम्ही, मी मराठी शाळेत शिकलो तर 2री 3रीला जे कविता म्हणल्या, पोएम्स आपण म्हणू, ते आपण कुठेतरी झोका खेळताना म्हणल्या, कुठे बसमध्ये बसून खिडकीतून बाहेर बघत असताना आपण त्या कविता, ते अजून लक्षात आहे, कारण तो एक्सपिरियन्स जगत जगत शिकलेली गोष्ट आहे. तर लर्निंग बाय डुईंग जे म्हणतो आपण, एखादी जो गोष्ट जर आपण केली तर ती आपण विसरत नाही.

0: तर पुढे डिझाईन थिंकिंग त्या लोकांनी काय केलंय की जपान जर्मनीच्या जे स्कूल्स आहेत ते तुम्हाला आत्ता ही कम्युनिटी स्कूलचा कॉन्सेप्ट आहे, स्वच्छ करायला होतील, फरशी स्वच्छ करायला होतील, शाळेतले काही फिक्सेशन असतात म्हणजे एखादं कपाटाचा दरवाजा तुटला तर तो रिपेअर करायला होणार, इलेक्ट्रिसिटी गेली तर तो त्याच्याप्रमाणे कुठे बल्ब चेंज करणं, ह्या ज्या बेसिक आपले सराउंडिंगची जी इकोसिस्टीम आहे त्याच्यात ते स्किल ओरिएंटेड हे देतात. आपण जर मुलींचं जनरली पाहिलं तर त्यांच्या डेक्सटरिटी स्किल्स असते, हस्तकौशल्य ज्या आपण म्हणतो, तर ती जर अर्ली एजला इंट्रोड्यूस करून दिली तर तो प्रॉब्लेम येत नाही. दुसरा भारतातला लार्जर प्रॉब्लेम आहे लेबर डिग्निटीचा, की आपण असं म्हणतो की मी शी हा नाही काम करणार, म्हणजे आय विल नॉट डर्ट माय हँड्स, म्हणजे मला ऑटोमोबाईलमध्ये जर मेकॅनिक म्हणून 30-35 हजार मिळत असतील पण मला जर कोणी 10-11 हजार रुपये देऊन एका डेस्कटॉपच्या समोर बसून डेटा एंट्री करावं लागेल तर तो व्हाईट कॉलर होतो जॉब. आणि आपली मानसिकता आहे की मला जास्त मेहनत न करता कमी पैसे मिळाले तरी चालेल पण मला पॉश राहायचं आहे, तर ही मानसिकता बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे. आणि डिग्निटीचाच विषय हा सगळ्या मानसिकतेच्या भोवती इम्पॅक्ट होतो.
1: बरोबर आहे. आपण ऐकतो की परदेशात जे काम करणारे लोक असतात ते देखील कारणी येतात, तर हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं पण कुठेतरी ती लेबर डिग्निटी आपल्याकडे
0: विषय आहे,
1: आवश्यक आहे. सर, पुढल्या 5 वर्षात तुम्ही महाराष्ट्राच्या स्टार्टअप कडे कसं बघता, काय विजन आहे?
0: हे विजन तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी खूप प्लॅटफॉर्मवर सांगितलं की महाराष्ट्र इज स्टार्टअप कॅपिटल हब अँड इट विल कंटिन्यू फॉर नेक्स्ट डिकेड्स. आपण कर्नाटकाचं नाव घेतो, साऊथमध्ये बरेच स्टेट्स काम करतात. मी कालही चेन्नईत होतो आय आय टी मद्रासमध्ये आणि मी प्रॅक्टिसेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल. चांगलं आहे पण अजून चांगलं कसं करता येईल, अजून प्लॅटफॉर्म्स कसे एस्टॅब्लिश करता येईल. जसं त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे इम्पॉर्टंट विषय आहेत, जसं इलेक्ट्रिकल व्हेइकलचा एक मोठा लेबर फोर्स क्रिएट होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्टार्टअप्सच्या खूप संधी आहेत. जसं आपण बॅटरीचं लिथियम झालं, आयॉन झालं, आता सोडियम बॅटरीजकडे आपण चाललो आहे. आपण आय ओ टी डेटा सायन्समध्ये पण मशीन लर्निंग होती, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग झाली, इमेज रेकग्निशन झालं, तर ह्या सिक्युरिटीच्या रिलेटेड पण आपल्याला काही स्टार्टअप्सला सपोर्ट करता येईल. ॲग्रिकल्चर स्टार्टअप्समध्ये आत्ता 4 मोठे इनोव्हेशन हब्स विद्यापीठांमध्ये होत आहेत, की त्यांना पण ॲग्रिलेड स्टार्टअप्स कसे व्हावेत हा पण एक विषय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. हे जे कोअर एरियाज आहेत ज्याच्यामध्ये इंडियाची इमेज एक विश्वगुरु म्हणून होईल किंवा त्यांचे ॲज अ डेव्हलप्ड कंट्री म्हणून आपण 2047 लक्ष ठेवलं आहे, पण मला असं वाटतं आणि महाराष्ट्राचं पण तेच लक्ष आहे. आणि ह्याच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सीएम साहेबांनी सांगितलं की जे काही बरेच देश आहेत त्या देशाची अर्थव्यवस्था जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राची आहे, म्हणजे सिंगापूरपेक्षाही आपली जास्त अर्थव्यवस्था आहे. तर हे जर टार्गेट आणि हे मिशन असेल तर आम्हालाही वी हॅव टू स्लीव्ज अप आवर शर्ट्स आणि त्या दिशेने काम करावं लागेल. तर जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत आणि जे रुरल इन्फ्रास्ट्रक्चरला अपग्रेड करणाऱ्या टेक्नॉलॉजीज, या दोघांची सांगड घालून मला असं वाटतं की आपण जे उद्देश पुढच्या 5 वर्ष जे पॉलिसीमध्ये ठेवलेले आहेत आणि जे विजन सीएम साहेबांनी ठेवलं ते नक्कीच आम्ही साध्य करू.
1: म्हणजे आपल्याकडे जे आहे मुळात तेही घ्यायचं आणि जी नवीन तंत्रज्ञान येत आहे तर त्याची कुठेतरी आपण सांगड घालण्याचा प्रयत्न करतोय. श्रोते हो, आज आपण AI, डीप टेक, क्लायमेट टेक, EV, ॲग्रीटेक सारख्या क्षेत्रांची माहिती घेतली. या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची तयारी कशी आहे याबद्दलही जाणून घेतलं. विषयाच्या अनुषंगाने आणि विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. श्रोतो, एक निवेदन ऐका आमच्या स्वर

0: संवाद डायल इन कार्यक्रमाविषयी। श्रोते, उद्या दिनांक 15 मे जागतिक कुटुंब दिन या निमित्ताने आज आपल्या स्वरसंवाद या कार्यक्रमात कुटुंबाविषयी बोलणार आहोत। कुटुंब म्हणजे
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे।

0: श्रोतेहो, सकाळचे 7:40 झालेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उज्ज्वल्स सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी VSP.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि अस्वस्थ जगात आपण यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण कधी थांबून स्वतःला विचारतो का की खरं यश म्हणजे काय? मनुष्याला खरोखर मुक्ती कशातून हवी आहे? आणि दुःख हे अपरिहार्य आहे की आपण नकळत स्वीकारलेली मानसिक साखळी? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या आयुष्याच्या मुळाशी जाऊन विचारायला लावतात. IIM अहमदाबादचे पदवीधर, माजी IAS अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्या सोबत आहेत. उज्ज्वल उके सर यांचा प्रवास ज्यात यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचूनही त्यांनी ते शिखर सोडून आतल्या हिमालयाकडे वाटचाल केली. IAS अधिकारी म्हणून सार्वजनिक धोरणे घडवणारे उके सर आज ओटू द शेर्पा या नावाने मनाच्या अंतर्गत प्रशासनालाच प्रश्न विचारतात. त्यांनी विकसित केलेली महोपेक्षा म्हणजेच महान त्याग अर्थात महान क्षमा ही कोणतीही धर्मपरंपरा नाही, गुरुपंथ नाही, तर स्वतःच्या अनुभवातून उलगडलेली चेतनेची शिस्त आहे. आज ते आपल्यासोबत या प्रवासाविषयी, दुःखाच्या मुळाविषयी आणि अंतर्मुक्तीच्या शक्यतेविषयी संवाद साधणार आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात.
2: नमस्कार.
1: नमस्कार ओके सर, महोपेक्षा हा शब्दच जरा वेगळा आहे, त्यामुळे या शब्दाचा अर्थ तुमच्याकडून आम्हाला आधी ऐकायचा आहे.
2: भारताचे ध्वज, आमचा तिरंगा, त्याच्यामध्ये जे अशोक चक्र आहे त्याच्यामध्ये 24 स्पोक्स आहेत. त्याच्यापैकी एक स्पोक आहे महोपेक्षा, त्याला आम्ही म्हणतो द ग्रेट फॉरगिवनेस, म्हणजे महान त्याग किंवा महान क्षमा.
1: वा,
2: म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की क्षमा हे इतरांसाठी तर हवीच असे, पण स्वतःसाठी स्वतःला क्षमा करणे सर्वात महत्वपूर्ण आहे, सर्वात जरुरी आहे.
1: पण आजचा जो तरुण आहे तो आधी गोंधळलेला आहे आपल्या करिअरसाठी, आपल्या आयुष्यासाठी, मग त्याला या महापेक्षामध्ये काय मदत होऊ शकते?
2: सर्वात प्रथम जे गोंधळलेली अवस्था ना, त्याच्यातून आम्ही त्याला शांत करणार. तो जर आमची महापेक्षाचे सेशन्स त्यांनी जर त्यांनी ऐकले किंवा त्यांनी अटेंड केला, तर प्रथम त्याचं मन शांत होईल. त्याच्यानंतर एकदा त्याला हे कळलं की माझ्या आतमध्ये, माझ्या अचेतन मनमध्ये इतकी शक्ती आहे की मी काहीही करू शकतो, तर त्याची कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. आणि ज्या माणसाची कॉन्फिडन्स बिल्डअप होते तो आपोआप शांत होऊन जातो. तुम्ही बघा, जर पार्कमध्ये कुत्रे फिरतात, पोमेरेनियन लहान कुत्रा असतो, नेहमी भुंकत राहतो, पण तुम्ही मोठे मोठे डोबरमॅन आणि अल्सेशियन आणि जर्मन शेपर्ड बघितले तर भुकत नाही. त्यांना त्यांची कॉन्फिडन्स आहे, त्यांना माहित आहे आम्हाला कोणी काय करू शकत नाही. जो लहान असतो तो जास्त विचलित होऊन जातो. त्याप्रमाणे एकदा तुम्हाला तुमची शक्तीचा एक माहिती मिळाली, अहसास झाला, त्याच्यानंतर तुम्ही शांत होऊन जाणार. त्याच्यानंतर फक्त तुम्ही त्या जनरेटरला वापरून जास्त पुढे जाणार.
1: पुढे जाणार, पण मग आयुष्यात असंच पुढे जाण्यासाठी महापेक्षाची तर नक्कीच मदत होणार आहे. पण मग याचं ट्रेनिंग किंवा याची अधिक माहिती कुठे आणि कशी मिळू शकेल?
2: ट्रेनिंग साठी आमचे सेशन्स पुणेमध्येच असतात, मुंबईमध्ये पण असतात. त्याचे तीन भाग आहेत. एक आहे एक दिवसाचा आमचा प्रायमरी सेशन असतो, ज्याच्यामध्ये आम्ही फक्त इंट्रोडक्शन देतो आणि बेसिक गोष्टी शिकवतो. त्याच्यानंतर असते 2 दिवसाचा, ते पण पुणेमध्ये आम्ही होल्ड करतो. ते 9 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 2 दिवस आम्ही करतो. आणि त्या 2 दिवसामध्ये अनेक थिअरीज आहेत, थिअरी ऑफ मॅग्नेटिक रेझोनन्स आहे, देन अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याचे थर्ड स्टेज म्हणजे चेतन मन, अचेतन मन, त्याच्यानंतर एक तिसरा एक मोठा व्याप्त आहे, ते दॅट इज अ नेटवर्क. त्याच्याविषयी आम्ही ते 2 दिवसामध्ये समजवतो, कारण

0: मोठी गोष्ट एकदम पहिले दिवस आलेल्या माणसाला कळणं थोडंसं कठीण
1: अगदीच
0: जात.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे ते सेकंडरी जे इंटरमिडिएट कॅम्प आहे ते 2 दिवसाचे, त्याच्यामध्ये आम्ही त्याला शिकवतो. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या लोकांना ते कळलं की काय व्हॉट इज द कॉम्प्लिकेशन नाहीये आणि हा त्याला जे कळलं तर त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग पण करतो. त्याच्यामध्ये अर्धा तासासाठी लोक माझ्याकडे येतात, त्यांच्या बरोबर एकत्र एकटे बसून त्यांचे पूर्वचे आयुष्यात काय घडलं असेल, ट्रॉमा झालेला असेल, त्याच्यातून आम्ही त्याला मुक्त करतो आणि माणूस फ्री होऊन जातो.
1: अच्छा,
0: तर इंटरमिडिएट करणं गरजेचं आहे. पण प्रायमरी कसं आहे की सुरुवात प्रायमरीतून, म्हणजे कोणी एकदम डायरेक्टली पीएचडी
1: सुरुवात प्रायमरीपासून होते तशी.
0: बरोबर. त्याच्या शेवटी तिसरा टप्पा आहे ऍडव्हान्स्ड. ऍडव्हान्स्ड मध्ये फार कमी लोक येतात, म्हणजे आम्ही खूप निवडक लोकांना घेतो. त्याच्यामध्ये क्वांटम थिअरी आणि आमचे जे काही फिजिक्सचे न्यूटोनियन थिअरी आहे, क्वांटम थिअरी आहे, त्याचा वापर कसं करायचं, तुमचे अचेतन मनचे जे विश्व आहे त्याच्यामध्ये बरेचशी गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा स्वप्न बघता तुमचं अचेतन मन आहे तो, तुम्ही स्वप्न बघत नाही, स्वप्न घडते. बरोबर आहे ना?
1: अगदी.
0: डोळे तर बंद असतात. तर ते स्वप्न काय आहे आणि तो जे जीवन आहे तो, त्याला आम्ही म्हणजे थोडस सिम्पल सांगतो मी. क्वांटम मध्ये एक सुपर पोझिशनची एक कॉन्सेप्ट असते. तो सुपर पोझिशन तुमच्या ज्याच्यामध्ये दोन्ही स्टेट्स एकमेकाशी निगडीत असतात, पण त्याचे पूर्ण एक्सप्लेनेशन आम्ही त्या ऍडव्हान्स कॅम्प मध्ये देतो. एकदा तर क्वांटम ज्याला कळलं, क्वांटम स्टेट ऑफ द माइंड, नॉट क्वांटम फिजिक्स. क्वांटम फिजिक्स तर न्यूक्लिअर बॉम्ब साठी असते किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट साठी असते, पण दिस इज क्वांटम स्टेट ऑफ द माइंड. हे ज्यांना कळते तेव्हा त्यांना दे बिकम लाईक क्वांटम कम्प्युटर इन देअर माइंड अँड त्यांची प्रोसेसिंग वेगळी होऊन जाते. दे बिकम व्हेरी सुपिरियर इन देअर थिंकिंग. तो तिसरा टप्पा आहे असा आहे.
2: श्रोते हो, थोडं थांबा आणि स्वतःकडे पहा. विचार येतात, भावना बदलतात, पण काही पॅटर्न्स मात्र पुन्हा पुन्हा तेच. याच पॅटर्नशी ओळख करून देणारी एक शांत पण खोल यात्रा माहोपेक्षा. श्रोते हो, 15,000 अधिक लोकांनी लाभ घेतलेल्या माहोपेक्षा वर्कशॉप बद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302 7030911302. मार्गदर्शक उज्ज्वल उके. आय एम अहमदाबाद, माझी आयएस. तुमची अंतर्मुक्तेची सुरुवात इथूनच.
1: तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे एकदा त्या माणसाचं मन ह्या माहोपेक्षाच्या प्रशिक्षणानंतर कॉम्प्युटर सारखं होतं, पण मग तो कॉम्प्युटर नंतर पुन्हा अपग्रेड करायची वेळ येते का ते सॉफ्टवेअर?
0: बरेचसे लोक येतात परत परत कारण की त्यांना असं वाटतं की मला एक उजळणी पाहिजे.
1: हो,
0: पण मी नेहमी वेलकम करतो. पण मेजॉरिटी लोक एकदा हे 3 कोर्स केला त्याच्यानंतर परत येत नाही. मी नेहमी म्हणतो की उडजा पंछी, तेरी जिंदगी आझाद हो जा, माझ्यावर अवलंबून राहू नका. युनिव्हर्सिटी कॉलेजचे टीचर काय म्हणतात, मला जितकं शिकवायचं होतं मी शिकवलं, आता पुढे जा. त्याच्यातूनच आइन्स्टाईन निर्माण होतात आणि त्याच्यातूनच न्यूटन निर्माण होतो, त्याच्यातूनच बरेच बरेच लोक आर्यभट्ट निर्माण होतो.
1: बरोबर.
0: माझ्या काम जितकं आहे त्याच्यानंतर त्यांनी किती झेप घ्यायची आहे ते त्याच्यावर.
1: आणि आता अगदी जात आता शेवटचा प्रश्न, ते म्हणजे आजच्या या सगळ्या चर्चेतून जर एकच गोष्ट घ्यायची असेल, मग अशी तुम्ही उदाहरण दिलं ज्याच्याकडे वाटी त्याला तेवढं मिळेल, ज्याच्याकडे पिला असेल त्याला तेवढं मिळेल, पण जर एकच गोष्ट समान गोष्ट या सगळ्यांमध्ये तुम्ही देणार असाल तर ती गोष्ट कुठली असेल?
0: तुमच्या मनात सुप्त असलेले इतके मोठे जनरेटरला सुरू करा आणि ती शक्ती तुमच्यामध्ये आहे, बाहेर शोधू नका. ते जनरेटर किंवा जे शक्ती जे इंजिन आहे ते तुमच्यामध्ये आहे.
1: नक्कीच.
0: ते स्टार्ट करण्याची प्रक्रिया शिकून घ्या आणि तुम्ही पुढे जाणार. बाहेर इथे तिथे शोधण्याची गरज नाही आहे. जे तुमच्याकडे आहे ते सर्वांकडे आहे, फक्त सर्वांना माहित नाही आहे कसं सुरू करायचं. शिकून घ्या.
1: बरोबर.
0: सुरू झालं तर आनंदी आनंद.
2: श्रोते हो, थोडं थांबा आणि स्वतःकडे पहा. विचार येतात, भावना बदलतात, पण काही पॅटर्न्स मात्र पुन्हा पुन्हा तेच. याच पॅटर्नशी ओळख करून देणारी एक शांत पण खोल यात्रा माहोपेक्षा. श्रोते हो, 15,000 अधिक लोकांनी लाभ घेतलेल्या माहोपेक्षा वर्कशॉप बद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302 7030911302. मार्गदर्शक

0: उज्ज्वल उके, आय एम अहमदाबाद, माझी आयएस, तुमची अंतर्मुक्तेची सुरुवात इथूनच। श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिलीत जी बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेते। उज्ज्वल उके सर किंवा ओटू मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती करणारी। आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला प्रवास नव्याने सुरू होत असेल। नमस्कार।
1: तुमच्या पण मी खूप आभारी आहे, धन्यवाद।
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस। ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी USP। FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 7:50 आणि 20 सेकंद झालेत। प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत।

श्रोतेहो, कार्यक्रमात ऐकूया रवींद्र साठे, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हमाल दे धमाल या चित्रपटातलं गीत. गीतकार विवेक आपटे, संगीतकार अनिल मोहिले.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAEला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सन 2026-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSPतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकांच्या MSPमध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक पीक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या MSP वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रतिक्विंटल 622 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तिळाच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार. म्हणाले की मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहे. सरकारनं कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी CXL आणि TRQ कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार स्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू असणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% वरून 15% केलं आहे. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात UAEपासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि UAEच्या अध्यक्षांची यापूर्वी अलीकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी.

परीक्षा पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील. या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळाचा प्रमुख सहभाग असेल. हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत 2 दिवसांच्या शिखर बैठकीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल बेइजिंग इथं दाखल झाले. या शिखर बैठकीत इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, व्यापार संबंधातील तणाव, तैवान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांना प्राधान्य असण्याची शक्यता आहे. जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे. या बैठकीतून मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील 2 देशांमध्ये संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आखातातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत आता जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत काल त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत यंत्रणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवालाचं प्रकाशन करताना सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक्स क्षेत्रातील लिप्स 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं एक तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. सूद यांना येत्या 24 मे पासून पुढील 1 वर्षाकरता सीबीआय संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेला पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 43 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भदोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूंमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे. काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या

0: पहिल्या टप्प्यात उद्या UAE भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 8:40 आणि 34 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.
2: रे गा मा, तुम भी गाओ.

0: भ्रष्टाचार या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगल स्वरातलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगुलस्वरातलं राजेंद्र कृष्ण यांचं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलं.

दो रास्ते या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि श्रोत्यो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 9 वाजतायत. उर्दूतून प्रादेशिक बातम्या आम्ही आता प्रसारित करत आहोत.

डॉन या चित्रपटातलं सुनिधी चौहान यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी.

0: सुखविंदर सिंग, सोनू कक्कर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीत दिलं होतं संदीप चौथा यांनी.
1: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट

2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

काटे या चित्रपटातलं सुखविंदर सिंग, रिचा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं आनंदराज आनंद यांचं.

गुप्त या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती, हेमा सरदेसाई, चेतन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं होतं विजू शाह यांनी.

0: घातक या चित्रपटातला अलका याज्ञिक, शंकर महादेवन आणि अन्नू मलिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. राहत इंदोरी यांच्या गीताला संगीत दिलं होतं अन्नू मलिक यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: जज्बे दिल अरशे बरी तक आ गया, जैसे थी आखिरी हदें कुर्बे तजल्लियात की। शरत करता हूँ कि अकलो दिलो निगाह सब

0: 10 वाजलेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न

0: खाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
1: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
0: ओके.
1: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
0: अच्छा.
1: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अनुरूप विवाह संस्था. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन.

0: करायला गेलो एक या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि सुदेश भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मानवेल गायकवाड यांच्या गीताला संगीत दिलं होतं श्रीरंग आरास यांनी.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: आई शपथ या चित्रपटातलं साधना सरगम यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी साईराम यांनी गायलेलं बघतोस काय मुजरा कर या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलं. क्षितिज पटवर्धन यांच्या गीताला संगीत दिलं होतं अमित राज यांनी.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतगुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।
2: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा। आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय। श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी। तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा। त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231। हॅलो डॉक्टर।
3: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे। हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे। IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे। सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे।
4: हम सबने ये ठाना है भारत स्वच्छ बनाना है। हम सबका है एक ही नारा, साफ सुथरा हो देश हमारा। स्वच्छ भारत का है जन अभियान, घर घर तक ये पहुंचे पैगाम। गली गली सड़क सड़क पूरा शहर स्वच्छ हो, एक अकेला क्या करे इसमें सबका साथ हो। स्वच्छ बने ये भारत सारा, घर घर में फैले उजियारा। सफाई का ये पावन अभियान, मिलकर बनाएं भारत महान।

0: एफ एम बँड 101.7 मेगा हर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 10:30 होत आहेत. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. श्रोते हो, ताबडतोब फोन करा.
1: नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात मी वैशाली नांदगावकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमाला आपण जो उत्तम प्रतिसाद देत आहात त्यासाठी आपले मनपूर्वक आभार. उन्हाळा आणि उन्हाचा पारा वाढलेलाच आहे. या अनुषंगानं उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत मूत्रविकार तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी. डॉक्टरांनी MBBS, MS सर्जरी आणि DNP युरोलॉजी या पदव्या संपादन केलेल्या आहेत आणि 6 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. असेही तज्ज्ञ डॉक्टर आज आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत. डॉक्टरांशी संवाद साधण्यासाठी आपण आम्हाला कॉल करू शकता 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231 या दूरध्वनी क्रमांकावर. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना महत्त्वाची सूचना अशी आहे की आपण जेव्हा आम्हाला कॉल कराल तेव्हा एकतर आपला रेडिओ सेट बंद ठेवावा अथवा रेडिओ सेटपासून दूर जाऊन आम्हाला कॉल करावा. सूचना आपल्या लक्षात आलीच असेल, तसंच प्रश्न विचारून झाल्यानंतर आपलं उत्तर रेडिओ सेटवर ऐकावं. सूचना

0: आपल्या लक्षात आली आहे. कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत. डॉक्टर रजनीकांत जोशी सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी मनपूर्वक स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: घेऊयात कार्यक्रमातला पहिला फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार, धनंजयबाई बोलतोय.
0: बोला दादा.
2: विषय फार सुंदर बरं का उन्हाळ्यामध्ये. हा विषय फार सुंदर विषय बरं का.
0: धन्यवाद दादा. काय समस्या आहे दादा आपली?
2: आता माझी समस्या नाही, पण इतरांची जी समस्या आहे ते प्रश्न मी सांगू शकतो. नवीनमध्ये मूठ फरक झाला त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार काय बो असा
0: प्रश्न पुन्हा एकदा विचाराल का?
2: मूठ खराब झाला तर त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार काय?
0: आपला आवाज थोडा व्यवस्थित येत नाही आमच्यापर्यंत. आपण पुन्हा एकदा प्रश्न विचाराल का?
2: आता येतोय का?
0: हा दादा बोला, विचारा प्रश्न.
2: हा म्हटलं जर मूत खरा तर झाला त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार काय करावा.
0: अच्छा अच्छा, ठीक आहे, आपला प्रश्न समजलाय. सगळ्यांच्या मनातला प्रश्न आपण विचारलाय. कार्यक्रमात फोन केलात यासाठी धन्यवाद. उत्तर डॉक्टर देत आहेत, आपण रेडिओ सेटवर ऐकावं. डॉक्टर
1: नमस्कार, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला सगळ्यांना, आपण भारतामध्ये आयुर्वेद आणि नैसर्गिक गोष्टींनी आपल्या शरीरातल्या व्याधींची ट्रीटमेंट करू पाहतो.
0: बरोबर.
1: मी स्वतः आयुर्वेदिक स्पेशालिस्ट नाही, पण मी या क्षेत्रामध्ये खूप जास्त वाचन केलेलं आहे आणि माझं ॲलोपॅथिक नॉलेजला अनुसरून मी उत्तर देतोय.
0: बर.
1: तर आयुर्वेदिक असा उपचार सांगण्याऐवजी मी सांगेल की जे छोटे खडे असतात, साधारण 5 ते 6 मिलीमीटरपर्यंतचे जे छोटे खडे असतात आणि जे किडनीपासून खाली येणाऱ्या लघवीच्या नळीत येऊन अडकतात, त्या खड्यांना केवळ पाणी आणि काही छोटेसे औषधं देऊन आपल्याला बाहेर काढता येतं, पाडता येतं.
0: बर.
1: त्यामुळे पाणी हेच खरं औषध असं मी ह्या प्रश्नाचं उत्तर देईल.
0: अरे वा.
1: आणि बाकी काही आहारातले पथ्य पर्टिक्युलर कुठल्या प्रकारचे खडे आहेत त्याच्यानुसार वेगवेगळे असतात. ते पथ्य, त्या स्टोन कुठला आहे ते बघून आम्हाला पेशंटला सांगता येईल. पण महत्वाचा पॉइंट असा की पाण्याचं प्रमाण योग्य ठेवणे आणि मिठाचं प्रमाण कमी ठेवणे हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे.
0: बरं. ॲलोपॅथीमध्ये जे उपचार केले जातात त्याचे दुष्परिणाम होतात किंवा मग ऑपरेशन सांगितलं जातं अशी एक भीती रुग्णांमध्ये असते, त्यामुळे मग त्यांना असं वाटतं की आपण आयुर्वेद घ्यावं. आणि बऱ्याच जणांचे अनुभव असतात इतरांचे की आम्ही औषध घेतल्याने बरं वाटतं आहे आम्हाला, तर ॲलोपॅथीचेच त्यांनी उपचार घेतले पाहिजे असं आपल्याला म्हणायचं आहे का?
1: मी असं म्हणेल की मी ॲलोपॅथीचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे.
0: बरं.
1: दुसरं असं की आता हळूहळू विज्ञानाच्या पुढाकारामुळे ह्या सगळ्या पॅथी एकत्र येत आहेत.
0: ओके ओके.
1: त्यामुळे आपल्याला पॅथीवर फोकस करण्याऐवजी पेशंटवर फोकस करणं जास्त महत्वाचं आहे. ॲलोपॅथीचे, स्टोनच्या बाबतीतचे जे उपचार आहेत ते ऑलमोस्ट साईड इफेक्ट फ्री आहेत.
0: ओके.
1: त्याच्यामध्ये कुठल्याही मेजर साईड इफेक्ट्स नाहीत. इनफॅक्ट मागच्या 30 वर्षांमध्ये सर्जरी हा प्रकार हळूहळू इंडोस्कोपिक म्हणजे बिना टाक्याच्या शस्त्रक्रियेपर्यंत पोहोचलाय.
0: किती छान.
1: आणि तो दिवस दूर नाही जेव्हा किडनी स्टोनसाठी टाक्याची शस्त्रक्रिया इतिहास जमा होईल. मोठी शस्त्रक्रिया तर ऑलरेडीच इतिहास जमा आहे, पण ज्या छोट्या होल पाडून केलेल्या शस्त्रक्रिया ज्यांना आम्ही आमच्या भाषेत PCNL म्हणतो, ते PCNL पण आता हळूहळू इतिहास जमा व्हायच्या मार्गावर आहे. त्यामुळे सध्या या सगळ्या शस्त्रक्रिया असोत किंवा गोळ्या औषधं यांची ट्रीटमेंट खूप मिनिमली इन्व्हेझिव्ह आहे. मिनिमली इन्व्हेझिव्ह म्हणजे काय की ज्यामध्ये पेशंटची लाईफस्टाईल डिस्टर्ब न होता तो ह्या सगळ्या ट्रीटमेंट कम्प्लीट करू शकतो आणि या खड्यामुळे त्याच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळू शकतो. आणि मी नेहमी हे शेवटचं सांगेल की परिणाम महत्वाचा आहे. कुठल्याही पॅथीचा, ॲलोपॅथी असो अथवा आयुर्वेदिक, ह्याच्या साईड इफेक्ट असतातच. ॲलोपॅथीचे असतात हे एक सर्वसामान्यात असलेला मिसकन्सेप्शन किंवा गैरसमज आहे. त्यामुळे आपण असं मानून चालूयात की पेशंटसाठी जे महत्वाचं आहे ते करू आणि साईड इफेक्ट सिग्निफिकंट किंवा भरपूर नाही आहेत या पर्टिक्युलर खड्यांच्या ट्रीटमेंट बाबतीत.
0: खूप छान माहिती आपण देत आहात. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: मॅडम मी प्रभा कराय बोलते.
0: बोला ताई, काय प्रश्न आहे आपला?
3: माझ्या मोठ्या मुलाला मूठ खडा झालेला होता.
0: बरं.
3: पण तो आता कमी झाला कमी झाला हे माहिती नाही, पण दाखवू शकतो ना आपण.
0: नाही, प्रश्न समजला नाही आपला.
3: हो, माझ्या मोठ्या मुलाला मूठ खडा झालेला होता.
0: बर.
3: तर ते हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा ते

0: माहिती नाही,
1: पण
0: आपण या सरांना दाखवू शकतो ना.
1: हो, पण मग त्यांना आता काही त्रास होतोय का त्याचा?
0: आता सध्या नाहीये, पण मग तसं लग गेलं थोडा काळ होतो.
1: बरोबर. काय वय आहे मुलाचं आपल्या?
0: काय
1: बर, काही उपप्रश्न विचारायचे डॉक्टर?
2: जरी त्यांना त्रास होत नसेल, मी खास करून हे सांगू शकतो की बऱ्याच मुतखडे हे सायलेंट असतात, म्हणजे पहिल्यांदा काही वेळा त्रास देतात आणि नंतर हळूहळू त्या बाजूची किडनी कधी कधी काम करायची बंद करते, म्हणून त्रास संपतो आणि म्हणून पेशंट बऱ्याच वेळा हे दुखणं अंगावर काढतात. या पर्टिक्युलर पेशंटचं वय फार कमी आहे, 22 वर्ष.
1: हो, 22 असे.
2: त्यामुळे माझं मत आहे की त्यांनी लवकरात लवकर एका युरोलॉजिस्टने दाखवावं. मला भेटू शकतात, माझा नंबरही आहेच, आणि आपण त्यांची एक सोनोग्राफी करून बघूयात की तो सध्या आहे का, आणि असेल तर त्यासाठी काय उपचाराची गरज आहे.
1: बरं, डॉक्टर रजनीकांत जोशी सर, खूप छान माहिती आपण आमच्या श्रोत्यांना देत आहात. श्रोते हो, हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7, सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हृदयविकार आणि हृदय शस्त्रक्रिया, मेंदूविकार, शल्यचिकित्सा, फुप्फुसांच्या आजारांवर उपचार, मणक्याचे विकार आणि उपचार, पोटविकार, कान नाक घसा आजारांवर उपचार, युरोलॉजी, किडनी विकार, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग तपासणी आणि उपचार, अस्थिरोग उपचार, सांधेबदल शस्त्रक्रिया, नेत्र उपचार, मधुमेह उपचार, प्लास्टिक सर्जरी, रेडिओलॉजी, सुसज्ज पॅथॉलॉजी, MRI, CT स्कॅन, 24 तास अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग. ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, क्रांती चौकजवळ, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 02402617777. श्रोते हो, अतिशय तज्ज्ञ असे डॉक्टर आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी आपण आम्हाला कॉल करू शकता 02402970212 आणि 02402970231 या दूरध्वनी क्रमांकावर. आजचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय. डॉक्टर, यापुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की डिहायड्रेशन आणि मुतखडा यांचा काय संबंध आहे?
2: किडनी ह्या आपल्या इसेन्शियली शरीरातल्या क्षारांना किंवा घाणीला बाहेर काढण्यासाठी असलेलं शरीराचं मेकॅनिझम आहे.
1: बर,
2: तर शरीरात जेव्हा पाणी कमी होतं, जसं तुम्ही म्हटलं डिहायड्रेशन होतं, त्यावेळेस ज्या लघवीमध्ये हे सगळे क्षार निघणार आहेत ती लघवी सर्वसामान्य भाषेत बोलायचं झालं तर दाट होते, ठीक होते, आणि त्यामुळे हे सगळे जे क्षार आहेत ते बाहेर न पडता किडनीच्या एखाद्या कोपऱ्यात साचतात.
1: अच्छा.
2: आणि त्याच्यापासून हळूहळू खडा तयार होतो.
1: बर,
2: त्यामुळे डिहायड्रेशन हे खडा होण्याचं प्रायमरी सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण हे जगात सायन्सनी सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे डिहायड्रेशन आणि मुतखड्याचा डायरेक्ट संबंध आहे. आणि मी जसं मगाशीही म्हटलं तसं, मुतखडा टाळण्यासाठी पाणी पिणं हाच सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय आहे.
1: बर, खूप छान. मुतखड्याची सुरुवातीची लक्षणं काय असतात सर? म्हणजे मुतखडा झाला आहे असं आपण कसं समजू शकतो?
2: मुतखड्याचं दुखणं खूप जास्त असतं. मोस्ट ऑफ द पेशंट जास्त दुखलं की मुतखड्याचं असं म्हणतात देखील. पण साधारण लक्षणं अशी आहेत की कंबर किंवा पाठीमध्ये एका बाजूला, पाठीमागच्या बाजूला दुखणे, लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवीला जावं लागणे, लघवीत रक्त येणे, मळमळ होणे, उलटी होणे किंवा लघवीचं प्रमाण कमी होणे.
1: बरं, ही सगळी लक्षणं मुतखड्याची आहे. बरं, आणि मुतखडा होण्यामध्ये काही वयाचं हे आहे का, म्हणजे कुठल्या वयोगटामध्ये हा मुतखडा होतो किंवा असं काही नाही आहे?
2: प्रत्येक वयोगटामध्ये मुतखडा होऊ शकतो.
1: बरं,
2: मी सगळ्यात लहान ज्या बाळाचं ऑपरेशन केलेलं आहे त्याचं वय 11 महिने आहे.
1: अरे बापरे.
2: त्यांना काही कंजनॅटल म्हणजे जन्मजात आजारांमुळे मुतखडा होऊ शकतो.
1: बरं,
2: आणि सगळ्यात वयस्कर पेशंट ज्यांना मी स्वतः ऑपरेशन केलेलं आहे याच्यासाठी त्यांचं वय 51 वर्षाचं आहे.
1: अच्छा.
2: सो मुतखड्यासाठी कुठलंच वय ऍक्च्युली इम्युन नाही.
1: बरोबर, खूप छान माहिती आपण देतात. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: मॅडम, जालन्याहून बोलतो.
1: बोला दादा, काय नाव आहे आपलं?
3: आकाश लोणकर बोलतो जालन्याहून.
1: बोला आकाश दादा, काय प्रश्न आहे आपला?
3: मॅडम, प्रश्न असा होता डॉक्टरांना की जालन्यात आमच्या पाण्याचं जरा अशुद्ध असं वाटतं, तर बऱ्याच लोकांना मुतखडा जाणवतो आणि मुतखडा हे ऑपरेशन करूनच काढता येईल का, त्याच्यावर दुसरा काही उपाय करता येतो, हा प्रश्न होता.
1: बर, खूप चांगला प्रश्न आपण विचारलाय. डॉक्टर आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत, आपण रेडिओ सेटवर ऐकावं डॉक्टर.
3: हो हो हो.
2: त्यांचे दोन प्रश्न होते, एक तर पाण्याचा आणि म्हणजे
1: मुतखडा.

0: त्या पाण्याचा आणि मुतखड्याचा काही संबंध आहे का? आणि दुसरं म्हणजे मुतखड्यासाठी ऑपरेशनच लागतं का? फिल्टरचं पाणी किंवा बोअरचं पाणी किंवा आरोचं पाणी, जारचं पाणी, हे सगळे वेगवेगळे आपण पिणाऱ्या पाण्याचे प्रकार आहेत. सध्या तरी विज्ञानाने या सगळ्या पाण्याचा आणि मुतखड्याचा संबंध कन्क्लुझिव्हली मिळाला नाहीये, म्हणजे आहेच असं नाहीये. पण मी असं म्हणेल, स्वच्छ पाणी पिणं गरजेचं आहे.
1: बर,
0: कुठलं पाणी पिता याच्यापेक्षा किती पाणी पिता हे जास्त महत्वाचं आहे. क्षारयुक्त पाणी आपण अवॉइड करावं, टाळावं, जसं की बोअरचं पाणी पिण्यास टाळावं.
1: बर,
0: पण याचा अर्थ असा नाही होत की फिल्टरच्या पाण्याने किंवा आरोच्या पाण्याने मुतखड्याचं प्रमाण कमी होतं.
1: बर,
0: पाण्याचं प्रमाण जर योग्य असेल आणि क्षारयुक्त नसेल तर ते चालेल.
1: बर,
0: फक्त जालनाच नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात सध्या तर अगदी उन्हाळ्याची लाट आहे आणि पाण्याचं प्रमाण आपल्याकडे दुर्भिक्ष पण आहे ग्रामीण भागात. त्यामुळे पाणी भरपूर पिणं महत्वाचं आहे आणि होईल तेवढं स्वच्छ पिणं महत्वाचं आहे. हे झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न त्यांचा होता की ऑपरेशनच लागेल का? खडा कुठे आहे? आपल्या मूत्राशयाच्या वरती युरेटर असतो, त्याच्यावरती किडनी असते. किडनीत खडे बनून खाली मूत्राशयापर्यंत पोहोचतात.
1: बर,
0: तर यातल्या तो खडा कुठल्या लोकेशनला आहे, कुठे अडकला आहे आणि किती मोठा आहे याच्यावर त्याची ट्रीटमेंट ठरते. किडनीत अडकलेला खडा 1 सेंटीमीटरच्या खाली असेल तर आम्ही त्याला गोळ्या औषधांनी उपचार करायचा प्रयत्न करतो.
1: बर,
0: जर तो नळीत असेल तर आपली पहिला ट्रीटमेंट, पहिला ऑप्शन हा नेहमी गोळ्या औषध असतो.
1: बर,
0: पण खड्यामुळे किडनीत इन्फेक्शन झालं असेल, ताप येत असेल, लघवीत रक्त येत असेल किंवा असह्य दुखणं होत असेल तर अशा पेशंटना मात्र आपण पहिले ऑपरेशन करून घ्या असा सल्ला देतो. कारण किडनी इव्हेंच्युअली असणं महत्वाचं आहे, किडनीवर असर होऊ नये हा आपला पहिला टार्गेट.
1: बरोबर आहे, खूप सोप्या आणि छान शब्दात आपण माहिती देत आहात. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार
1: मॅडम. नमस्कार,
2: मी उत्तम भाऊराव पाटील बोलतोय छत्रपती संभाजीनगर मधून.
1: बोला उत्तम दादा.
2: मॅडम, माझा प्रश्न होता की जो काही आपला विषय आहे मुतखड्या तत्रात,
1: हो,
2: तो प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये का होतो आणि त्यापासून आपल्याला बचावासाठी आपण काय काय काळजी घेऊ शकतो?
1: बर, चांगला प्रश्न आपण विचारलाय, डॉक्टर उत्तर देत आहेत, आपण रेडिओ सेटवर ऐकावं. सर,
0: त्यांचा प्रश्न होता उन्हाळ्यात हा त्रास जास्त का होतो. आता काय होतं, उन्हाळ्यात आपण पाण्याचं प्रमाण कदाचित तेवढ्या इंटेन्सिटीने वाढवत नाही जेवढं व्हायला पाहिजे,
1: आवश्यकता आहे.
0: त्यामुळे लघवी दाट होते आणि जे काही मुतखडा बनण्याची प्रोसेस आहे ती फास्ट होते.
1: बर,
0: आणि बऱ्याच वेळा ह्या पाणी कमी पिल्यामुळे जो मुतखडा शांतपणे आतापर्यंत कोपऱ्यात बसलेला असतो आपल्याला माहीत नसतो, त्याच्यात लघवीचं प्रमाण दाट झाल्यामुळे थोडस इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शनमुळे आपल्याला ती गोष्ट जास्त माहिती होते की बाबा आता त्रास झालाय. आणि आपण उन्हात काम करतो आणि त्यावेळेस कदाचित पाणी कमी पिण्यात येतं, जंक फूड, मीठ जास्त असलेले पदार्थ खातो, सॉफ्ट ड्रिंक्स घेतो, या सगळ्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि या सगळ्यामुळे ऍक्च्युली उन्हाळ्यात मुतखड्याचा त्रास जास्त
1: होतो. बरोबर
0: आहे. आता
1: काळजी काय?
0: काळजी हे आहे की बाबा आपण होईल तेवढं उन्हात काम करणं टाळावं, उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवावं. आता किती पाणी प्यायचं हा खूप क्रिटिकल प्रश्न आहे.
1: हो,
0: मी असं म्हणेल की व्यक्ती तशी प्रकृती असं आहे.
1: बरोबर.
0: तर एखादा व्यक्ती जो उन्हामध्ये दिवसभर 8 तास काम करत असेल त्याच्यासाठी कदाचित 5 लिटर देखील कमी आहे.
1: बर.
0: आणि एखादा व्यक्ती जो एसीत बसलेला आहे त्याच्यासाठी कदाचित 3 लिटर पण जास्त आहे.
1: जास्त आहे, करेक्ट.
0: तर त्याच्याच एकक जे मी पेशंट्सना सांगतो ते असं आहे की तुमची लघवी कशी होते पहा, ती जर स्वच्छ पांढरी होत असेल आणि दिवसातून तुम्ही 10 वेळा लघवीला जात असताल तर तुम्ही ॲडॅक्युएट म्हणजे पाहिजे तेवढं पाणी पिताय.
1: बर.
0: तर किती पाणी पिता याच्याऐवजी लघवी जर पांढरी होते आणि दिवसातून 1-10 वेळा आपण लघवी करतोय तर आपण बरोबर पाणी पित आहोत. याच्यापेक्षा जास्त पिऊनही काही फायदा नाही.
1: बरोबर, करेक्ट. खूप छान. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार मॅडम, माझा एवढा प्रश्न आहे की आम्ही रोज बोरिंगचं पाणी पितो इथं.
1: बर.
3: नक्षत्रवाडी.
1: बर.
3: तर बोरिंगचं पाणी प्यावं का ना प्यावं?
1: बर,
3: सांगा मला.
1: दादा, आपला परिचय द्या ना.
3: एक खंडेलवाल बोलतोय नक्षत्रवाडीतो.
1: बरोबर, कार्यक्रमात फोन केलात यासाठी आभार. डॉक्टर आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. डॉक्टर
0: खंडेलवाल काका, मी जसं आत्ता सांगितलं, पाणी बोरिंगचं असेल आणि त्याच क्षार, आता प्रत्येक बोरिंगच्या पाण्यात सेम क्षार असतील असं नाहीये, पण तुमच्या बोरिंगच्या पाण्यात जर पर्टिक्युलरली जास्त क्षार असेल तर तुम्ही ते प्यायचं टाळावं.
1: बर.
0: किंवा मग त्याला आरो फिल्टर लावून वापरावं, जेणेकरून क्षारांचं प्रमाण कमी होईल आणि मुतखडा टाळण्यासाठी

0: पाण्याचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे.
1: बरं,
0: म्हणजे आरोचं पिलात आणि 1.5-2 लिटर पिलात तर ते पुष्कळ नाही होणार.
1: बरं,
0: त्यामुळे जर क्षार जास्त असतील, अगदी डोळ्यांना दिसतील एवढे जास्त असतील, तर नक्कीच तुम्ही फिल्टर लावा आणि पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा.
1: म्हणजे श्रोत्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे की जे बोरिंगचं पाणी पितात त्यांनी ही काळजी नक्की घ्यायची जी डॉक्टर रजनीकांत जोशी सर आपल्याला सांगतायत. श्रोतेहो, हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हृदयविकार आणि हृदय शस्त्रक्रिया, मेंदूविकार, शल्यचिकित्सा, फुप्फुसांच्या आजारांवर उपचार, मणक्याचे विकारने उपचार, पोटविकार, कान नाक घसा आजारांवर उपचार, युरोलॉजी, किडनी विकार, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग तपासणी आणि उपचार, अस्थिरोग उपचार, सांधेबदल शस्त्रक्रिया, नेत्र उपचार, मधुमेह उपचार, प्लास्टिक सर्जरी, रेडिओलॉजी, सुसज्ज पॅथॉलॉजी, MRI, सिटी स्कॅन, 24 तास अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, क्रांती चौकजवळ उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 0240-261-77-77. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार नमस्कार, बोला.
2: नमस्कार,
1: बोला ताई.
2: हा, मी किरण गंगवाल बोलतेय राजा बाजार मधून.
1: हा बोला किरण ताई, बोला किरण ताई.
2: मला हे म्हणायचं होत की मूत खडा होण्याचं प्रथम कारण काय?
1: बर प्रश्न.
2: लहान मुलांना आपण आता होण्यापासून वाचवू शकतो.
1: बर बर,
2: करायला पाहिजे प्रथम स्टेपवर.
1: ठीक आहे किरण ताई, चांगला प्रश्न आपण विचारलाय. डॉक्टर आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत, आपण ते उत्तर रेडिओवर ऐकावं.
0: मुतखडा होण्याचे कारण अजून पण विज्ञान शोधत आहे, पण त्यांनी मुख्य कारण विचारलं. मुख्य कारण हे पाणी कमी पिणं हे आहे, खास करून आपल्या देशामध्ये, कारण आपण तसं उष्ण प्रदेशात राहतो. आणखीन एक गोष्ट आहे की आपल्या जेवणात बऱ्यापैकी मीठ आहे. मिठाच्या जास्त सेवनामुळे मुतखड्याचं प्रमाण ऍक्सलरेट होतं, म्हणजे जे बनण्याची प्रोसेस आहे ती फास्ट होते असं विज्ञानात आढळून आलं.
1: बरोबर.
0: याच्याशिवाय केवळ आहारामध्ये काही काही लोक जसं म्हणतात की दूध पिल्यावर खट होतात का, पालकाची भाजी खायची का, टोमॅटो खायची का,
1: टोमॅटो, कोबी, ऍक्च्युअली
0: असं आहे की ह्या सगळ्या भाज्यांमध्ये ऑक्सलेट नावाचा पदार्थ असतो. त्या ऑक्सलेटचे स्टोन होतात आणि ते स्टोन आपल्या भारतात बऱ्यापैकी कॉमन आहेत, किंवा तेच कॉमन आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर ह्या ऑक्सलेटमुळेच होतं असं नाही आहे, ह्या ऑक्सलेट लघवीत निघून जाण्यासाठी पाहिजे तेवढं पाणी आपण पित नाही, म्हणून ते ऑक्सलेट तिथल्या क्षारांशी चिटकतं आणि त्याच्यापासून खडे तयार होतात. म्हणून मी माझ्या पेशंटना ह्या कुठल्याही गोष्टी तोपर्यंत बंद करायला सांगत नाही जोपर्यंत त्यांच्या खड्यांमुळे त्यांच्या किडनीवर असर झालेला नाही. त्यामुळे कुठल्याही पदार्थावर आपण प्रतिरोध नको करायला, त्याच्याऐवजी आपण त्यांचं पाणी प्यायचं प्रमाण वाढवावं. त्यांच्या जेवणामध्ये व्हिटॅमिन सीचे काही पदार्थ जसं की लिंबू सत्व वगैरे, या सगळ्या गोष्टी जर आपण वाढवल्या तर हळूहळू हे खडे जे बनणार आहेत त्याऐवजी लघवीत निघून जातील आणि आपल्याला त्रास होणार नाही. आणखीन एक जी गोष्ट मी सांगू इच्छित होती अशी आहे की मुतखडा ही गोष्ट विज्ञानाच्या नुसार तरी कम्प्लीट क्युअर नाही आहे, म्हणजे असं नाही की एकदा मुतखडा निघाला म्हणजे तो परत होणार नाही.
1: मी तो प्रश्न विचारणारच होते.
0: तर साधारणपणे सध्या मागच्या 100-100 वर्षातल्या इतिहासावर असं आढळून आलंय की आज जर आपण एखाद्या पेशंटला खड्यापासून पूर्ण मुक्त केलं, त्याला खडा माहीत झाला, त्याला गोळ्या औषधांनी किंवा ऑपरेशननी आपण पूर्ण बरं केलं, खडे काढून टाकले, आता सिटी स्कॅन करून बघितलं आणि कुठलाही खडा नाही,
1: बरोबर,
0: आणि आपण त्यांना 10 वर्षांसाठी जर ऑब्झर्व केलं, बघत राहिलो, तर 50% पेशंटना परत खडे होतात. आणि आतापर्यंत विज्ञानाने जी काही प्रगती केली आहे ते प्रमाण आपण 50% ऍक्च्युअली 20% आणलंय.
1: वा किती छान.
0: याच्यासाठी मी म्हणेल की खडा झाल्यानंतर ट्रीटमेंट केल्यावर तो विसरून जाऊ नका. वर्षातून एकदा तरी सोनोग्राफी करा, डॉक्टरांना भेट द्या जर त्यात काही निघालं तर, आणि तुमच्या आहारातले पाणी पिण्याचं प्रमाण नेहमी कॉन्स्टंट ठेवा.
1: खूप छान माहिती डॉक्टर आपण देत आहात. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार, मी सिडकोतना शेवणकर बोलते.
1: बोला शेवणकर ताई.
3: मला डॉक्टरांना 2 प्रश्न विचारायचे.
1: बरं.
3: एक तो प्रश्न असा आहे की महिलांमध्ये मुतखडा होण्याचं प्रमाण आणि पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आहे.
1: बरं.
3: महिलांपेक्षा.
1: बरं.
3: आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण डॉक्टर सांगतायत त्याप्रमाणे मी ऐकते रेडिओ सेटवर की पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचंय मुतखड्यासाठी.
1: हो.
3: आणि पण पाण्याच्या व्यतिरिक्त उन्हाळी पदार्थ जे उन्हाळी

0: टरबूज आहे, आंबे आहे, आंबा उष्ण आहे
1: बर,
0: आणि टरबूज आणि खरबूज हे चिरून आपण फ्रीज मध्ये ठेवतो आणि खातो
1: थंड, बरोबर.
0: तर मग याचा परिणाम आपल्या मूतखड्यावर किंवा मग होतो का आणि उष्ण शरीरात जातोय?
1: बर, दोन्ही प्रश्न आपण खूप चांगले विचारलेत. रेडिओ सेटवर आपण याचं उत्तर ऐकावं, डॉक्टर उत्तर देत आहेत.
2: पाण्याचं मी त्याला ऑलरेडी सांगितलं आहे की पाणी भरपूर प्या, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आंबा किंवा हे जे पदार्थ आहेत हे उष्ण आहेत आयुर्वेदानुसार, आणि मी त्या आयुर्वेदिक नसलो तरी माझं या गोष्टीशी मी ॲग्री आहे की आहेत. ॲक्च्युली काय होतं की हे सगळ्या गोष्टी आपण जेव्हा खातो तेव्हा हे सीझनल आहेत, म्हणजे उन्हाळ्यात फक्त दोनच महिने आपल्याला आंबे खरबूज वगैरे खायला भेटतात, आणि त्यावेळेस ते आपण खूप जास्त प्रमाणात खातो आणि त्यासोबत पाणी प्यायचं कुठेतरी विसरतो. गमतीने सांगायचं झालं तर आपण आंब्याचा रस पाण्याशिवाय प्यायला पाहिजे म्हणून आपण त्यात पाणी ऍड करत
1: नाही
2: आणि कुठेतरी पाणी कमी होऊन चाललंय, ते महत्वाचं आहे. आणि त्यांनी जो दुसरा विचारला की फ्रीजमध्ये ठेवल्याने काही फरक पडतो का, तर मला असं वाटतं त्यांनी काही फरक पडत नाही. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून घ्या किंवा नुसता ताजा चिरून खा, फक्त खास करून टरबूज हे जे आहे ते बऱ्यापैकी पाणीच असते, तर ते खूप एक्सलंट फ्रूट आहे उन्हाळ्यासाठी असं माझं पर्सनल मत आहे. ते पिल्याने आपल्याला फार फायदा होतो. लहान मुलं खास करून खूप आवडीने
1: खातात
2: आणि थंड असेल तर ते कदाचित जास्त आवडीने खातील. त्यामुळे कुठेतरी आपल्याला ट्रीटमेंट आणि आपल्याला काय आवड आहे याचं संतुलन साधून जे जमेल ते करावं असं माझं मत आहे.
1: बरोबर आहे. आणि त्यांनी प्रश्न असा विचारला होता पहिला की स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाण आढळतं मूतखड्याचं, तर त्याचं काय कारण आहे?
2: असं ऍक्च्युली सायन्सनी सिद्ध केलं आहे की आहे प्रमाण जास्त पुरुषांमध्ये.
1: बरोबर.
2: पण मी किंवा ज्यांनी हा पेपर लिहिलेला आहे त्यांचं सगळ्यांचं कन्क्लुझिव्ह ओपिनियन असं आहे की हे प्रमाण याच्यामुळे की कारण की अजून पण बहुतांश भारतीय आणि आजूबाजूच्या देशांमध्ये पुरुष अजून पण बाहेर उन्हात काम करतात आणि त्यामुळे ते सन उन्हाशी जास्त एक्सपोज आहेत, त्यांचं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि म्हणून कुठेतरी हे पुरुषांमध्ये प्रमाण जास्त आहे.
1: मला
2: असं वाटतं डेव्हलपमेंट हळूहळू ते इक्वलाइज होऊन जाणार आहे, पण सध्या तरी आहे. कदाचित त्या जास्त काळजी घेतात आणि पाण्याची बॉटल सोबत ठेवतात आणि पुरुष ठेवत नाहीत.
1: कॅज्युअल अप्रोच असतो माणसांचा तसाही बघितला तरी. डॉक्टर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की मुतखड्यामुळे किडनी डॅमेज होतेच का, म्हणजे किती प्रमाण असतं याचं?
2: खूप म्हणजे एकदम क्रिटिकल प्रश्न आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं जेव्हा ॲलोपॅथीचे डॉक्टर असं बोलतात तेव्हा त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ आहे. ॲक्च्युली मी आत्तापर्यंत जे काही बोललो ते सायन्स बॅक्ड आहे. तर मुतखड्यामुळे किडनी खराब होते. स्टॅटिस्टिक्स म्हणजे अगदी सांख्यिकी भाषेत बोलायचं झालं तर आम्ही जे किडनी ट्रान्सप्लांट करतो किंवा ज्या पेशंट किडनी खराब असल्यामुळे डायलिसिसवर असतात त्यातल्या ऑलमोस्ट 20% पेशंट हे किडनी स्टोनमुळे किडनी खराब झाले असतात. म्हणजे आपण हे 20% पेशंटचं ऍक्च्युली किडनी खराब होण्यापासून वाचू शकलो असतो जर वेळेवर ट्रीटमेंट केली असती तर. तर किडनी खराब होऊ शकतात. कधी खराब होतात? तर साधारण आतापर्यंत केलेल्या प्रयोगांमध्ये असं आढळून आलेलं आहे की जेव्हा एखादा खडा किडनीच्या रस्त्यात म्हणजे किडनीपासून खाली येणाऱ्या नळीत येऊन अडकतो त्यावेळेस तो किडनीला हळूहळू बंद करायची प्रोसिजर चालू करतो. साधारण 3 आठवडे लागतात त्या किडनीला शांत व्हायला, म्हणजे ती काम करण्याचं हळूहळू थांबवते. त्या 3 आठवड्यापासून ते कदाचित 1-1.5 वर्षापर्यंत ती प्रोसेस हळूहळू कंप्लीट होते आणि जर आपण असंच वाट बघत राहिलो तर ती किडनी खराब होऊ शकते. जर वेळेत इलाज केला तर जेवढी आहे तेवढी आपण वाचवू शकतो. त्यामुळे मी पेशंटला सल्ला देतो की जेव्हा तुमचा खडा अडकला आहे आणि आम्ही त्याला 15 दिवस गोळ्या दिल्या आहेत, 15 दिवसात जर तो नाही पडलाय तर आपण ऑपरेशन करून काढावा. कारण आपलं मुख्य ध्येय किडन्या नीट ठेवणं हे आहे.
1: बरोबर आहे, रिस्क घ्यायला नाही पाहिजे. बरोबर आहे. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
3: मॅडम. छत्रपती संभाजीनगर शहरामधून
1: बोला दादा.
3: मॅडम बघा, माझा डॉक्टर साहेबांशी प्रश्न असा आहे की ऍक्च्युली ज्यावेळेस मुतखडा जो होतो मुतखड्याला आपण गळ लिंबूचा वापर बरेच जण करतात, पूर्वी पण करत होते आणि सध्याच्या स्थितीला पण बरेच लोक करतात. तर यामध्ये गळ लिंबूमुळे फरक पडतो का आणि मुतखडा होण्यामागचे रिझन काय आहेत मॅडम?
1: मागचे
3: म्हणजे कशा कशामुळे होतो या प्रश्नाचं उत्तर मला डॉक्टर साहेबांकडनं अपेक्षित आहे.
1: बरं बरं, दोन्ही प्रश्न आपण चांगले विचारले, डॉक्टर उत्तर देत आहेत. आपण रेडिओ सेटवर ऐकावं.
2: गळनिंबू म्हणजे मी लिंबू असं पकडून चालतोय.
1: येस.
2: तर बेसिकली त्याच्यामध्ये सिट्रिक ऍसिड असतं आणि ऑक्झॅलेट स्टोन्स, ऑक्झॅलेट

0: पासून बनणारे खडे हे भारतीय आणि उष्ण प्रदेशामध्ये जास्त आढळून येतात. तर हे सिट्रिक ऍसिड काय करतं, त्या ऑक्झलेटशी जाऊन चिटकतं आणि त्याला कॅल्शियम सोबत जोडू देत नाही. म्हणून जे ऑक्झलेट पासून खडे बनणार होते ते त्या सिट्रिक ऍसिड सोबत चिटकून लघवी मार्फत बाहेर, म्हणजे जे जे क्षार आहे ते लघवी मार्फत बाहेर पडतात, म्हणून त्याच्यात खडा बनण्याचं प्रमाण कमी होतं. ही जरी आयुर्वेदिक पद्धत असली तरी ही ऍक्च्युली जर तुम्ही थिअरटिकली विचार केला तर ही सायन्सनी बॅक्ड आहे. सो मी म्हणेल की ट्रीटमेंटसाठी नाही, ट्रीटमेंटसाठी करायचे ते तेवढं उपयोगी नाही, पण होऊ नये म्हणून वापरलेलं नक्कीच चांगलं आहे. त्यांचा दुसरा जो प्रश्न होता की का होतो, तर सगळ्यात पहिलं काम कारण आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे, पाणी कमी पिणे, मीठ जास्त खाणे. त्याच्याशिवाय आता असं काही लोकांमध्ये किडनी ॲबनॉर्मल असतात, म्हणजे त्यांचा जो किडन्यांचे जे रस्ते असतात जिथून लघवी ट्रॅव्हल करते ते रस्ते कधी वाकडे असतात, तिथल्या नळ्यामध्ये जागा बारीक असते, अशा लोकांमध्ये त्यामुळे खडे होऊ शकतात. काही लहान मुलांमध्ये जन्मजात शरीरातले क्षार बनण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यांना सिस्टीन स्टोन्स म्हणतात आमच्या भाषेत. तर त्या सिस्टीन स्टोन्समध्ये काय होतं की त्यांच्या लघवीत ते सिस्टीन बाहेर पडत राहतं आणि म्हणून स्टोन बनतात. तो आता नैसर्गिकच आजार आहे, त्याला आपल्याला थांबवताच येत नाही.
1: बरोबर.
0: तिसरं आणि आपल्या प्रदेशात अजून एक मोठं आढळून येणारं कारण म्हणजे जे लोक रेड मीठ मांस जास्त खातात किंवा डाळींचे प्रमाण जास्त आहे पण त्या कंपॅरिझन मध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे, त्यांच्यामध्ये युरिक ऍसिड स्टोन सापडतात. आपल्या खास करून संभाजीनगरमध्ये याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. तर हे युरिक ऍसिड स्टोन्स मीट इटिंग पॉप्युलेशनमध्ये खूप जास्त आहेत आणि ह्या स्टोनचा प्रॉब्लेम असा आहे की ते खूप सॉफ्ट असतात पण ते फार लवकर इन्फेक्शन कॅच करतात आणि इन्फेक्शनमुळे पेशंट ऍक्च्युली इन्फेक्शन घेऊनच आमच्याकडे येतो. याच्याशिवाय काही अजूनही कारणं आहेत जी रेअर आहेत, म्हणजे इतकी कॉमन नाहीत, पण मी मोस्ट ऑफ द कॉमन सगळ्या कारणं आता सांगितली.
1: बरं, समारोपाकडे जाताना, कारण वेळेची मर्यादा आहे, मला फक्त एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की किडनी स्टोन म्हणजे मुतखडा हा अनुवंशिक आहे का, आणि शेवटी श्रोत्यांना आपण काय सांगाल काळजी घेण्यासाठी?
0: किडनी स्टोन अनुवंशिक नाही.
1: बरं,
0: आई वडिलांना झाला तर मुलांना होईलच असं नाही.
1: बरं,
0: पण काही जन्मजात जेनेटिक कारणामुळे किडनी स्टोनचं प्रमाण जास्त असू शकतं. आणि आता तुम्ही जो टेक होम मेसेज म्हणजे शेवटचा जो सल्ला आहे तो माझा असा आहे, पाणी भरपूर प्या, नॉनव्हेज खात असाल तर आठवड्यातून 2 वेळपर्यंत लिमिट करा आणि त्यावेळेस भरपूर पाणी प्या.
1: ओके,
0: ते महत्वाचं आहे. तिसरं असं आहे की बा तुमचा खडा छोटा असेल तर तो गोळ्या औषधांनी पडू शकतो, योग्य ती ट्रीटमेंट युरोलॉजिस्टकडून घ्या. आणि जर तुम्ही कुठली अल्टरनेटिव्ह आयुर्वेदिक होमिओपॅथिक अजून कुठल्या गोष्टी जर ट्राय केल्या आणि त्यांनी जर तो पडत नसेल 15 दिवसांच्या कालावधीत, तर तुम्ही खरंच युरोलॉजिस्टना भेटून लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. कारण आपलं किडनी स्टोन करण्याचं जे टार्गेट आहे दॅट इज नॉट ट्रीटिंग द एंटायर डिसीज, इट इज लिव्हिंग विथ स्टोन. आपल्याला त्याच्यासोबत जगायला शिकायचं, किडन्या खराब नाही होऊ द्यायच्या. थँक्यू व्हेरी मच
1: डॉक्टर रजनीकांत जोशी सर, अतिशय सहज सोप्या अशा भाषेत तुम्ही इतकं चांगलं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानते.
0: थँक्यू, धन्यवाद.
1: श्रोतेहो, आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत उत्कृष्टरित्या पोहोचवण्यासाठी आम्हाला तांत्रिक सहकार्य केलं होतं अभियंत्या कीर्ती बोचरे आणि जनार्दन शिरसाट यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. बरं, तर श्रोतेहो पुन्हा भेटूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात. तोपर्यंत मस्त जगा, स्वस्थ रहा आणि वैशाली नांदगावकरला निरोप द्या. नमस्कार. हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 11 वाजतात. बातमीपत्र आम्ही आता प्रसारित करत आहोत.
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक आज नवी दिल्लीत सुरू झाली. या बैठकीचं अध्यक्षस्थान परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भूषवत आहेत. ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळ प्रमुख या बैठकीत सहभागी झाले आहेत. या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे. दरम्यान या परिषदेसाठी भारतात दाखल झालेल्या विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी संवाद साधला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गई लावरोव्ह यांनी बाह्य स्पर्धा असूनही रशिया भारतासोबतचा ऊर्जा करार पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री माऊरो व्हिएरा यांचीही जयशंकर यांनी भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेचे अर्थमंत्री रोनाल्ड लामेला यांनी

देखील जयशंकर यांची भेट घेतली. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामरिक भागीदारीच्या विविध पैलूंचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसंच परस्पर हिताच्या बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या मालदीवच्या अर्थमंत्री इरुशिशाम ॲडम यांच्यासोबतच्या बैठकीत जयशंकर यांनी भारताच्या शेजारी प्रथम धोरणावर भर देत द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याच्या आणि मर्यादित संसाधनांच्या कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं राज्यपाल जिष्णू देव वर्मा

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याच्या आणि मर्यादित संसाधनांच्या कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीनं सूचना केल्या आहेत. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना पाठवलेल्या पत्रात राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी राज्यपालांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन ऊर्जा बचतीच्या अनुषंगानं वाहनांची संख्या निर्धारित करण्याच्या राज्यपालांच्या सूचना कळवल्या आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी होत आहे. शपथ घेणाऱ्या सदस्यांमध्ये डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, जिशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. अमूल आणि मदर डेअरी यांनी दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुधाचे नवे दर आजपासून लागू झाले. कंपन्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दरवाढीतून मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेचा मोठा हिस्सा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल, तसंच दूध उत्पादन वाढीस मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातल्या श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत 32 बनावट खाटी उघडून सुमारे 58 लाखांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात भोंदू अशोक खरातला सिन्नर न्यायालयानं 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात पतसंस्थेचे संस्थापक आणि सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आणि खरातच्या श्री शिवनिका संस्थांचे माजी सरचिटणीस नामकरण आवारे यालाही सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या आशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारोत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं 2 पदकं मिळवली. 53 किलो वजनी गटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक पटकावलं, तर 194 किलो वजन उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात कांस्य पदक जिंकलं. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाला. उदगीर तालुक्यासह परिसरात तसंच लातूर शहरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागांमधले तयार आंबे वाऱ्यामुळे झाडावरून खाली पडल्यानं नुकसान झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 11:05 आणि 15 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी क्षमा नांदेडकर मनपूर्वक स्वागत करते.

काय श्रोते हो, कसे आहात? असं विचारलं ना तर काही जण सांगतील मजेत, काही म्हणतील अहो काही ठीक नाही आहे हो। श्रोते हो, बघा हं, आपण कोणत्याही व्यक्तीला कोणता तरी प्रश्न विचारला की त्याचं उत्तर समोरच्या व्यक्तीला द्यावंच लागतं। अनुराग चित्रपटातलं मौसमी चटर्जी आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित हे जे गीत ऐकलं, ते दैनंदिन जीवनातले नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांचं उत्तर असंच काहीसं हे गीत होतं। पण यात नायिकेनं अंध व्यक्तीची भूमिका साकारली आणि म्हणून तिने जे जे काही प्रश्न विचारले त्या त्या प्रश्नाचं उत्तर नायक देतो। बघा श्रोते हो, आपल्याला कोणी परिचित व्यक्ती भेटली की आपणही विचारतोच ना, काय चाललंय, कसे आहात, ठीक आहे ना सगळं? आणि अनोळखी व्यक्ती भेटली तर मग आपण नाव, गाव, पत्ता, काय करता हे सर्व प्रश्न आपण विचारतो। अगदी असंच सैफ अली खान आणि काजोल यांच्यावर चित्रित ये दिल्लगी या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया।

श्रोतेहो, कोण, काय, कुठं, का, कधी, कसं असे प्रश्नार्थक शब्द वापरून आपण प्रश्न विचारत असतो. अशीच प्रश्नोत्तर असलेले हिंदी आणि मराठी चित्रपटातून गाणी आपण ऐकली आहेत. अशाच काही गीतांचा आस्वाद आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आपण घेत आहोत. श्रोतेहो, हिंदी चित्रपटात तर क्या हा प्रश्न असलेलीच गाणी जास्त आहेत आणि क्या या प्रश्नावर आधारित गीतांचा आस्वाद आता आपण घेणार आहोत. श्रोतो, 1957 सालचा 9-2-11 या चित्रपटातही देव आनंद आणि कल्पना कार्तिक यांच्यावर चित्रित हा प्रश्नोत्तररूपी प्रेमळ संवाद आहे. चला तर मग किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात मजरूह सुलतानपुरी यांचा संवादात्मक गीताचा आनंद आता आपण लुटूया.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर, आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर.
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
2: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
2: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
2: आजच कॉल करा
1: 9637 3549 85.
2: 9637 3549 85.
0: श्रोते हो, 1980 सालचा विनोद खन्ना, फिरोज खान, जिनत अमान यांचा अभिनय असलेला एक चित्रपट म्हणजे कुर्बानी. या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातील आपल्याला एक माहिती असलेलं प्रश्नोत्तररूपी रोमॅन्टिक सॉन्ग, ज्याला कल्याणजी आनंदजींनी उत्तम चाल लावली असं क्या देखते हो हे गीत हो की नाही. प्रियकर आणि प्रियसी यांच्यातील खोडकर संवाद आणि सौंदर्याच्या स्तुतीवर आधारित असं हे फिरोज खान आणि जिनत अमान यांच्यावर चित्रित छानसं गीत आता आपण ऐकूया.

श्रोते हो, प्रेमाची कबुली, मनातील तळमळ, भीती किंवा प्रियकर प्रेयसीप्रती असलेली निष्ठा प्रश्नोत्तरातून व्यक्त केली जाते. मनातील गुपित बाहेर आणण्याचं माध्यम म्हणून प्रश्नोत्तररूपी गाणी चित्रपटातून दाखवली जातात. असंच एक गीत 1969 सालच्या जिगरी दोस्त या चित्रपटात आहे. आनंद बक्षी यांच्या या गीतातून प्रेमीजनांमधील अतूट विश्वास आणि समर्पणाची भावना या गीतातून त्यांनी मांडली आहे. चला तर मग ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगुलस्वरातलं जितेंद्र आणि कोमल यांच्यावर चित्रित हे छानसं गीत.

श्रोते हो, उदित नारायण आणि अनुराधा पोडवाल यांच्या युगुलस्वरातील आनंद मिलिंद यांचं संगीत असलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं 1989 सालच्या लाल दुपट्टा मलमलका या चित्रपटातलं एक लोकप्रिय विरहगीत. प्रश्नोत्तराच्या स्वरूपातील दोन प्रेमींमधील प्रेमाची परीक्षा आणि विरहातील गोडवा व्यक्त करणारं हे गीत आता आपण ऐकूया.

श्रोते हो, अमिताभ बच्चन आणि नीतू सिंग यांच्यावर चित्रित 1979 सालचा द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं एक गीत. विसरभोळा नायक आणि नायिका त्याला आठवण करून देण्याचा प्रयत्न या गीतातून करून देते. पाश्चात्य संगीताचा मिलाफ करून संथ सुमधूर चाल या गीताला आर डी बर्मन यांनी लावली आहे. किशोर कुमार यांचा खटाळ अंदाज आणि आशा भोसले यांच्या आवाजातील नखरा यामुळे हे प्रश्नोत्तररूपी आनंद बक्षी यांची रचना असलेलं हे गीत सर्वांच्याच मनात घर करून जातं. चला तर मग ऐकूया हे गीत.

श्रोते हो, 1987 सालच्या इमानदार या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि आशा भोसले या दोघांच्याही आवाजातील प्रकाश मेहरा यांचं हे अत्यंत लोकप्रिय आणि भावुक असं गीत म्हणजे और इस दिल में। आवाजातील गोडव्यामुळं गाण्यातील वेदना अधिक प्रभावीपणे या गाण्यातून जाणवतात। बासरी आणि व्हायोलिनचा वापर करून या गीताला भावुकांनी मनाला खिन्न करणारी चाल कल्याणजी आनंदजी यांनी लावली आहे। श्रोते हो, आजही विरह गीतामध्ये या गीताचा वर्जून समावेश केला जातो। चला तर मग ऐकूया हे गीत।

0: શ્રોતેઓ, આપણે કથા હાથ કાર્યક્રમ ગાતા રહે મેરા દિલ
1: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।
0: श्रोते हो, नायकच प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तरही तोच देतो असं हे गीत आत्ताच आपण ऐकलं। श्रोते हो, क्या या प्रश्नानं सुरू होणारी आणि त्याचं उत्तर त्याच गीतात असणारी अशी काही गीतं आज गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आपण ऐकलीत। पण क्या या शब्दानं सुरू होणारा प्रश्न आणि एकाच हां या शब्दात त्याचं उत्तर असं एक आपल्या सर्वांच्या आवडीच्या गीतानं या कार्यक्रमाची मी सांगता करणार आहे। पुन्हा भेटूया उद्याच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात। गाण्याचा आस्वाद घेऊनच आपण हा कार्यक्रम समाप्त करणार आहोत।

याबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्याच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 हे निवेदन.

निवेदन संपलं. आकाशवाणी नागपूर केंद्र 12 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण. सुरुवातीला कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. काय म्हणता मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा हा, कारण रोजचाच ताणतणाव कोणाला सुटलेला नाही. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये ताणतणाव, धावपळ, स्पर्धा ही सातत्यानं चालू राहते. यातून आपण आपला जगण्याचा आनंद हरवून बसतोय की काय असं वाटू लागतं. आपला आनंद असा हरवून गेला तर जगण्यातली गंमत कशी हाती लागेल? माणसाचं मन प्रसन्न नसेल तर त्याच्या जगण्यातला आनंदच निघून जातो बघा. म्हणूनच आपली दिनचर्या ही नेहमी मन प्रसन्न करणारी असावी, हो ना? सकाळी उठल्याबरोबर रेडिओवर एखादी छान अभंगवाणी ऐकली की दिवसाची सुरुवात प्रसन्नतेनं होते. जसं आंघोळीनं आपल्या शरीराची बाह्य शुद्धी करून आपण प्रसन्नता मिळवतो, अगदी त्याचप्रमाणे या अभंगवाणीनं आपली आंतरिक प्रसन्नता वाढते. मैत्रिणींनो, तुम्ही कधी लहान मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलंय का? ते कसं नेहमी हसरं, खेळकर आणि आनंदी दिसतं, कारण त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा रागलोभ नसतो. खरं तर हसण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. छोटे छोटे विनोद, मनोरंजक कार्यक्रम आपल्या चेहऱ्यावर सहज हसू आणतात. हे निखळ हास्य आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम घडवतात आणि आपल्या शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन्सची निर्मिती करतात. हे हास्य आपल्या हृदयात निर्मळता निर्माण करतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, हे जगद्गुरु तुकोबा रायांचं वचन खऱ्या अर्थानं आपल्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली देऊन जातं बघा, हो ना? चला तर मग आजपासून आपण सारेच आनंद शोधत राहू आणि इतरांनाही हा आनंद वाटत राहू.

0: मैत्रिणींनो, लता मंगेशकर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर वनिता मंडळ कार्यक्रमात आता वळूया आपल्या मुलाखतींकडे. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जगात एक स्त्री म्हणून वावरताना तिच्या पुढची आव्हानं देखील नव्यानं निर्माण झाली आहेत, पण त्यातही एक स्त्री मोठ्या खंबीरपणानं उभी राहते. कधी ती डगमगते, कधी निराश होते, कधी तिचं मनही उदास होतं, पण ती हार मात्र अजिबात मानत नाही. हं, काळ बदलला आणि काळाबरोबर स्त्री पुढील समस्या, आव्हानं, तिचं संघर्षाचं स्वरूपही बदललं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, हो ना? अशाच वेगवेगळ्या वाटेवर आपला ठसा उमटवणाऱ्या स्त्री उद्योजिकांच्या मुलाखती आम्ही आपल्याला ऐकवत असतो तिची उद्योग भरारी या मालिकेतून. चला तर आज जाणून घेऊया ॲडव्हेंचर कॅम्प अनेक वर्ष यशस्वीरित्या चालवणाऱ्या एकता खंते यांचा प्रवास. त्यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो, आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करणाऱ्या महिलांना, आपल्या मैत्रिणींना भेटत असतो. त्यांची यशस्वी वाटचाल आपण जाणून घेत असतो. आजही आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेतून अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत, ज्या ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि आउटडोअर कॅम्प आयोजिका आहेत. त्या आहेत एकता खंते. ऍडव्हेंचर ज्यांच्या व्यवसायातच आहे अशा एकता खंते मुलांसाठी आणि युवकांसाठी आउटडोअर ऍक्टिव्हिटी राबवतात, शिवाय त्याचं प्रशिक्षणही देतात, आणि हे काम त्या मागील अनेक वर्षांपासून करतात आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या आगळ्या वेगळ्या वाटचालीबद्दल त्यांच्याच कडून. तर एकता खंते, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार ताई.
1: एकता ताई, ऍडव्हेंचर या नावातच साहस दडलेलं आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय, अनेक अनुभवांचा खजिना तुमच्याकडे असेल, सगळंच आम्हाला जाणून घ्यायचंय, पण सर्वात आधी आपण सुरुवात करूया की तुम्ही याकडे कशा वळलात आणि केव्हापासून.
2: खूप काही आहे. मी देवभूमी हिमाचलची आहे, ठीक आहे. माझे रूट्स तिकडचे आहे, ठीक आहे. माझा बॉर्न ब्रॉटअप हिमाचल, एज्युकेशन चंडीगडला, आणि मी लग्न होऊन इकडे आले. तर त्याच्यामुळे पहिला तर हाच एक ऍडव्हेंचर आहे. हाच एक ऍडव्हेंचर आहे, पण खूप सुंदर ऍडव्हेंचर केलाय आणि त्याच्यातून मी खूप काही शिकले. पहिलं तर मीच खूप काही शिकले आणि नंतर हळूहळू आम्ही हे व्यवसाय ऑप्ट केला की कसं काय करायचं आहे, कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे. तर लग्न होऊन आल्यानंतर माझा तो जो एज्युकेशन आहे ते बीपीएड ला झालेला आहे. म्हणजे मी फिजिकल एज्युकेशन ग्रॅज्युएट आहे. मी बीएड पण केला लग्नानंतर, पण त्याच्यातच माझी ग्रॅज्युएशन. मी स्पोर्ट्समध्ये खूप भाग घेतलेले, म्हणजे नॅशनल्स, स्टेट्स, बॉल, बॅडमिंटन, खो खो, फुटबॉल सगळे याच्यात. तर ते माझा बॅकग्राऊंड होताच. मग नंतर अमोलला भेटल्यानंतर, म्हणजे माझे मिस्टर, मग आम्ही खूप वेळा बसायचो आणि आमचं राहायचं की काय करायचं. म्हणजे मला ते एज्युकेशन मध्ये जायचं नव्हतं, म्हणजे मला माझी एज्युकेशनचं ऍप्लिकेशन करून घ्यायचं होतं. तर टिपिकल स्कूल जॉब मला करायचं नव्हतं, म्हणजे तसं माझं ठरलं होतं. मी चंडीगडला केले होते, पण माझ्याही डोक्यात हेच होतं की आपलं स्वतःचं काहीतरी करायचं. अमोलच्याही डोक्यात हेच होतं की स्वतःचं काहीतरी करायचं. तर आम्ही छान डेअरी घेऊन बसायचो की आपण काय करू शकतो. तर अमोल पण लॉ ग्रॅज्युएट आहे आणि एनसीसी कॅडेट्स, आणि खूप साहसी उपक्रम त्यांनी केलेले. तर मग आमचं ठरलं की आम्हाला तेव्हा हे ऍडव्हेंचर म्हणतात म्हणून हे नाव माहिती नव्हतं की दिस इज कॉल्ड एज ऍडव्हेंचर. कारण आम्ही पहाडात राहून आहे तर कधी आजी म्हणायची जा आंबे घेऊन या, गाड्या घेऊन या, चुलीवर स्वयंपाक व्हायचा. तर दॅट वॉज अ व्हेरी रुटीन लाईफ तेव्हा आमचा. पण इथे आले

0: आता वर जेव्हा आम्ही सगळं बघितलं तेव्हा लक्षात आलं की याला ऍडव्हेंचर हाच नाव आहे. तर मग आमचं ठरलं की ठीक आहे आम्ही काहीतरी याच फील्डमध्ये करू. मग छोटे छोटे जे आपले शाळा राहायच्या त्या शाळेत आम्हाला हॉल मिळायचा की तुम्ही इथे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्या. मग आम्ही छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्यायला लागलो. मग आमचं खूप पॉप्युलर कॅम्पची सुरुवात झाली. दॅट इज म्हणजे कॅम्पिंगमध्ये आमचं हिमालयन कॅम्प, कॅम्प चेरी फार्म रामटेक असे दोन तीन ठिकाणी आमची प्रकारचे वेगळे कॅम्प सुरू झाले. म्हणजे पहिला कॅम्प आमचा हिमालयन कॅम्प म्हणजे आधी शाळेत झाले आणि मग जे मोठा प्रोडक्ट आम्ही लॉन्च केला दॅट इज हिमालयन कॅम्प एक्झाम्स के बाद क्या करना है तो हिमालयन कॅम्प असं आम्ही लॉन्च केलं. तर अशा पद्धतीने आमचा ऍडव्हेंचर सुरू झाला.
1: खरंच एक तर ती तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे?
0: कामाचं स्वरूप ताई मी सांगते की आम्ही वेगळेवेगळे कॅम्प्स घेत असतो. वेगळे कॅम्प्स मध्ये पहिली कॅम्पिंग म्हणजे आमची कॅम्प चेरी फार्म रामटेकला. ती खूप सुंदर कॅम्पसाईट आहे. तिथे आम्ही स्कूल स्टुडंट शालेय विद्यार्थी त्यांच्यासाठी काम करतो त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर. दुसरं काम आहे आम्ही फॅमिलीजला इन्व्हाइट करतो. हे बघा कोविड नंतर काय झालंय खूप क्वालिटी टाईमचा महत्व कळलाय. आधी कसं होतं सगळे आपले आपले कामात काहीतरी सुरू राहायचं पण आता कसं झालंय खूप आवश्यक झालाय क्वालिटी टाइम. तर कोविड नंतर सगळे फॅमिलीज आमच्याकडे यायला लागले आउटडोर. आणि कॅम्पसाईट मध्ये असं आहे की आउटडोर एज्युकेशन मध्ये आमच्याकडे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे. ठीक आहे मुलं येतात मोठे येतात ट्रॅक्टर चालवतात आमच्याकडे कंचे आहे भवरे आहे ज्या जे आपले पारंपरिक खेळ होते ते आहे सगळे. मग चुलीवरचा स्वयंपाक आहे आणि ती सगळी कॅम्पसाईट अशी एकदम बेस्ड ऑन नेचर आउटडोर एज्युकेशन ते आहे. दुसरा आम्ही खूप छान आमचा हिमालयन कॅम्प आम्ही मुलांना 10 दिवसासाठी कॅम्प मध्ये घेऊन जातो. कुठे? मनालीला. ते इथून नागपूर टू नागपूर खूप सुंदर कॅम्प. तिथे बेसिकली तो कॅम्प डिझाईन केलेला आहे जे पहिल्यांदा म्हणजे कॅम्प फॉर बिगिनर्स पहिल्यांदा मनाईला चालले. म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये बसणार तुम्ही तुमचा बॅग हे करणार चेन लावणार ते वेगळे कारण कसं आहे कधी पण पेरेंट्सचा अनुभव नाही देऊ शकत. पेरेंट्सचं कसं असतं की चला सोबत आहे स्वतः सांभाळतात मी करून घेते तू कशाला करतात. फॉर दॅट यू नीड अ थर्ड पार्टी. तर त्याच्यामुळे आम्ही ते सगळं काम करून घेतो. मग बस जर्नीज आहे मग काय काय तिथे तुम्हाला साहस दाखवावं लागतं की आम्ही बसमध्ये आहो किंवा ट्रेनमध्ये आहो मग नंतर कॅम्प साईट मग कॉटेज टेंट्स मध्ये राहायचं आहे. तो खूप छान अनुभव असतो. 6 नाईट 7 डेजचा प्रोग्राम तो हिमालयन कॅम्प. आणि अजून एक असं कॅम्प आहे की जिथे सपोज काही कारणामुळे नाही पाठवू शकत काही अडचण आहे काही प्रॉब्लेम आहे तर कॅम्प ऍट स्कूल म्हणून आमचं खूप पॉप्युलर प्रोग्राम्स आहेत.
1: अच्छा
0: ते पण आम्ही करतो. म्हणजे शाळेने आम्हाला अप्रोच केला की आम्ही तिथे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज लावतो टेंट्स लावतो मुलं एक दिवस रात्री थांबतात खूप मजा करतात. तर हे सगळे काम आम्ही करतो.
1: अच्छा खरंच खूप छान आहे आणि थोडं ऍडव्हेंचर पण आहे.
0: थोडा नाही खूप ऍडव्हेंचर.
1: खरंच ऍडव्हेंचर कॅम्पिंग प्रशिक्षण म्हणून काम करताना आपल्या बरोबरची टीम आपण घेऊन जातो. खरं तर संपूर्ण टीमची जबाबदारी ही आपली असते. आताच तुम्ही जसं सांगितलं की अनेक पहिल्यांदा जाणारी सुद्धा मुलं असतात आणि लहान मुलं असतात मोठी मुलं असतात ते कसं मॅनेज करता तुम्ही? बरेचदा अनेक अडचणी पण येतात मग त्याचा सुद्धा आपल्याला सामना करावा लागतो.
0: बरोबर. ताई कसं आहे टीम शिवाय नाही करू शकत हे काम.
1: हा
0: दिस इज बेसिकली अ टीम वर्क. म्हणजे मी म्हटलं की मी अमोल आम्ही करू असं नाही होऊ शकत. म्हणजे आमच्या सोबत जी आमची टीम आहे म्हणजे डे वन पासून जी सोबत आहे आता 20 वर्ष झाले आम्ही हे काम करतोय. तर 20 वर्षांपासून 30 टीम आमच्या बरोबर काम करते. रामटेकला पण मनालीला पण कॅम्पेट स्कूल पण कुठेही आम्ही जावं तर आमची जी पूर्ण कोर टीम आहे ते आमच्या सोबत असते. त्यांच्याशिवाय तर शक्यच नाही हे काम करणार. आणि ते सगळे बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केलेले अगदी क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर्स आहेत. म्हणजे असं नाही की तुम्ही व्हॉलंटिअरिंग करताय आणि तुम्ही या आणि मुलांना घेऊन जा. कुठलाही आउटसोर्स प्रोग्राम नाही आहे. जी टीम तुमच्या बरोबर येते तीच टीम बरोबर त्यांना परतही घेऊन येते. म्हणजे असं कधीच होणार नाही की आमचे सर चालले आहेत तर आउटसोर्स केला मग दिलेला तुमची परत दुसरी कोणती तरी टीम आणि पेरेंट्सला माहितीच नाही की काय सुरू आहे कसा कोण घेऊन गेला.
1: त्यांची
0: मोठी जबाबदारी मॅम खूप मोठी जबाबदारी. त्याच्यामुळे पूर्ण टीमचा सहभाग आहे त्याच्याशिवाय करू शकत नाही.
1: बरोबर आहे. तिथले काही अनुभव सांगता येतील का?
0: अनुभव खूप सारे आहे. म्हणजे कधी कसा छोटे छोटे अडचणी असतात पण त्यांना कसं फेस करायचं ते टीम आमच्या मुलांना शिकवते. सपोज कधी कधी ट्रेन डिरेल होऊन जातात मग आपल्याला अजून पुढे जावं लागतं. मग पेरेंट्सला ते छोटे छोटे मेसेजेस करणं आणि मग मुलं आजकाल कसं फोन आहेत तर ताबडतोब पेरेंट्स अरे ऐसा हो गया वैसा हो गया काही ना काही सुरू असतो. पण त्यांना सांगणे की बा तुम्ही आम्हाला आधी सांगा तुमची अडचण जे आहे तुम्ही आम्हाला सांगा. मग ते छोटे छोटे आणि कसं आहे माझा होमटाऊन चंडीगड प्लस हिमाचल तर माझा जो रूट्स आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि तिथे आमचा सर्कल खूप मोठा आहे. त्याच्यामुळे कुठलीही अडचण आली आमचे ऑफिस आहे हिमाचलला पण ऑफिसला आहे चंडीगडला पण ऑफिस आहे तिथे मग सगळे कोऑर्डिनेट होऊन जातं. मतलब कुठेही आम्हाला अशी अडचण येत नाही की आम्ही ते फेस नाही करू शकणार असं नाही होत. म्हणजे तिथे माझी मदर पण तेही खूप ऍक्टिव्ह असतात त्याही आम्हाला नेहमी काही लागला किंवा माझे कझन्स आहेत सगळे खूप मदत करतात. माहेरचाच असल्यामुळे खूप ती ऍडव्हान्टेज आहे आणि वी आर सो ग्रेटफुल फॉर दॅट. म्हणजे आम्हाला मनालीचे तर वी आर ॲज गुड ॲज लोकल त्याच्यामुळे त्याचा

0: ऍडव्हान्टेज कसं होतं ताई की आम्ही कुठे आमचे मुलं कुठे बाहेर जरी निघाले समजा एका तर सगळ्यांना माहिती असतो की अमोल आणि एकताचे मुलं आहेत कारण आमचे टी शर्ट्स असतात आणि किती वर्ष जरी झाले आम्ही तिथे काम करतो 20 वर्ष तर वी आर ऍज गुड ऍज लोकल
1: आणि सगळं सेफ
0: अगदी सेफ सेफ सेफ एकदम सेफ.
1: एक तर ती ऍडव्हेंचर कॅम्पसाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते
0: जेव्हा आपण कुठल्याही कॅम्प निवडतो म्हणजे बेसिक कॅम्प निवडतो आता रामटेकला वगैरे तर नॉर्मल सगळेच येतात फॅमिलीज छोटे मुलं सगळेच बट स्पेशली जेव्हा मनालीला जातो आपण ऍडव्हान्स ट्रॅक्स करतो किंवा एव्हरेस्ट बेस कॅम्प करतो लेह लडाख करतो त्याच्यासाठी बेसिक फिटनेस जर पहिला आहे बेसिक फिटनेस तुम्ही अगदी व्यवस्थित पाहिजे आणि आजकाल काही काही जेव्हा मी पेरेंट्सचं काउन्सिलिंग करते तर पेरेंट्स कधी कधी सांगतात की बा इन्सुलिन आहे किंवा लॅक्टोस इंटॉलरन्स आहे किंवा ग्लुटन एलर्जी आहे तर आता आजकाल बरेच एलर्जीज पण आलेले आहे कारण बाहेर पाठवत नाही बरेच लिमिटेशन्स पण आहे तर सगळे आम्ही व्यवस्थित जाणून घेतो त्यांना विचारतो कारण मेडिकल फॉर्म असतो आमचा एक बेसिक फॉर्म असतो एक मेडिकल फॉर्म असतो त्यांना पेरेंट्सला बोलवतो की तुमच्या मुलांना काही बेसिक बीपीचा काही प्रॉब्लेम आहे की कुठलेही काही छोटे मोठे जरी आजार जरी असले तरी तुम्ही सांगा कधी कधी मुलं ऑटिझम असतं त्यांचंही असतं मग त्यांची विशेष काळजी मग आम्ही घेतो
1: अच्छा
0: कसा घ्यायचा काय घ्यायचं ते अच्छा फूडमध्ये बरेच हे असतात की जैन फूड प्रोव्हाइड केल्या जातो का आम्ही तर त्याच्यासाठी ती पूर्ण जी पूर्वतयारी असतं की काउन्सिलिंग पालकांशी बोलणं मुलांशी बोलणं ते सगळं जे आमचं ऑफिस आहे ऑफिसमध्ये हे सगळं करत असतं.
1: अच्छा
0: पॅकिंगची चेकलिस्ट असतो जर्नल की तुम्हाला कोणते कपडे घेऊन जायचे आहे तुम्हाला तिथे आम्ही काय प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला कुठली तयारी आहे शूज कोणते घ्यायचे शूज म्हणजे बेसिक शूज घ्यायचे आहे ते सगळं आम्ही समजवून सांगतो.
1: अच्छा आणि आता तुम्ही म्हणाल्या होत्या मगाशी की तुमचं टीमवर्क आहे म्हणून मग त्या टीमला पण अशीच तयारी करावी लागत
0: पूर्ण पूर्ण टीमची तयारी म्हणजे फॉर्म्स भरण्यापासून तर चेकलिस्ट आहे प्लस त्यांचा फूड न्यूट्रिशनची काळजी घेणं अजून डिझायनिंगचा पार्ट आहे बरेच पार्ट आहे जे टीमची तयारी असते फर्स्ट एड किट आहे छोटे छोटे सगळे छोटे छोटे ते आमच्याकडे पूर्ण चेकलिस्ट रेडी असते.
1: मग यासाठी आधीपासून मुलांशी भेटणं चालू असतं का तुमचं मग
0: मुलांपेक्षा आम्ही पालकांना भेटण्यात जास्त इंटरेस्टेड कारण मुलं आता मुलांचं मेच्युरिटी लेवल जरा वर गेलाय आधी असं असं की आमचा एज ग्रुप राहायचा 13+ आणि आता मुलं लवकर मेच्युअर होत चालले त्याच्यामुळे ते आमचा एज ग्रुप आता 9+ झालेला आहे त्यांना ते काहीतरी दाखवायचं असतं की आम्ही करून दाखवतो पण खूप छान असतो जेव्हा कॉलिंग करतो तेव्हा पेरेंट्स म्हटलं मॅम तुम्ही पण या आणि मुलांनाही घेऊन या म्हणजे आपल्याला चर्चा करता येतं कारण कसं असतं मी पेरेंट्सला बघितलं की कधी कधी त्यांना असं वाटतं की मॅम खूप मजा करणार आहे मी त्यांना नेहमी सांगते मॅम मजा प्लस पॉझिटिव्ह शिकायचं पण आहे त्यांना
1: बरोबर
0: म्हणजे इट्स नॉट पिकनिक इट्स कॅम्पिंग तुम्हाला तुमचे काम करता आलेच पाहिजे म्हणजे द पार्ट ऑफ दॅट पॉझिटिव्ह ऍडजस्टमेंट्स की ठीक आहे अटॅच वॉशरूम असतात पण कोणी गेलेला आहे मग नंतर झाल्यानंतर थोडा वॉशरूम खराब होतोच पण तुम्ही त्याचं पाणी मारा मग त्या छोटे छोटे ऍडजस्टमेंट आहे घरी कधी कधी नसतंच कधी असतंच ते घरचं वातावरण असतो तर आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो तर पेरेंट्स नॉर्मली असतं की नाही मॅम मजा करणे जा रहे मजाच करू द्या नाही असं नसते तुम्ही थोडासा शिकायला पण पाहिजे कॅम्पिंग आहे कारण
1: प्रवास हे खूप काही शिकवत असतो आपल्याला आणि नवीन नवीन गोष्टी तर अशा कॅम्पिंग्समध्ये शिकता येतात मुलांना बऱ्याच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा एक वेगळा होतो बरीच कामं स्वतःची स्वतः करायला लागतात
0: आणि खूप सारे त्यांचे
1: अनुभव घेऊन
0: अनुभव असतात घरी थोडे नखरेही असतात की हे खाणार नाही तिथेच ते शिकतात की ठीक आहे जर ही गोष्ट म्हणजे वस्तू अवेलेबल नाही तर आपल्याला खाता येते काही प्रॉब्लेम आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की पेरेंट्सनी पण पालकांनी पण म्हणायला पाहिजे की तू जसं चाललाय तिथेच राहा तसाच कर जे ते म्हणतात तसंच करा कारण आम्ही छानच करतो म्हणजे काही प्रश्नच नाही तर पेरेंट्सचा पण खूप मोठा सहभाग आहे की तुम्ही कसा सांगता काय सांगता त्याच्यावर खूप जेव्हा कॅम्प सुरू होतो तेव्हा मी ब्रीफिंगमध्ये हे सांगते की तुम्ही आधी त्यांच्या डोक्यात हे टाका की वी आर गोइंग फॉर कॅम्पिंग आपण कॅम्पिंग थोडा टफ पण व्हायचं आपल्याला काही खूप आवश्यक आहे
1: तडजोड करायला शिकलंच पाहिजे आयुष्यात पुढे तडजोड
0: करावीच लागते बरोबर
1: एक तर ते मगाशीच मी म्हणाले की ऍडव्हेंचर म्हणजे त्यासाठी खूप धाडस वगैरे असावं लागतं तर कधी कधी क्विक डिसिजन पण घ्यावे लागतात कधी मागेही फिरावं लागतं झालंय का कधी असं
0: बरेचदा झालंय समजा आता या सीझन मधलंच मार्च मध्ये यावर्षी एक्स्ट्रीम कोल्ड होतं एक्स्ट्रीम कोल्ड खूप म्हणजे थंडी गार वारा मुलं फर्स्ट बॅचमध्येच तिकडे पोहोचले आणि तिकडे पोहोचल्यानंतर मग सगळे लाईट्स ऑफ काही म्हणजे काही फॅसिलिटीज नाही अवेलेबल आमची तर कॅम्पसाईट असतेच पण लाईट्स नाही तुम्ही ते सगळेच पूर्ण मनालीचेच लाईट्स गेल्या तर तुम्ही काय करू शकणार आहे म्हणजे काय तुम्ही अवेलेबल पण तेव्हा आमचे डिसिजन अगदी क्विक असतात अमोलचे माझे आमची पूर्ण टीमचे आम्ही लगेच त्यांना हॉटेल्समध्ये शिफ्ट करतो म्हणजे कुठलेही ऑल्टरनेट सोल्युशन्स किंवा बॅकअप प्लॅन म्हणतात त्याला ते ऑलवेज रेडी असतो आमच्याकडे म्हणजे एनी नॅचरल कॅलॅमिटी कुठे लँडस्लाईड झाले आहे किंवा लाईट्स नाही आहे किंवा पाऊस खूप येतो आहे किंवा स्नोफॉल स्नोफॉल कसं एक दिवस दोन दिवस खूप छान वाटतं तिसरे दिवस मग कंटाळवाणाही होतो की कसं करणार आहे.
1: अच्छा म्हणजे एक प्लॅन वेगळा तयार
0: ठेवावाच लागतं ठेवावं
1: कुठलीही अडचण आली तरी लगेच डिसिजन
0: घ्यावंच लागतं
1: मग असं झालंय का कधी एखादा अनुभव सांगता येईल का
0: हेच म्हणजे नॅचरल बाकी तर वी आर लाईक ऑलवेज

0: आम्हाला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणजे जर्नी असतं. मुलांचंही असतं की मॅडम हे पाहिजे आम्हाला खायला, ते पाहिजे, हे पाहिजे, सगळं असतंच ते छोटा मोठा. पण तरी इतका काही मोठा काही अनुभव नाही झाला, बट जर्नी पार्ट थोडासा चॅलेंजिंग असतो आमच्यासाठी.
1: तर मैत्रिणींनो, आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया, पण त्याआधी ऐकूया एकता त्यांच्या आवडीचं एखादं गीत. तर एकता ते कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: प्रेमाची गोष्ट मधला ओल्या सांजवेळी.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये एकता खंते यांची ही मुलाखत आपण ऐकत आहात. तर एकताताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. एकताताई, तुमच्या ट्रेक्सचे काही साहसी अनुभव सांगता येतील का?
1: तसे तर प्रत्येक खूप अनुभव आहे आमच्याकडे, पण मी माझे घराचाच अनुभव सांगते तुम्हाला. मला दोन मुलं आहे, दक्ष आणि धीरा. तर त्यांना दुसऱ्या सुट्ट्या म्हणजे त्यांच्यासाठी फक्त मनाली आणि फक्त मनाली, म्हणजे इट वॉज बाय डिफॉल्ट की त्यांना आमच्यासोबत राहावंच लागतं. पण ते ताई आमच्यासोबत राहून राहून त्या आउटडोर एज्युकेशनचा किती पॉझिटिव्ह इफेक्ट त्यांच्यावर झाला मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे कळत न कळत, म्हणजे मी काही खूप प्रयत्न नाही केले की अरे तुम्हाला हे करायचं ते करायचं. उलट कधी काही झालं तर मी मला आधी दुसऱ्या मुलांकडे लक्ष द्यावं लागत होतं आणि दक्ष धीराकडे नाही. कारण ऑफकोर्स दुसऱ्यांची मुलांची जबाबदारी जास्त असते ना त्यांच्यावरच. कुठे काही झालं तर मी दक्ष धीराला तुम्ही तुमचा मॅनेज करा, मी बघते आधी यांना. तर असं व्हायचं. पण ते करता करता कसं झालं, कधी कधी आपण खूप काळजी घेतो, कधी कधी खूप काळजी घेणंही चांगलं नसतं, कधी कधी सोडून देणंही चांगलं असतं. तर मी माझे पेरेंटिंग मधून हेच शिकले, म्हणजे पहिलं बाळ असलं तर तेव्हा आपल्याला काही कळत नाही, पण तरीही हळूहळू हळूहळू खूप काही शिकतो आपण. तर मी हे शिकले की ओव्हर प्रोटेक्ट नाही करायला पाहिजे, ओव्हर पॅम्पर नाही करायला पाहिजे. बिलकुल जितकं पाहिजे तेवढाच द्या तुम्ही, जेवढ्या त्यांची गरजा असतील तर बरोबर ते छान घडून येतात. तर आता जो दक्ष आहे, दक्ष IIIT

0: पुढचा विद्यार्थी आहे.
1: अच्छा
0: आणि बाकी तर त्यांनी खूप साहसी उपक्रम केलेले आहे, पण सगळ्यात मोठा म्हणजे तो वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन आहे.
1: अरे वा.
0: वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन म्हणजे आयरन मॅन एक अशी एन्ड्युरन्स रेस असते आणि इट्स अ ब्रुटल वन, म्हणजे खूप कठीण असते. ऑस्ट्रेलिया बसेल्टनला झाली होती ही रेस, दरवर्षी असते. आम्ही 2024 मध्ये ही रेस केली, म्हणजे मी आणि दक्ष आम्ही दोघही गेलो होतो. तिथे मग स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग अशा ट्रायथलॉन असते ही. त्याच्यात 3.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे आणि 42 किलोमीटर धावणे बॅक टू बॅक असतं. ते सगळं त्यांनी 14 तासात केलं पूर्ण. आणि तेव्हा लक इतकं चांगला की तेव्हा त्याला त्याचा वाढदिवसच त्याच दिवशी होता, 1 डिसेंबरला, तेव्हा तो वर्ल्ड यंगेस्ट आयरनमॅन झाला. तर हे सगळ्यात मोठा साहस जे
1: अचीवमेंट आहे
0: खरंच ते आहे.
1: आणि किती वर्षाचा होता तो साधारण?
0: 18, म्हणजे 18 होता दॅट डे ही टर्न्स 18.
1: अरे वा, म्हणजे कमी वयात
0: कमी
1: गोष्टी अचीव केल्या खरंच. आणि त्या सगळ्या लहानपणापासून त्याच्या अंगात त्या भिणत गेल्या.
0: एक्झॅक्टली, तो एक सर्टिफाईड माउंटेनर आहे. मनालीचं कुठलाही डेली किंवा कुठलाही माउंटेन असं झालं नाहीये जे त्यांनी सबमिट नाही केलेलं. सगळेच मनाली मधले एव्हरेस्ट बेस कॅम्प सगळे, म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळं करावं नाही लागलं आम्हाला. तो आमच्या सोबत दरवर्षी राहायचंच तिकडे मनालीला. त्याला असं वाटलं की नाही, आपलं घरचं सगळं सुरू आहे. आणि त्यांनी सगळे माउंटेन सबमिट केले, कुठेही तो मागे नाही राहिला. आणि बरंच हंबल आहे तो. सगळ्यात मेन म्हणजे हे सगळं करून इज अ व्हेरी हंबल बॉय
1: खरंच. आपल्या एका आईसाठी तरी खूप गर्वाची गोष्ट,
0: गर्वाची. आणि ताई कसं आहे, त्यांनी आम्हाला व्हॅलिडेशन सर्टिफिकेट दिलाय की आई बाबा तुम्ही छान काम करताय.
1: ही खरी पावती,
0: खरी पावती
1: खरंच. एक तर ताई तुम्ही योगा आणि वेलनेस कोच सुद्धा आहात असं तुम्ही पहिलेच सांगितलं होतं, तर शिवाय मोटर बाईक रायडर पण आहात.
0: बरोबर.
1: तर मग या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज करता?
0: योग करते ना म्हणून सगळं मॅनेज होतं
1: अगदी.
0: आणि आमचं ना घराचं तो आहे सगळं की आम्ही वेगळा काही करतो आम्हाला वाटतच नाही. आम्हाला आमच्यासाठी दिस इज रुटीन, आम्ही करतच असतो. आणि हे सगळं करताना ना मी सगळ्यात आधी मी सांगू इच्छित आहे की माझ्या ज्या रूट्स आहेत, माझी नानी आणि मम्मा त्यांच्याकडून खूप काही शिकलेले. रूट्स आणि विंग्स असे दोन भाग असतात, त्याच्यातून बरेच काही काही शिकलेले. आणि नंतर जी मला जी भरारी दिली आहे ते म्हणजे माझी आई आणि अमोल.
1: अच्छा.
0: या दोघांनी म्हणजे कधीही कुठे थांबवला नाही. बाइकिंग वगैरे कसं माझी अगदी पर्सनल हॉबी, मला खूप आवडते.
1: कुठे
0: कुठे खूप बाइकिंग केलं आम्ही म्हणजे. आणि आता शिकले मी बाइकिंग, परवाली जी बाईक असते त्याच्यात ती जी मजा असते. आणि अमोल अशी आहे की मला बसवून दिला की एकदम दंगल के बाबांसारखे असतात ते की आता तू चालो. तर त्याच्यासाठी जी बॅग असते दॅट इज माय हजबंड अमोल, खूप महत्वाची असते. तर त्यांचा आहेच नेहमी, कुठेही गेलो की कधी काही टोकणार नाही, कधी बोलणार नाही, बिलकुल करा म्हणून नेहमी पॉझिटिव्हच असतात आई आणि अमोल. हे खूप दोघं इतके इम्पॉर्टंट आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही.
1: खरंच आहे, म्हणजे एक स्त्री जेव्हा पुढे जाते तेव्हा तिच्या मागे तिच्या घरच्या लोकांची साथ असणं खूप गरजेचं असते.
0: त्याच्यामुळे बाइकिंग खूप सुंदर आहे. आम्ही क्वीन ऑन व्हील्स म्हणून बाईक राईड करतो. इट इज अ व्हेरी बिग राईड. एमपी टुरिझम सोबत आम्ही राईड करतो. आम्ही टुरिझम मध्ये एम्पॅनल्ड आहोत. आणि या राईड मध्ये पूर्ण भारतातून 25 लेडी रायडर्स येतात. आणि थँकफुली द एज ग्रुप इज 40+.
1: अच्छा.
0: हो, ते सगळे येतात. म्हणजे बरेच नाव आहे मी घेऊ शकते किंवा बरेच लेडीज आहे ते बाईक राईड मध्ये इंटरेस्टेड असतात. आणि ते फुल स्पॉन्सर्ड राईड असते एमपी टुरिझमची, म्हणजे भोपाळ, सांची, उदयगिरी, चंदेरी, ग्वालियर, ओरछा, खजुराव असा पूर्ण सर्कट आम्ही कव्हर करतो. त्याच्यातून 1400 किलोमीटर रोज आपण कधी 100, कधी 150, कधी 200 मोर ऑर लेस असा पूर्ण बाईक राईड असतं. आणि आपली पण इथे पेंच, सतपुडा, पतालकोट, तामिया आणि हिमालयन बाईक राईड हे सगळं सर्कट आम्ही कव्हर करतो.
1: आणखी काय करायला आवडतं तुम्हाला?
0: मला माझे मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो. मी आता दक्ष तो मोठा झाला, तो तिकडे जबलपूरला शिकतो. धीरा बरोबर धीराचे जितकेही कार्यक्रम असतात शाळेचे किंवा इतर ऍक्टिव्हिटीज त्याच्यासोबत मी नेहमी सोबत असते. आणि मला हे सगळं मॅनेज करून, बाईक राईड, योग करून, सगळं करून मला धीरासोबत वेळ घालवायला खूप आवडतं. आणि मी तिच्या सोबत राहते आणि मी बाकी कुठे जात नाही. माझं ऑफिस, घर हेच बरं आहे आणि मुलं आपले बाकी.
1: छान. हे ऍडव्हेंचर कॅम्पिंग जे आहे तुम्ही करता, तर हे ऋतुमानानुसार सुद्धा असतं का? असं ठरवलं की पावसाळ्यातले वेगळे, उन्हाळ्यातले वेगळे, हिवाळ्यातले
0: असं आहे ना? मान्सून मान्सून ट्रॅक्स वेगळे असतात. तर आजकाल नागपूर खूप बदललेलं. आजकाल लोक येतात पावसाची मजा घ्यायला. आजकाल यायला लागले तर रामटेकला येतात ते की मॅडम आम्हाला यायचं आहे, आम्हाला पावसाची मजा, आम्हाला भिजायचं आहे, आम्हाला खूप गाणी पाहिजे, हे पाहिजे. ते तसे पण त्याच्यासाठी पण येतात. ते असतात. मग हिवाळ्याची कॅम्प्स, आमचे विंटर कॅम्प्स एकदम फेमस आहे. म्हणजे राईट फ्रॉम ऑक्टोबर पासून तो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जनवरी पर्यंत, फेब पर्यंत आमचे कॅम्प चालतात. म्हणजे मोठे मोठे कॅम्प होतात आपल्याकडे. ते आहे. आणि मग समर कॅम्प म्हणजे हिमालयन कॅम्प.
1: खूप छान. एक प्रशिक्षक म्हणून काम

0: भक्तांना, येणाऱ्या पिढीला आपण खूप काही देतो याचं समाधान वाटतं का?
1: खूप समाधान वाटतो ताई. आता एवढ्यात बघताय मुलं फिजिकली नाही मेंटली पण खूप वीक झाले आहे. त्यांना कुठेही करायला गेले की त्यांना येस नोस असतो की करू शकू की नाही करू शकू. आम्ही जे स्पेशली जे अर्बन मुलं आहेत त्यांना आम्ही खूप बघतो ना, खूप चॅलेंजेस आहे मॅडम त्यांना. छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे, ते मेंटली सिक व्हायला लागलेले आहे. त्यांच्यासाठी ऍडव्हेंचर जो आहे ते ही ऍज अ थेरपी म्हणून युज होणार आहे आता.
0: खरंच
1: खूप आवश्यक.
0: हल्ली डिप्रेशन पण खूप वाढत
1: मॅडम. आपल्या
0: छोट्या गोष्टी
1: आपल्या वेळेला आपल्याला डिप्रेशन शब्द तरी माहिती होता का आपल्याला? म्हणजे मी तर कधीच नाही ऐकला डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन. जेव्हा आपण मोठे आपल्याला कोणी बोललंही जरी तसं तर ऐकलंय नाही, तर एक झापडच राहायची की हे काय बोलतेय म्हणून. अदरवाईज कधीच नाही मी तर हे शब्द नाही ऐकले. आता छोटा छोटा काही झाला आणि त्याच्यात ना मला असं वाटतं पालक पण सतत घरात असं तुला टेन्शन आलंय का? म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा बोलतात की तुम्हाला टेन्शन, अरे मला तिकडे जायचं पण मला तर खूप स्ट्रेस आला, मी कशी करणार काय, तेव्हा ते सगळं ती व्हायब्रेशन सगळी कॅच होत राहतात. आधी ना आपल्याला बदलाव लागणार आहे, मग मुलं बदलतील. तुमच्या घरातलं वातावरण असं नाही पाहिजे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळे, म्हणजे आता स्वयंपाकी जर करायचं असेल तरी अरे काय करू मला कळत नाही एवढं, इथपासून सुरुवात होते. म्हणजे बेसिक तुम्ही जर आपल्या घरचं वातावरण बदलला ना, तुम्ही बोलताना अरे तू आला का शाळेतून थकला का, तुम्ही जर त्याला थकला म्हटला तर मग प्रॉब्लेम होणार असेल. अरे आला का चला बरं हे करूया, तर ती जी एक स्विचिंग आहे ते तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. खूप आवश्यक आहे की तुम्ही ते स्विच करा. तुम्ही आधी स्वतःमध्ये ते चेंजेस आणा, मग मुलं तसे बदलतीलच. आमच्या घरात कुठलेही नियम नाही, बोर होणे किंवा थकणे किंवा असे आम्ही शब्दही वापरत नाही, आमच्या डिक्शनरीमध्येच नाही आहे. त्याच्यामुळे मुलगी कधीही मोबाईलवर नसते, ती तिचं वाचन खूप आहे, ती खूप वाचते, अगदी बुक वॉर्म आहे, ती वाचत असते. आई आमचे वाचत राहतात, अमोलला पण आवड आहे. म्हणजे घरचं वातावरण एकंदरीत असंच आहे की सगळे म्हणजे पॉझिटिव्हली एंगेज राहतात.
0: आणि हे थोडं शिकण्यासारखं आहे.
1: खरंच मॅडम, मी ऑब्झर्व करते की आधी तुम्हाला पालकांशी बोलतानाच मला खूप जाणवतो की मॅम जो हमने नाही किया, म्हणजे जे आम्ही नाही केलं ते आमच्या मुलांनी करायला पाहिजे, पण ते मग आम्ही जी मजा मस्तीने केली असं तसा तुम्ही त्यांना तयार करू नये.
0: खूप छान आहे. एक तर ते ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि कॅम्प आयोजक याकडे येणाऱ्या पिढीनं व्यावसायिक दृष्टिकोनातून बघता येईल का?
1: बिलकुल
0: जाता जाता आम्हाला हे जाणवत.
1: हो हो, बघता येईल. काही कसं होणार आहे आता हळूहळू जे हे आपले सिटिंग जॉब्स आहे हे वाढत चालले, आयटी इंडस्ट्री म्हणा कुठली इंडस्ट्री म्हणा. सकाळचा एक जो तास असतं ते तुम्ही जिम मध्ये असतो किंवा योग करता कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी, आणि त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर बसून राहता. आपला कसं होतं आपण जॉब पण करतो पण घरी जाता जाता आपल्याकडे पिशव्या असतात आणि आजकाल कसं हल्ली बऱ्याच त्या एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये चांगलं पण आहे की सगळं आपल्याला मिळतो, पण त्याच्यासाठी आपल्याला आता आवर्जून की वेंडर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला यावं लागणार आहे, तुम्हाला बेसिक कोर्सेस करावं लागणार आहे, आणि मग सगळ्या ज्या हे इनडोअर जे काम करणार आहे त्यांच्यासाठी असे वेगळे वेगळे कॅम्प्स घ्यावं लागणार आहे की आपल्याला कॅम्पसाठी येतात आहे, आणि मग बेसिक फिटनेस होतात आहे, मग बेसिक माउंटेनियरिंग कोर्स करता येईल आहे, मग तुम्ही ऍज अ इन्स्ट्रक्टर म्हणून ऍज अ लीडर्स म्हणून कुठल्या कॉर्पोरेट कंपनीजला जॉईन करू शकता. खूप स्कोप्स आहेत फॉरेनमध्ये पण आणि भारतात पण खूप स्कोप्स.
0: खरंच. एकदा ते आपण आपल्या या महिलांना काय सांगणार की त्यांच्यासाठी सुद्धा हे कॅम्पिंग किती महत्वाचं आहे, ऍडव्हेंचर कॅम्प किती महत्वाचे आहेत?
1: खूप महत्वाचे, कारण जेव्हा आपला पहिला पार्ट असतो ते आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या मुलांबरोबर आपण खूप एंगेज असतो, ठीक आहे. तो पार्ट झाल्यानंतर जे आपली जी 35 प्लस वाली जी मिड लाईफ क्रायसिस आपल्याला येतं, आपल्याला वाटतं की आपली बकेट लिस्ट मध्ये खूप काही होतं, आपण हे नाही केलं ते नाही केलं, तर त्याच्यासाठी इट्स द बेस्ट टाइम. तुमचे मुलं मोठे झालेले असतात, थोडे इंडिपेंडेंट होतात, 10 वर्षाचे 15 वर्षाचे दे आर सो इंडिपेंडेंट होऊन जाते, त्यांचा करू शकता. मग तुम्हाला बाहेर निघायचंय, तुम्हाला अनोळखी लोकांशी बोलायचंय, तुमचे सोशल स्किल्स अजून डेव्हलप करायचंय, छोटे छोटे कॅम्पिंग करायचंय, त्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे की तुम्ही आमच्याकडे आम्ही छोटे छोटे कॅम्प्स करू. महिलांनी बाहेर निघणं हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग छान आपली पुढची पिढी पण छान घडवता येईल, कारण नाही तर त्याच याच्यात राहिले ते आपले म्हणजे विचार पण तसेच होतात. तुम्ही बाहेर निघाले, दुसरे लोकांशी बोलले, इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकल्या किंवा खूप काही शिकतो आपण बाहेर निघाल्यावर. माझा जो हा पूर्ण प्रवास आहे, म्हणजे मी तर एकदमच चंडीगड टू इकडे नागपूरलाच आले, पण त्याच्यातून मी खूप काही शिकले.
0: खरं
1: खूप काही
0: म्हणजे प्रवास करत राहिलो.
1: प्रवास ट्रॅव्हलिंग खूप आवश्यक,
0: खूप गोष्टी शिकवतं. आणि मला असं वाटतं की आपल्या मैत्रिणीही या कॅम्पिंगच्या बाबतीत नक्कीच विचार करतील, हो ना? म्हणजे
1: करायलाच पाहिजे.
0: तर एकता ते खूप छान सांगितलं तुम्ही आपल्या मैत्रिणींना. तर एकता खंते आपण इथे आलात आणि तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार ताई.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील हे सुरेल गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि आता वनिता मंड कार्यक्रमात परत वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठलंही ललित लेखन हा प्रत्येकच भाषेतील अतिशय उत्कट असा साहित्य प्रकार आहे. वाणी, शब्द आणि भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा ललित बंध ही कृती जन्माला येते. या ललित लेखनासाठी सौंदर्य दृष्टी आणि कल्पनाशक्ती उपजतच असणं फार महत्वाचं ठरतं, हो ना? चला तर अशाच एका ललित लेखनाचा आपण आस्वाद घेऊयात. साहित्य विश्व या आमच्या मालिकेत ऐकूया सुषमा मुलमुले यांचा ललित लेख.

अपूर्णांकांची बेरीज. निसर्ग हा फार मोठा खेळी आहे बरं का. किती विविध आणि अपरिमित गोष्टी त्याने या पृथ्वी तलावर निर्माण केल्या आहेत, पण त्यातही त्याने मोठी मेख मारून ठेवली आहे बरं. इथे कुणीही स्वयंपूर्ण नाही. नद्यांना जन्म घेण्यासाठी केवळ पाणी पुरेसं नसतं. धारेचं रूप घेण्यासाठी त्या पाण्याला गिरीशिखरांची आवश्यकता असते. पुढे विशाल प्रवाहात रूपांतरित होण्यासाठी त्या धारेला सखल प्रदेश लागतो. सागरात विसर्जित होण्यासाठी या प्रवाहाला त्याच्या दिशेनं उतार लागतो. तेव्हा कुठे नदीचा जन्म पूर्ण होतो. लेखक पुस्तके लिहितो, पण त्याला वाचक लाभला नाही तर ते लेखन अपूर्णच असतं. वाचक लाभला पण समीक्षक लाभला नाही तरीही ते अपूर्ण असतं. काही काही लेखकांना तर पुस्तकाला पुरस्कार लाभला नाही तर ते अपूर्णत्व मनात सतत सलत राहतं. नाटककाराने नाटक लिहून पूर्ण केलं, पण रंगमंचावर प्रयोग झाल्याशिवाय त्याची पूर्णता नाही. मग त्याला दिग्दर्शक लागतो, अभिनय करणारे कलाकार लागतात, नेपथ्यकार, रंगभूषाकार लागतात, संगीतकार, प्रकाश योजनाकार, अगदी घंटी वाजवून पडदा दूर करायला सुद्धा कुणीतरी लागतं. पण प्रेक्षक येत नाहीत तोवर ही सारी धडपड व्यर्थ असते. छायाचित्रे निघायला हवी असतात आणि वर्तमानपत्रात ती कौतुकासह छापूनही यायला हवी असतात. इतक्या अपूर्णांकांच्या बेरजात झाल्या की मग त्या नाटकाचा पूर्णांक होतो.

पूर्णांक आणि अपूर्णांक या गणितीय संकल्पना आहेत. समजा तुमच्याकडे एक अख्खी पोळी आहे, तिचे तुम्ही चार समान तुकडे म्हणजेच चार भाग केले. त्यातील दोन भाग तुम्ही खाल्ले आणि एक भाग तुमच्या मुलीने खाल्ला, तर किती भाग शिल्लक राहिले किंवा किती पोळी शिल्लक राहिली असे आपल्या चिमुकल्या मेंदूला संकटात टाकणारे प्रश्न बालपणी गणिताच्या पुस्तकात असत. आठवतं ना? दोन चतुर्थांश पोळी तुम्ही खाल्लीत आणि एक चतुर्थांश पोळी मुलीने खाल्ली, त्यामुळे एक चतुर्थांश पोळी शिल्लक राहिली असं उत्तर आकडेमोड करून आपण काढत असू आणि गणित सुटल्याचा आनंद मिळवत असू. मानवी आयुष्य देखील काही सहज सुटणाऱ्या काही अवघड परीक्षेला सामोरं गेल्यावर प्रयत्नांती सुटणाऱ्या तर काही मात्र कितीही धडपड केली तरी कधीच न सुटणाऱ्या गणितांची प्रश्नपत्रिका असते. एक प्रश्न सुटल्याचा आनंद तुम्ही पूर्णपणे उपभोगतही नाही तर लगेच दुसरं गणित तुमच्या पुढ्यात येऊन उभं राहतं आणि म्हणतं, चल सोडव मला. अंकगणितातले प्रश्न बिचारे त्या मानाने सोपे, साध्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार आणि भागाकार. पण सोपे प्रश्न विचारेल तर ते आयुष्य कसलं? आयुष्य म्हणजे एकदम कडक परीक्षक. कठीण प्रश्नही विचारायचे आणि उत्तरं बरोबर आली तरी तुमची पद्धतच चुकली, पायऱ्या पायऱ्यांनी गेलाच नाहीत म्हणून गुणही कापायचे. असा हा खडूस परीक्षक. आपलं वय जसं जसं वाढत जातं तसतसे याचे प्रश्नही कठीण होत जातात. आता तो बीजगणितात शिरतो आणि आकड्यांना सोडून क्ष य अशा कधीही न बघितलेल्या ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला काही अंदाजच नाही अशा लोकांना आणून आपल्या पुढ्यात उभं करतो आणि म्हणतो, हां आता सोडव बघू हे समीकरण, क्ष अधिक दोन तृतीयांश य बरोबर 12. बाप रे, यातला क्ष हा आपला होऊ घातलेला नवरा असतो ज्याच्या बरोबर आता आपलं संपूर्ण आयुष्य एका छताखाली घालवायचं आहे, ज्याच्याशी आपले शारीरिक, भावनिक, आर्थिक संबंध कायमचे जोडायचे आहेत असा आपला जीवनसाथी. त्याच्या सोबतीने आयुष्याचं समीकरण सोडवायचं. जमेल की नाही आपल्याला? विवाहानंतर पुढ्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवताना हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागतं की गणिताच्या पुस्तकातल्या क्षची किंमत कदाचित पूर्णांकात येतही असेल, पण आयुष्यात आलेला हा क्ष मात्र अपूर्णांक आहे. याचं व्यवहारज्ञान जरा कच्चच आहे, नातेसंबंध याच्या लक्षातच राहत नाहीत. व्यवस्थितपणाशी तर वाकडंच आहे या माणसाचं. लोकांकडे गेला की आपला घुम्यासारखा बसून राहतो आणि लोक याला शिष्ट समजतात, इत्यादी इत्यादी इत्यादी. आपण मग या अपूर्णांकाचा पूर्णांक करायला मनापासून धडपडू लागतो. प्रेमाने कधी समजावून कधी चिडून भांडून त्याला बदलण्याचा प्रयत्न करू लागतो, पण छे, काही केल्या त्याच्यात सुधारणा होत नाही. आपण मग हा असाच हा तसाच अशी विश्वासाच्या लोकांजवळ तक्रार करू लागतो. तिकडे त्याचंही हेच होत असतं. त्याची य दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, टापटिपीची आहे, पण आईच्या हातची चव तिच्या हाताला नाहीच. हिला सारखं बाहेर जायला हवं असतं. खरेदी हॉटेलिंगची जरा जास्तच आवड आहे. जो दिसेल त्याच्याशी अघळपघळ काय बोलत बसते, लोकांचे गैरसमज होतात ना अशानं. हे अंते प्रेमाने समजावून सांगणं बहुतेक क्ष मंडळींच्या शब्दकोशात नसतंच, त्यामुळे तोही आपल्या यला यावरून लेक्चर जोडतो, टोमणे मारतो, प्रकरण भांडणापर्यंत येतं. मित्र त्याला जगात सर्वात जवळचे असल्याने तिथे तो मोकळा होतो. घरातल्या गोष्टी अशा रीतीने घराबाहेर जातात. खरं तर क्ष आणि य हे दोघेही अपूर्णांक असतात, निसर्गनिर्मित अपूर्णांक. प्रकृती आणि पुरुष

एकमेकांशिवाय त्यांना पुनरुत्पादन करता येत नाही. माणसाचं वंश सातत्य टिकवता येत नाही. संसाराचा डोलारा सांभाळता येत नाही. एकट्याने किंवा एकटीने घरातल्या आणि घराबाहेरील जबाबदाऱ्या सांभाळणं, नाते संबंध जपणं, सामाजिक दायित्व पार पाडणं सहज सोपं नसतं. एकाच जशा काही उणीवा, काही दोष असतात, तसेच पण वेगळे दोष, वेगळ्या प्रकारच्या उणीवा दुसऱ्यातही असतात. स्वतःमधील या अपूर्णत्वाची जाणीव नसेल तर संसार सुखाचा न होता कटकटींचा होतो, सामंजस्याचा न होता वितंडवादांचा होतो, कधीकधी विस्कटतो, मोडतो सुद्धा. याचे परिणाम त्या दोघांसह त्यांच्या वर्तुळातल्या लोकांनाही कमी अधिक प्रमाणात भोगावे लागतात. आज घटस्फोटांचं आणि विवाहोत्तर करावया लागणाऱ्या तडजोडींना घाबरून अविवाहित राहू पाहणाऱ्या तरुण पिढीचं वाढलेलं प्रमाण घाबरवून टाकणारं आहे. आपण एक अपूर्णांक आहोत याचं भान जागं असणं हे बऱ्याच समस्यांवरील, बऱ्याच प्रमाणातील समाधानकारक उत्तर असू शकतं खरं तर. बरं, हा क्ष आपल्या आयुष्यात एकटा येत नाही, त्याच्याबरोबर र, ल, व, ह, ळ, ज्ञ अशी भली मोठी फौज असते. यातील प्रत्येकजण स्वतःला पूर्णांक समजणारा अपूर्णांक असतो. ही आणखी एक गंमत म्हणजे आपलं समीकरण आता क्ष अधिक 2/3 बरोबर 12 असं न राहता क्ष अधिक 2/3 य अधिक 1/2 व अधिक 5/7 ह इत्यादी इत्यादी इत्यादी बरोबर काहीतरी अनाकलनीय उत्तर असं होऊन बसतं. एकूणातच मानवी नातेसंबंध हा अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीचा विषय आहे. त्यामुळे सासू सून, नणन भावजय, जावा जावा, भाऊ भाऊ, मेहुणा जावई इतकंच काय, आई वडील आणि मुलगी किंवा मुलगा या नैसर्गिक नात्यांमध्येही विविध आयामी संघर्ष उभे राहतात. या समीकरणांवर गणितातल्यासारखी ठोस उत्तरं नसतात, तर त्या त्यावेळी असलेली परिस्थिती तुम्ही दिलेली उत्तरं योग्य की अयोग्य हे ठरवत असते. कधी कधी तर काही काळ गेल्यानंतर आपलं उत्तर त्यावेळी चुकलं होतं हे लक्षात येतं, पण मागे फिरता येत नाही. बाण सुटून गेले असतात, जखमा बुजल्या तरी त्यांचे व्रण कायम असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अपूर्णांकांची सतत बेरीज करीत राहिलो, त्यांच्यातलं चांगलं घेत राहिलो, सकारात्मक राहिलो, तर मात्र आपल्या व्यक्तिमत्वातल्या बऱ्याच उणीवा आपल्याला दूर करता येतात. पूर्णांक होता आलं नाही तरी आनंद आणि समाधानाचं पारडं जड करता येतं. आयुष्यात वजाबाक्याही होतात, काही वजाबाक्या काळ करतो, पण काही अपूर्णांकांना आपल्याला नाईलाजाने आपल्या आयुष्यातून वजा करावं लागतं. समीकरणाच्या समतोलासाठी या वजाबाक्या आवश्यक असतात. या जितक्या शांतपणे सहजपणे करू शकू तितका मनस्ताप आणि दुःख कमी होणार असतं. आयुष्याच्या अखेरीस मात्र हे समीकरण आपल्या हाती राहत नाही, ते जगाचं नियंत्रण करणाऱ्या परमशक्तीच्या हाती जातं. वेळ आली की एका झटक्यात ती शक्ती हे समीकरण सोडवते. आता मात्र समीकरणाचं उत्तर केवळ शून्य आणि शून्य हेच असतं, अवकाशाच्या विराट पोकळीत विरून जाणारं एक शून्य.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 1 वाजतोय. वेळ झाली आहे आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठीतून बातमीपत्राची.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. तंत्रज्ञानातील प्रगती जागतिक व्यवस्थेला आकार देत असून ती सुशासन आणि समावेशक विकासासाठी उपयोगात आणता येऊ शकते असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांची 2 दिवसीय बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली. त्यावेळी जयशंकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शांती आणि सुरक्षा हे जागतिक व्यवस्थेचे केंद्रबिंदू असून अलीकडील संघर्षांमुळे संवाद आणि नीतीचं महत्व अधोरेखित होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची ही सामायिक गरज असून अध्यक्ष म्हणून आपण खुल्या आणि रचनात्मक चर्चेस प्रोत्साहन देऊन सर्व शिष्टमंडळांनी याच भावनेत आपले विचार मांडावेत असं जयशंकर यांनी सांगितलं. उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांकडून ब्रिक्सने एक सकारात्मक आणि स्थिरता आणणारी भूमिका बजवावी अशी अपेक्षा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या परिषदेतल्या चर्चा जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींवर विचारमंथन करण्याची तसंच सहकार्य अधिक मजबूत करण्याचे व्यावहारिक मार्ग शोधण्याची संधी असल्याचं जयशंकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते उद्या अबुधाबी इथं पोहोचतील. यावेळी ते संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहान यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत ऊर्जा सहकार्यासह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सी बी जॉर्ज यांनी दिली. गेल्या 5 महिन्यातील या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट आहे. या चर्चेत ऊर्जा सुरक्षा आणि संयुक्त अरब अमिरातीत राहणाऱ्या 40 लाखांहून अधिक भारतीयांच्या कल्याणाच्या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाणार आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात महत्वपूर्ण ऊर्जा भागीदारी असून भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास 11% पुरवठा संयुक्त अरब अमिरातीतून केला जातो. केरलमचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस पक्षाचे व्ही डी सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तिरुवनंतपुरम इथं आज झालेल्या पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत सतीशन

0: यांचं नाव जाहीर करण्यात आलं. पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाप्रमाणे राज्य सरकार पुढचे 6 महिने मोठे शासकीय कार्यक्रम आयोजित करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून इंधन बचत कशी करता येईल याकडे लक्ष देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे आणि जेव्हा राज्यातले

0: जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं म्हणून आम्ही आता आमचे कॉन्व्हॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत कशी करता येईल, परकीय चलन बचत कशी करता येईल हाही आमचा प्रयत्न असेल. विशेषतः शासकीय आयोजन जे आहेत आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत.
1: महाराष्ट्र विधान परिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना शपथ दिली. या सदस्यांमध्ये डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, झिशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. येत्या 30 जूनपर्यंत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. राज्यात यासंदर्भातल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. वाहनचोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी हे क्रमांक बसवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP साठी नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या अमिषाला बळी पडू नये असं आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त संभाजी महाराजांना पोवाडे, गायन आणि इतर आयोजनातून अभिवादन.

सोंगाडे या सिनेमातलं हे गीत होतं, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार राम कदम, आणि या चित्रपटातलं हे आणखी एक गाणं.

हिल हिल पुरी हिला तुझे कप्पा लीला टीला आगो हिल हिल पुरी।

उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी। शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची घोषणा। आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते। या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ एस जयशंकर भूषवत आहेत। जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं। दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याचीही सामायिक गरज आहे असं ते म्हणाले।
1: Our discussions must advance sustainable development while upholding principles of equity and common but differentiated responsibilities. Technological advancements are reshaping the global landscape. It can be leveraged for good governance and inclusive growth. Peace and security remain central to the global order. Recent conflicts only underline the importance of dialogue and diplomacy. There is also a deeply shared interest in strengthening cooperation against terrorism.
0: या क्लिष्ट आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत संवाद हा शाश्वत विकासाला पुढे नेणारा असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांचं तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। तंत्रज्ञानातील प्रगती जागतिक परिदृश्याला आकार देत असून तिचा उपयोग सुशासन आणि सर्वसमावेशक समृद्धीसाठी करण्याचं आवाहन जयशंकर यांनी केलं। या बैठकीत ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहेत। या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे। या परिषदेच्या पार्श्वभूमीवर डॉ एस जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील केली। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRF 20 वर्षात देशातल्या 140 कोटी नागरिकांचा विश्वास संपादन केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं। गझियाबाद इथं प्रेसिडेंट कलर पुरस्कार NDRF देण्यात आला, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। कोणत्याही सशस्त्र दलाला राष्ट्रपती ध्वज मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं शहा म्हणाले। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे। काँग्रेसने आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली। कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते। 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित UDF पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती। महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यामध्ये शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89

जणांचा मृत्यू झाला तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जणांचा, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. पावसामुळे राज्यातल्या विविध भागात वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे तर गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनाबद्दल शोक व्यक्त केला असून पुढील 24 तासात नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची तर काही भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पावसाचा अंदाज आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. येत्या 3 दिवसात अंदमान निकोबार द्वीपसमूह, केरलम, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गुजरातमध्ये आज पहाटे खाजगी बस आणि टँकर याच्या धडक होऊन झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. हा अपघात सुंदरनगर जिल्ह्यात चोटीला राजकोट राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक SS भदौरिया यांनी दिली. अपघातातील जखमींना उपचारासाठी राजकोट इथल्या सिव्हिल रुग्णालयात नेल्याची माहिती उपजिल्हाधिकारी HT मकवाणा यांनी दिली. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. या स्पर्धेत काल रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून हरवलं. या सामन्यानंतर स्पर्धेच्या पदक तालिकेत बंगळुरूचा संघ 16 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित आणि अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना केंद्र सरकारनं 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सूद यांना मुदतवाढ दिल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं याबाबतचा आदेश काढला. सूद यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे CBIकडे असलेल्या महत्वाच्या तपासात सातत्य राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIनं 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या चौघांनीही राजस्थानमधल्या जयपूर इथून अटक करण्यात आली. काल त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. या चौघांपैकी दोघांनी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका कोचिंग संस्थेत एकत्र शिक्षण घेतलं होतं. CBI आता कोचिंग संस्था, मध्यस्थ, विद्यार्थी आणि आरोपींशी संबंधित इतर व्यक्ती यांच्यातल्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे. अमेरिकेत राहणारे 10,000 परदेशी विद्यार्थी व्हिसाच्या OPT अर्थात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉम्पोनंटचा गैरवापर करत नोकरी करत असल्याचं आढळून आल्याचं अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागानं म्हटलं आहे. यात भारताच्याही अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. OPTमुळे विद्यार्थी 12 किंवा 24 महिने अमेरिकेत काम करू शकतात. तसंच यामुळे H1 व्हिसा मिळण्याची संधी देखील मिळते. हे विद्यार्थी अनेकदा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचंही उघड झाल्याचं स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे संचालक टॉड लायसन यांनी वार्ताहरांना सांगितलं. बीजिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प काल बीजिंग इथं दाखल झालेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री DR S. Jaishankar यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनात गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टंचाईचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक. देशातल्या पहिल्या ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. जलसंपदा विभागाच्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचा आरंभ. आणि नाशिक NMRDA दुसऱ्या वार्षिक सभेत 2026-27 236 कोटींच्या अंदाजित अर्थसंकल्पाला मान्यता. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
2: नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. यंदाच्या हंगामात नाशिक शहरात 41.8 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमान नोंदवलं गेलं. कमाल तापमानात नेहमीच उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या मालेगावमध्ये 43 अंश सेल्सिअस तर निफाड तालुक्यात यंदा सर्वाधिक उच्चांकी 44 अंश सेल्सिअस असं तापमान नोंदवलं गेलं. बागलाण तालुक्यात उष्माघातामुळे सुमारे 300 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे तर नाशिक शहरासह जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघाताचे कक्ष तयार करण्यात आले आहेत. एकीकडे उन्हाळा वाढत असताना पाणी पुरवण्याचा प्रश्नसुद्धा गंभीर होऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उष्णतेच्या लाटेसह पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 281 गावं आणि वाड्यांना 90 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून त्यावर 1.5 लाख नागरिकांची तहान भागवली जात आहे. येवल्यात सर्वाधिक 83 गावं, त्याखालोखाल मालेगावमध्ये 62 तर सिन्नरमध्ये 47 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी टंचाई स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. अल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडणार असल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं महापालिका आणि नगरपालिकांना केले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यात 1000 कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. त्याचा औद्योगिकीकरणाला लाभ व्हावा यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या वतीनं कुंभ उद्योग संगम तसंच नाशिक गुंतवणूकदार परिषद पार पडली. यावेळी नाशिकमधील गुंतवणुकीचे फायदे सांगण्यात आले. त्यानंतर 14,000 कोटींच्या नवीन औद्योगिक गुंतवणुकीचे एकूण 314 सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथे आकारण्यात येणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आले. यावेळी विविध सामंजस्याचे करार करण्यात आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात धर्मध्वजा उभारणीचा सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या 21 फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वजा स्तंभावर भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फडकवण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 3 शताब्दी जन्मोत्सवाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा या जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळ मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. नाशिक महानगर विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडली. या सभेत 2026-27 या वर्षाबरोबरच 27-28 या वर्षाच्या एकंदर खर्चाला मान्यता देण्यात आली. वार्षिक 236 कोटी रुपयांच्या अंदाजित अर्थसंकल्पालाही यावेळी मान्यता देण्यात आली. आकाशवाणीकरता संजय पाठक, नाशिक.
1: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र

0: आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:45 झाले आहेत. श्रोते हो, आता ऐकूया हिमालय की गोद में या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 1:50 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या उर्दूतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आताच आपण कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. चित्रपट 1942 अ लव्ह स्टोरी.
1: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

श्रोते हो, आताच आपण अनुराधा पौडवाल आणि मंगल यांनी गायलेलं मदरो सुलतानपुरी यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं आनंद मिलन यांनी. चित्रपट न्याय अन्याय. श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM बँड 101.7 MHz वर.

श्रोते हो, आत्ताच आपण अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं निश्चय या चित्रपटातलं नूर देवासी यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं ओपी नय्यर यांनी. आता ऐकूया एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांच्या स्वरात लव या चित्रपटातील गीत. गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, तर संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

श्रोते हो, आताच आपण कुमार सानू, अलका याज्ञिक यांच्या स्वरात समीर यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. चित्रपट साजन चले ससुराल या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचे 2:30 होत आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन। अगला कार्यक्रम है सखी सहेली, कीजिए बस थोड़ा सा इंतजार।
1: FM बैंड 101.7 मेगाहर्ट्ज़ पर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। दुपारचे 3 वाजता आहेत। सुरुवातीला प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी। पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य। राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला। मृद आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे। वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। तसंच पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातल्या मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झाला। संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता, नाशिक जिल्ह्यातल्या अंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49.26 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता, नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देणे आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले। राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। या नियमाचं उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे। वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट

बसवणं अनिवार्य केलं आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेनूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद केले आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली, वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य

बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद केले आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली, वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा. तसंच सजावटीचे दिवे, फ्लेक्स, बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. राज्याच्या काही भागात उन्हाची काहिली आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरातही मध्यरात्रीनंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणात गारवा आला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. काही ठिकाणी

FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 4 वाजता संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, 5:20 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोतेहो, मी प्रियांका गोगटे. श्रोतेहो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.

0: नमस्कार
1: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
0: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
1: बर.
0: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं

0: तर मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात, चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202-444-78-286 किंवा 0202-444-80-135.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 5:30 झाले आहेत. युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवावाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, इतिहास हा भविष्याचा आरसा असतो असं म्हणतात. या आरशाकडे आपण ज्या नजरेने पाहू त्याप्रमाणे आपल्याला प्रतिमा मिळत असते. खरं तर इतिहासातून मिळणाऱ्या प्रेरणा या वर्तमानातील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यातील वाटचालींसाठी प्रेरणादायी ठरतात. आपण इतिहासात डोकावून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक इतिहासवीरांनी प्रचंड मोठा असा प्रेरणादायी इतिहास निर्माण केलाय. आणि त्यातीलच एक इतिहासवीर म्हणजे धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. दिनांक 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं. त्यामुळे राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. ते अत्यंत देखणे आणि शूर. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण शंभूराजांना लहान वयातच कळल्या तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी 9 वर्षांच्या शंभूराजांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेलं होतं. हळूहळू शंभूराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज होत गेले. 16 जानेवारी 1681 छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 1682 औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचं सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होतं. परंतु संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाताने झुंज दिली. मित्रांनो, संभाजी महाराज हे धाडसी आणि हजरजबाबी. राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सगळ्या बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर होता हे आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे त्यांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो. अशा या थोर, धाडसी, शूर छाव्याचं म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं 11 मार्च 1689 रोजी दुःखद निधन झालं. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त नागपूर आकाशवाणीतर्फे त्रिवार नमन.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवाणी कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूया ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: त्याही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वाचा.

नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. मित्रांनो, भारतीय हवाई दल IAF आणि DRDOने 7 आणि 8 मे 2026 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीजवळ टॅक्टिकल ॲडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन तारा या ग्लाइड वेपनची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. तारा हे एक स्वदेशी किफायतशीर मॉड्युलर किट आहे जे पारंपरिक अनगायडेड बॉम्बचे रूपांतर उच्च अचूकतेच्या प्रिसिजन गायडेड दारुगोळ्यात करतं. ही प्रणाली संहारकता वाढवते ज्यामुळे विमानांना शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींना चुकवून लांब अंतरावरून बॉम्ब टाकता येतात. यानंतर स्पेस एक्सने 7 मे 2026 रोजी दक्षिण टेक्सासमधील स्टार बेस येथे Virgin 3 अर्थात V3 सुपर हेवी बूस्टर 19 ची 33 इंजिनांची संपूर्ण कालावधीची स्टॅटिक फायर चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली, जी संभाव्यतः मे महिन्याच्या मध्यात प्रक्षेपित होणाऱ्या आगामी फ्लाईट 12 साठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या V3 बूस्टरमध्ये वाढीव शक्तीसाठी सुधारित रॅप्टर इंजिने आहेत आणि चाचण्यांनी त्याच्या उड्डाणासाठीच्या सज्जतेची पुष्टी केली आहे. यापुढे सर डेव्हिड ॲटनबरो, एक सुप्रसिद्ध ब्रिटिश प्रसारक आणि निसर्गतज्ञ, यांनी 8 मे 2026 रोजी त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला. BBCमध्ये 7 दशकांपेक्षा जास्त काळ पसरलेल्या त्यांच्या कारकिर्दीत ते निसर्गाच्या जगासाठी जागतिक आवाज बनले आहेत. उत्सुक वन्यजीव प्रस्तुतकारापासून ते हवामान कृतीचे एक प्रभावी पुरस्कर्ते होण्यापर्यंत त्यांचा हा प्रवास राहिला आहे. मित्रांनो, मे महिन्यातला दुसरा रविवार अर्थात 10 मे रोजी जगभरात मदर्स डे उत्साहात साजरा केला गेला. तर मंडळी, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेद विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार.

0: आत्ताचा पण सन्मती अडावतकर हे आपल्या मैत्रिणीसोबत ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत. आता ऐकूया वेगळ्या वाटा या मालिके अंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाला घेऊन आलेलो आहोत जो तुमच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलवून टाकेल. तुम्हाला माहिती आहे का, तुमची हस्ताक्षर शैली म्हणजेच आपली हँड रायटिंग स्किल हे फक्त कागदावरचे काही शब्द नसून ते तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि स्वभाव सांगणारा एक आरसा आहे. हो, मी अगदी खरं बोलते आहे बरं का. आज आपल्यासोबत आहेत याच क्षेत्रातील तज्ज्ञ ग्राफोलॉजिस्ट श्री सतीश चावजी सर. ते आपल्याला आपल्या हस्ताक्षरातील दडलेले रहस्य उघडणार आहे. सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय.
2: ग्राफोलॉजी म्हणजे टू ग्राफ म्हणजे लिहिणे, लॉजी म्हणजे त्याचा अभ्यास. म्हणजे आपण जे लिहितो त्याचा जे हँडरायटिंग आहे आपण त्याचा अभ्यास करतो त्याला ग्राफोलॉजी म्हणतात. ज्यातनं आपण व्यक्तिमत्व, व्यक्तित्व, माणसाचा स्वभाव, त्यांच्या सवयी या सगळ्या आपण त्यातनं पाहू शकतो.
1: ग्राफोलॉजी मधून आपला स्वभाव कळतो असं म्हणायला हरकत नाही.
2: हरकत नाही, पण
1: असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं.
2: नाही, बरोबर आहे ना मॅडम. कसं आहे की ग्राफोलॉजी ही थॉट प्रोसेस आहे. म्हणजे आपण जो विचार करतो, जसं आपल्याला एखाद्या वेळा राग आला असेल आणि तुम्हाला मी लिहायला सांगितलं, तुमचं लिहिताना तुमचं प्रेशर वाढेल किंवा प्रेशर एवढं वाढेल की तुमचं कागद सुद्धा फाटून जाईल.
1: हो, अगदी
2: बरोबर आहे. तर प्रेशर वाढलं तुमचं लिहिण्याचं, तर त्यातनं मला कळतं की हा माणूस थोडा रागीट स्वभावाचा आहे, किंवा प्रेशर कमी असेल तर समजतो की हा मवाळ स्वभावाचा माणूस आहे. तर प्रेशरहून सुद्धा माणसं व्यक्तिमत्व तुम्हाला कळू शकतं. असे अनेक पैलू आहेत, हा एकच पैलू नाही आहे. ओव्हरऑल जर पाहिलं गेलं पूर्ण अल्फाबेट, 26 अल्फाबेट याच्यामध्ये काही ना काही लपलेलं आहे.
1: पण अल्फाबेट जसं तुम्ही म्हणाला, ते मोठे अल्फाबेट्स असतात आणि स्मॉल अल्फाबेट्स असतात, तर त्यावर पण अवलंबून असतं का.
2: कसं आहे की आपण जेव्हा रायटिंग करतो तेव्हा इंग्लिशमध्ये, तर आपण स्मॉल लेटर्स यूज करतो. आता याच्यामध्ये कसं एक पेज कन्सेप्ट आहे, ज्याच्यात अप्पर झोन, मिडल झोन आणि लोअर झोन. ठीक आहे, जी जे वाय झेड पी क्यू हे जे शब्द आहेत हे मिडल आणि लोअर झोनचे आहेत. ठीक आहे, जसं ए मिडल आणि अप्पर झोनचं आहे. तर नॉर्मली आपण कॅपिटल वापरतच नाही आपण लिहिताना, फक्त जेव्हा नाऊन वगैरे आलं त्यावेळेला आपण कॅपिटल घेतो आपण. अदरवाईज आपली डेली जी एनर्जी असते ती म्हणजे स्मॉल लेटर्स. तर स्मॉल लेटर्स वरूनच आपण पाहत असतो की यांचे व्यक्तित्व काय आहे.
1: कोणी कोणी लिहिताना असं डाव्या बाजूला लिहितात, किंवा कोणी कोणी उजव्या बाजूला स्लॅन्ट झालेलं लिहितात, कोणी कर्सिव्ह पण लिहायचं असेल तरी सरळ लिहितात, तर त्याचा पण काही प्रभाव होतो.
2: वा वा, प्रश्नच नाही. कसं असतं की पेज कन्सेप्ट मध्ये समजा आपण पेज घेतलं एक आणि त्या पेजमध्ये समास असतो, चारी बाजूनी वरचा समास, खालचा समास, लेफ्ट अँड राईट दोन्हीकडचा. आता लिहित असताना समजा एखादा लेखक, ज्याला आपण जो लिहितो आपण लेखक म्हणू आपण त्याला, जर तो खूप डावीकडे लिहित असेल तर तो रूटशी कनेक्टेड आहे. जे तो कुठेही बाहेर गेला नोकरीच्या निमित्ताने परदेशात जरी गेला तरी तो आपल्या इंडियामध्ये येऊन माझं घर, माझं गाव असंच बोलतो, माझी आई, माझी आजी, आजोबा, माझी बहीण, भाऊ हेच बघेल तो. समजा हा राईट मी लिहिणारा असला तर त्या ठिकाणी हा फ्युचरिस्टिक असतो, याला नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्याला काही काहीतरी कामगिरी करण्याची इच्छा असते. आणि जे वरतून म्हणजे वरचा जो समास आहे, खालचा समास आहे, जर वरपासून खालपर्यंत लिहित असेल तर असा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी असतो. याचे कामं सक्सेसफुल होतील याची गॅरंटी नाही, कारण याला नियम नाही आहेत. हा नियम पाळत नाही आहे, कारण नियम पाळणं आवश्यक आहे. लिखाण सुद्धा तसे नियम आहेत की कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे. आणि कसं आहे की आपल्याला जे अल्फाबेट शिकवले आहेत तसं आपण लिहित नाही, प्रत्येकाचे अल्फाबेट वेगवेगळे आहेत. आता एखादा अल्फाबेट घेऊन पण सांगतो उदाहरणाचं मी, की आता मी अल्फाबेट ए काढला त्याला समजा स्टार्टिंग स्ट्रोक आहे. ठीक आहे, एखादा अल्फाबेट घेतला मी, हे नॉर्मली घेत असतो प्रत्येकाच्यामध्येच, इंटरनल स्ट्रक्चर जर डिस्टर्ब झालं असेल तर असे लोक जे आहेत ज्यांचं इंटरनल स्ट्रक्चर लेफ्टकडनं डिस्टर्ब झालं आहे, तर असे लोक महिलांविषयी म्हणजे अबाउट अपोजिट सेक्स ते चिडखोर असतात.
1: अच्छा,
2: ठीक आहे. आणि ज्यांचं राईटला लूप आला असेल तर असे लोक पुरुषांविषयी म्हणजे हेटफुल असतात. तर त्याच्यामध्ये हा ट्रेट आढळतो. आता या एमध्ये बरेचसे लपलेले आहेत असं एकच नाही. कसं की रेफरन्समध्ये आपल्याला सांगतात की कुठे काय लपलं आहे, कारण ओव्हरऑल आपण रायटिंग बघत असतो. आता जसं मी ओपन ए म्हटला किंवा ओपन ओ म्हटला किंवा ओपन जी म्हटला, असे बरेचसे लेटर्स ओपन होतात तर त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. आणि याशिवाय तुमचं जे रायटिंग असतं, जसं तुम्ही अल्फाबेट लिहित असतात तर त्यावेळेला तुमचं अँग्युलर रायटिंग जर तुम्ही करत असाल, गाईडलाईन लिहित असाल किंवा आर्केड, असे तीन प्रकार प्रमुख त्याचे प्रकार आहेत. तर जो अँग्युलर रायटिंग करतो तो नॉर्मली तापट स्वभावाचा असतो. तापट इन द सेन्स की तो चिडका आहे, रागट रागीट असं नाही, त्याला परफेक्शन हवं असतं असं म्हणायला हरकत नाहीये. ठीक आहे, आणि हा डिसिप्लिन असतो. जे लोक गार्डलँड देतात म्हणजे फुलांची माळ जशी असते तसं जर लिहित असतील तर हे लोक मवाळ असतात. या लोकांना कोणी युज करू शकतं.

0: यूज अँड थ्रू यांचा जास्त होऊ शकतो. दुसरी गोष्ट, अशा लोकांना आम्ही सजेस्ट करतो की त्यांनी व्यवसाय करू नये, कारण व्यवसाय जर केला की त्यांची फसवणूक होण्याची चान्सेस जास्त असतात.
1: पण हे मग भावना सगळ्यात समजून येतात असं म्हणायला हरकत नाही आपल्या.
0: सगळ्यात
1: सिग्नेचर ही जी असते ही आपलं भविष्य घडवते असं म्हणतात, तर सिग्नेचर कशी असायला हवी?
0: आता कसं आहे, सिग्नेचर मध्ये चार अस्पेक्ट आहेत, तुम्ही, तुमची आई, तुमचे वडील आणि तुमचा समाज, हे सगळे त्यात कव्हर झाले पाहिजे. आता बऱ्याचशा सिग्नेचर ज्यांना फॅन्सी बघितल्यात मी, म्हणजे माझ्याकडे जेवढे येतात आणि ते अगदी छान, अगदी इतक्या म्हणजे तावानी काढतात सिग्नेचर ती, की त्यांना वाटतं की मी केलेली सिग्नेचर बेस्ट आहे. आणि त्यात व्हेरिएशन येत असतं, म्हणजे एकच सिग्नेचर म्हणजे राहत नाही, दोन तीन चार सिग्नेचर त्यांच्या होऊन जातात थ्रू आउट त्यांच्या त्या स्पॅनमध्ये. तर मी त्यांना सांगतो की तुमचं जे तुम्ही हे जे करता सिग्नेचर जे करता, तर ते करत असताना तुमचं अल्फाबेट जे आहे ते क्लिअरली आलं पाहिजे. आणि तुमचं पहिलं जे आहे पर्सनल प्रोनाऊन आय, हा केव्हाही मोठा निघाला पाहिजे. म्हणजे तुमचं जे नाव असेल, जर माझं नाव सतीश आहे तर माझा एस मी मोठा काढला पाहिजे आणि बाकीचे अक्षर जे आहे त्या तुलनेमध्ये 50% किंवा त्याहून लहान काढले पाहिजे.
1: अच्छा,
0: हे जर महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, अंडरस्कोर द्यावा की देऊ नये हे डिपेंड्स अपॉन युअर हँडरायटिंग, म्हणजे तुमचं हँडरायटिंग कसं आहे त्यावर डिपेंड करतं की आणि डॉट्स, ते डॉट्स मी कुठे द्यावेत आणि कशा करता द्यावेत त्याला पण मिनिंग आहे. हा एक वेगळा विषयच आहे.
1: अच्छा, सिग्नेचर काढताना काही अल्फाबेट्स खाली येतात, काही वर येतात, मग ते कटल्या जातात आपण लाईन काढतो तर ते योग्य आहे?
0: नाही, तुमची सिग्नेचर कट व्हायलाच नको.
1: अच्छा,
0: आणि कोणाची सिग्नेचर तुमचा खोडखाड असेल तर त्यात सुसाइडल टेंडन्सी पण राहू शकते. इट डिपेंड त्यांनी कशी केली आहे ती. आणि काही काही लोक सिग्नेचर करून खालती रेष ओढतात, ती मागे रेष घेऊन पुन्हा पुढे येतात, तसं पण करू नये.
1: पण मग सर, या सगळ्यातनं जर कोणाचं चुकीचं असेल काही तर त्याला त्यातनं बाहेर निघता येतं का?
0: हो, का नाही निघतात. जर तुम्ही ग्रॅफोथेरपी केली, कसं आहे मॅडम की 21 डेज, 42 डेज आणि 90 डेज एवढी प्रॅक्टिस करावी लागते. 21 डेज जे आहे ते कशा करताय की तुम्हाला ती सवय व्हावी, ठीक आहे. त्यानंतर ते तुमच्या थॉट प्रोसेस मध्ये गेलं पाहिजे, कारण हा कसं आहे की सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड हा विषय जो आधारित आहे याचा मेन जे आहे ते सबकॉन्शियस माइंड आहे. म्हणजे आता आपण कॉन्शियस आपल्याला माहिती आहे, पण सबकॉन्शियस माइंड हे 24 तास तुमचं जिवंत असतं. जसं श्वास घेणे, पापणी आपण लवतो, तर हे जे प्रकार आहेत हे सबकॉन्शियस माइंड होतं, आता जाणवत पण नाहीये. सबकॉन्शियस माइंडवर हा विषय जो तो आधारित आहे, तर म्हणजे थॉट प्रोसेस, ठीक आहे ना. आता आम्ही जेव्हा रायटिंग बघतो तर आम्हाला ते जाणवतं की हा कुठल्या कॅटेगरीत बसणार आहे आणि जे ट्रेट आहे ते काय इतके बिघडतात आहेत. फॉर एक्झाम्पल, रायटिंग करत असताना तुमचा झिगझॅग येत असेल, कर्व फॉर्म होत असतील, म्हणजे कॉनकेव किंवा कॉन्व्हेक्स जर कर्व फॉर्म असतील, ज्यांचे कर्व असे येतात म्हणजे कॉन्व्हेक्स म्हणून पण सध्या, म्हणजे खालतून भाग उथळ आहे असं आपण जर बघितलं, तर ही व्यक्ती कुठलंही काम करत असताना, म्हणजे कुठलंही काम करायला दिलं की इलेक्ट्रिकचं बिल तू भरायला जा, तर हा जोपर्यंत जी डेट येत नाही तोपर्यंत बिल भरणार नाही. त्याकरता तो लाख शिव्या खाऊन घेईल घरच्या लोकांच्या बोलणे ऐकून घेईल, पण तरी पण तो, पण याची खासियत अशी आहे की हा जाऊन तो वेळेत काम करेल, मग वादळ उद्या, पाऊस उद्या, काही उद्या, तो काम ते पूर्ण करेल. पण हा जर कॉन्व्हेक्स असेल तर हा माणूस काम करणारच नाही. कॉन्केव झाला असेल इट्स ओके, हे चालतं, की हा माणूस काम करेलच. म्हणजे तुम्हाला पण आपली मुलं ओळखायची आहेत, आपल्या हॅबिट्स ओळखायचे आहेत, स्त्री आहेत नवऱ्यांना ओळखायचं आहे, तर त्याच्याकरता शास्त्र चांगलं आहे, किंवा नवऱ्याला पण बायको ओळखायची आहे त्याच्याकरता पण चांगलं शास्त्र आहे. म्हणजे तुम्ही कसं की एकमेकांना अचूक पाहू शकता आणि आपल्यातल्या उणीवा काय आहेत त्या आपण काढू शकतो आणि ग्रॅफोथेरपी करून त्या आपण सुधारू शकतो.
1: पण याच्यामुळे आजकाल आपण बरेच बघायला मिळतो की डिवोर्स केसेस खूप वाढलेले आहेत, म्हणजे नातेसंबंध टिकणं फार कठीण झालेलं आहे.
0: बरोबर,
1: तर या ग्रॅफोलॉजीचा या गोष्टींमध्ये पण उपयोग होऊ शकतो.
0: बिलकुल होऊ शकतो. आता बघा कसं आहे माहिती का, की ग्रॅफोलॉजी हा सुद्धा एक अँगल आहे. आता हळूहळू लोकांना समजतोय. आता मी बरेचदा सांगतोय मी की तुम्ही हँडरायटिंग मॅच करा. कसं असतं की मी तुम्हाला जसं म्हणतो स्लांटचा विषय तुम्हाला म्हटलं होतं, तुम्हाला हा अल्फाबेट ए सांगितला होता, जो इंटरनल स्ट्रक्चर समजा डिस्टर्ब असेल तर या ठिकाणी भांडणं होणारच. तर हे जे वाद छोटे मोठे तर यातनं तुम्हाला जाणवतील. पण समजा जर तर इंटरनल स्ट्रक्चर जास्त डिस्टर्ब झालं असेल या ठिकाणी, तर हे वाद विकोपात जातात. त्याच्याकरता दुसरं एक ट्रेट असं आहे की रायटिंग करत असताना जर स्लांट, ज्याला म्हणतो आपण की लेफ्ट, म्हणजे स्लांटिंग टुवर्ड्स लेफ्ट, स्ट्रेट किंवा राईट, जर समजा एखाद्या दोघांपैकी मेल किंवा फिमेलचं जर रायटिंग समजा जर स्लांट बिघडला असेल तर त्यांचं जमणारच नाही, कारण कुठेतरी ती रेषी जाऊन मिळाली पाहिजे. म्हणजे हा जो स्पॅन आहे हा त्यांना मिळाला पाहिजे एकमेकांना समजून घेण्याकरता. इथे ज्या ठिकाणी अँगल मिळत असेल त्या ठिकाणी त्यांचं कुठेतरी सुधारण्याची शक्यता आहे. जर समजा एखादा स्लांट लेफ्टला आणि एखादा राईटला आहे तर त्यांच्या मध्ये डायव्हर्जन चान्सेस जास्त असतात. म्हणजे आम्ही पाहिले आहेत याचे.
1: अच्छा,
0: म्हणजे या ठिकाणी आम्ही जेव्हा चेक करतो तर त्यावेळेला जाणवतं की हे बघायला हवं होतं. म्हणजे माझ्याकडे येणारे क्लायंट्स मी म्हणजे सांगतो आमचं पटतच नाही, मी म्हटलं तुम्ही रायटिंग करा कुठे. आता माझ्याकडे मी शाळेचं काम करतो, माझ्या पुस्तकांना सप्लायचं काम होतं माझं, त्यावेळेला पूर्ण भंडाराची शाळेचे प्रिन्सिपल डायरेक्टर सगळे माझ्याकडे आले होते. आल्यानंतर ते म्हणे आमच्याकडे पैसाच नाही सर म्हणे, आणि त्यांनी जेव्हा रायटिंग केलं मी त्यांना लगेच म्हटलं की मॅडम मी पैसा नाही असं होऊ शकत नाही. कसं काय म्हणतो म्हणून तुम्ही रायटिंग सांगते मला, तर हे तर दिसतं त्याच्यामध्ये.
1: अच्छा,
0: म्हणजे मनी मनी जो तुमचं आर्थिक स्थिती कशी आहे हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते

0: ग्राफिक तुम्हाला काम करते कसं की अल्फाबेट वाय आहे, अल्फाबेट वायचा खालचा लूप, हा लूप काढत असताना तुम्ही लूप कसा काढलाय यावर डिपेंड करतो तुमची इकॉनॉमी कशी आहे, हा एक भाग झाला. ती मोठी असेल तर बॅगेजेस किती आहेत, कर्ज किती तुमच्यावरती, ते पण दिसतं. वाय आणि जी हे दोन अल्फाबेट असे आहेत कारण की ते लोअर झोनचे आहेत. लोअर झोन म्हणजे तुमची जी अपेक्षा असते की मी जीवनामध्ये काय करायचं आणि त्याकडे तुम्ही धडपडत असता आणि त्याकरता तुम्ही नाना विविध प्रकारे तुम्ही मार्ग निवडता, पण ते सगळे मार्ग चांगलेच असतील असं काही महत्वाचं नाही आहे, तर ते तुमच्या हँडरायटिंगमध्ये दिसणार की तुम्ही काय करताय.
1: सर, आता ह्या सगळ्या भावनेंचा, इमोशन्सचा, सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला, नातेसंबंधांचा पण विचार केला, पण एखाद्या जर तरुणाला आपलं करिअर निश्चित करायचं असेल तर त्याच्या हँडरायटिंगवरून कळतं का की तो कुठल्या करिअरमध्ये जाऊ शकतो?
0: हो, कसं असतं की ज्यांचे हँडरायटिंग कसं असतं की आम्ही एक फॉन्ट ठरवला आहे की कुठल्या साईजला ते असायला पाहिजे हँडरायटिंग. आज समजा एखाद्या हँडरायटिंग मोठं आहे, खूप मोठं आहे, तर असा व्यक्ती जो आहे तो नॉर्मली तो जॉबच करतो.
1: अच्छा,
0: ठीक आहे. ज्यांचे अक्षर बारीक असतात ते सायंटिस्ट म्हणजे तत्सम सेवेमध्ये जातात ते लोक, आणि ज्यांचे रायटिंग करत असताना अप्पर झोन जर मोठा असेल तर ते जे इंटेलिजंट काम असतात, जे डोक्याचे काम आहेत, म्हणजे डॉक्टर्स, आर्किटेक्ट असे ते काम करू शकतात की ज्यांना इमॅजिन करायचं आहे की एखादी जागा आहे आणि त्यांनी बिल्डिंग बांधायची ती त्या जागेमध्ये बेस्ट कशी करता येईल तर ते तो करू शकतो. म्हणजे त्याला म्हणतात की हा जो अप्पर झोन आहे, अप्पर झोन त्याला वरचा झोन म्हणतो हा, तर हा झोन मोठा असला पाहिजे लिहिताना. आता कसं आहे की आपलं हे ऑडिओ असल्यामुळे कसं कळणार नाही, म्हणजे श्रोत्यांना पण कन्फ्युजन होईल. जर तुम्ही गुगल केलं तर बरीशी माहिती आहे या विषयावरती, आता काही वाद नाही आहे. त्यात पण तुम्ही पाहू शकता की अप्पर झोन म्हणजे काय, मिडल झोन म्हणजे काय आणि लोअर झोन म्हणजे काय, लोअर झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे, मिडल झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे, अप्पर झोन अक्षर कसे काढावेत, आपले अक्षर कसे आहेत आणि आपण ते कसे लिहितो आहोत. मग त्याच्यामध्ये कसं आहे की आमचे काही सिद्धांत आहे, आम्ही त्या सिद्धांतात त्याला बसवतो आणि त्यानुसार जर लिहिलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगलं एक कलाटणीच मिळेल चांगली, बियॉन्ड युअर इमॅजिनेशन.
1: सर, काही काही लोकांचे जेव्हा आपण अक्षर बघतो ते अक्षर इतके सुरेख असतात की आपल्याला ते बघूनच प्रसन्न वाटतं, पण काही लोकांचे अक्षर असे असतात की काहीच कळत नाहीये असंही असतं, तर त्या लोकांचा स्वभाव खूपच छान किंवा खूपच वाईट असा ठरू शकतो का?
0: बघा, अक्षर चांगले असणं, खूप चांगले असणं हे पण चांगलं नाहीये, कारण एखादी गोष्ट खूप चांगली असतं पण चांगलं नसतं, आणि एखाद्याचे अक्षर खराब आहे म्हणून तो खराब असतो असं पण नसतं.
1: बरोबर,
0: ठीक आहे. आता तो लिहितो कसं आहे, जर समजा तुम्हाला लिहिताना जाणवतं की हे अक्षर घाबरट आहेत, म्हणजे स्लो रायटिंग स्लो झालं आहे किंवा लिहिताना असा क्रॅम्प येतो असं हातामध्ये असं जाणवलं तर समजायचं की हा भित्रट आहे, घाबरट आहे. तो किती हिंमत दाखवत असेल तरी पण तो आतून पूर्ण पोखरलेला आहे की त्याला भीतीने तो पूर्ण पोखरलेला आहे तो, तर ते तुमच्या हँडिंगमध्ये जाणवतं ते. जर त्यांचे अक्षर समजा एक साधारण 3 mm 4 mm असतील तर ते ॲव्हरेज असतात ते, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅफोथेरपी करून तुम्ही ते सुधारू शकता ते. म्हणजे त्याला जे करायचं असेल, ज्या जसं आता माझ्याकडे काही लोक येतात त्यांच्या कोणाला, आजकाल तर कसं आहे की JEE नीट याच्यावर जास्ती फोकस आहे सगळ्यांचा. आता जे मुलं नीट करू शकत नाहीत त्यांना सुद्धा आई वडील जबरदस्तीने किंवा मग त्यांनी केलंय म्हणून करावं म्हणून ते टाकतात असे माझे अनुभव आहेत. ते पर्यंत मी जेव्हा त्यांचं हँडरायटिंग बघतो, कारण मी एक फॉर्म भरतो ज्यावेळेला त्यांच्याकडनं, तर तेव्हा मला लगेच कळतं करणार आहे की नाही.
1: अच्छा,
0: ठीक आहे. आता आपल्याला त्यांना म्हणता येत नाही कारण आई वडिलांचं प्रेम असतं. तसंच तुम्हाला मी पुन्हा एक सांगतो मी की जसं अल्फाबेट आर आहे, आता आर काढत असताना आपण तो काढला असेल पक्ष्यासारखा ज्याला खालतून गोल आलाय, ठीक आहे. आता हा जो आहे याच्यामध्ये गुड क्वालिटी आहे आणि पण याचं जे एक्सेप्टन्स आहे समाजामध्ये ते ॲव्हरेज असतं, म्हणजे खूप असेलच असं काही गरजेचं नाही आहे. दुसरा आपण आर काढल्या पक्षासारखाच, पण त्याचं लूप फॉर्मेशन आहे ते कमी आहे, लूप छोटा आहे त्याचा, तर असे जे आहे त्यांना जे शिकवलं तेवढंच तो करणार. म्हणजे कशाकरता की फक्त परीक्षेत पास झालं पाहिजे, विषय संपला त्याचा, ठीक आहे. आणि पण हे पण लोक वेल ॲक्सेप्टेड असतात कारण हे फॉलोअर असतात ते. जर आर रेश काढून रिट्रेस केला असेल तर यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नसते, ठीक आहे. आणि आर जर आपण आता याला काय म्हणता येईल की हा आर काढल्यानंतर ज्याला आपण एक अँगल फॉर्म करतो,
1: दोन लूप,
0: दोन लूप म्हणण्यापेक्षा आपण याला दोन हाफ सर्कल जे काढतो आपण, दोन म्हणजे आर काढून वरती लिहिल्यानंतर श्री काढतो म्हणून, तसं करताना जर दोन हाफ सर्कल काढले, ठीक आहे, आता श्रोत्यांना कळेल ते मी काय सांगतोय. ते एक रेष आपण श्री करता जी काढतो तीच खालती आणून पुन्हा हाफ सर्कल आणि परत एक हाफ सर्कल काढला आपण, त्यात जर अँगल फॉर्म झाला असेल तर असे जर लोक असतात ते हे लोक सोशल असतात संबंधामध्ये, ज्या ठिकाणी अँगल फॉर्म झालेला नाही आहे, ज्यांच्यामध्ये अँगल फॉर्म झालाय तर ते लोक चिडके असतात आणि हे कसं की क्रिटिसाइज करतात. मग असे आर काढणार जर समजा स्टुडंट असेल तर त्यांनी दुसरं आर काढावं, म्हणजे पक्षासारखा पण त्याचं लूप लहान आहे असं आर काढावं.
1: सर, जाता जाता आमच्या तरुण मंडळीला तुम्ही काय संदेश द्याल?
0: मला हे सांगावं असं वाटेल की ग्रॅफोलॉजी हा जो विषय आहे हा प्रत्येकाने शिकण्याचा प्रयत्न करावा सगळ्यात पहिले, एवढ्या करता की आताचं जग फार फास्ट चाललं आहे आणि आता जे कुठे आता नोकरी करणार तर जे कोणी तुम्हाला नोकरी ठेवणार म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर, तर त्या ठिकाणी तुम्ही स्किल्ड असायला पाहिजे. आता

0: डेव्हलप करण्याकरता तुम्हाला तुमचं हँडरायटिंग हे तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि हा अँगल आपल्या जीवनामध्ये आहेच आणि याची जाणीव ठेवून तुम्ही ते शिकावं. आणि जर समजा तुम्हाला हे शिकायचं असेल तर नागपुरातच माझी संस्था आहे, तुम्ही शिकू शकता. आणि कुठे जर समजा तुम्हाला याचं वर्कशॉप हवं असेल तर आम्ही ते फ्रीली अवेलेबल करतो. ते एवढ्या करता की याचा प्रचारण प्रसार व्हावा, तुमच्यापर्यंत हे ऑडिओ व्हिडिओ या पद्धतीने पोचावं ही माझी मनस्वी इच्छा आहे.
1: नक्कीच. तर मित्रांनो, आज आपण ग्राफोलॉजीच्या माध्यमातून आपल्या हस्ताक्षरातील कितीतरी गोष्टी जाणून घेतल्या. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला खूप अमूल्य असं मार्गदर्शन केलं. तुमचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आत्ताचा पण वेगळ्या वाटा या मालिकेअंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युव आणि कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल IDवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा

0: युवावाणी हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
2: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स. याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजनगर केंद्र आहे. श्रोत्यो, यानंतर 6 वाजता हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून आणि 6:20 संस्कृतमधून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्या दरम्यान 6:10 आपण आमच्या केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून बातम्या ऐकू शकाल. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: यानुसार महाराष्ट्रात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8,767 पदांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत, संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 सुधारणा करण्यास मान्यता, नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान आदी निर्णयांवर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड समवेत 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार आज झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे राज्यात तब्बल 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या सामंजस्य करारामुळे मुंबई महानगर प्रदेशात इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क आणि AI कॉम्प्युट हब उभारला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर आधारित असेल. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाप्रमाणे राज्य सरकार पुढचे 6 महिने मोठे शासकीय कार्यक्रम आयोजित करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
1: माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणून आम्ही आता आमचे कॉन्व्हॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत कशी करता येईल, परकीय चलन बचत कशी करता येईल हाही आमचा प्रयत्न असेल. विशेषतः शासकीय आयोजन जे आहेत आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत.
0: आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून शासकीय उपहारगृह, अंगणवाडी, रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला प्राधान्य दिलं जाणार आहे. कोणत्याही कारणांसाठी वाहन फेऱ्यांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये PNG वापर बंधनकारक आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा, तसंच सजावटीचे दिवे, फ्लेक्स, बॅनर यांच्या कमीत कमी वापर करावा, डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं 2026 किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता साखरेची निर्यात केली जाऊ शकते. सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी आज सदनाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती राम शिंदे यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू, भाजपच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झिशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा CET PCB समूहाच्या पेपरमधील प्रश्नांवर आणि उत्तरांवर आक्षेप नोंदवण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. गेल्या 21 ते 29 एप्रिल दरम्यान ही परीक्षा झाली होती.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाचं वेळापत्रक जारी. राज्यात 30 जूनपासून प्रारंभ. उद्योग विभागाकडून 1,14,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार. 8,000 रोजगाराच्या संधी. राज्य सरकारकडून शेंगदाणा तेल तसंच मोहरीचे तेल वापरायला प्राधान्य. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी. छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन. आणि मराठवाड्यात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक आज जाहीर केलं.

0: मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त प्रश्न आणि उत्तरांसंबंधीचे निवेदन तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाही असं कक्षातर्फे कळवण्यात आलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं जयंतीनिमित्त शहरातील टीव्ही सेंटर परिसरात संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. विविध सामाजिक धार्मिक आणि युवक संघटनांच्या वतीनं कार्यक्रम सादर करण्यात आले. पैठण इथं आमदार विलास भुमरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची प्रेरणा आणि संस्कार रुजवण्याच्या उद्देशानं 20,000 वह्यांपासून छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य रेखाचित्र साकारण्यात आलं. राज्य राखीव पोलीस बल SRPF शिपाई भरतीची लेखी परीक्षा येत्या 17 मे रोजी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विविध केंद्रांवर सकाळी 11 वाजता परीक्षा होणार आहे. उमेदवारांनी सकाळी 7 वाजेपर्यंत आपापल्या केंद्रांवर उपस्थित राहण्याचं SRPFकडून सूचित करण्यात आलं आहे. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत लातूर जिल्हा परिषदेच्या 1 ते 8 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं वितरित करण्याच्या उपक्रमाचा आज शुभारंभ झाला. पाठ्यपुस्तक वितरित करणाऱ्या वाहनाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे उपस्थित होत्या. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेली 900 मिलीमीटरची जलवाहिनी पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत. पाणी वितरण व्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पाणी येण्याच्या वेळेत वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी वीज महावितरण प्रशासनाशी समन्वय साधण्याची सूचनाही महापौरांनी केली. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेती समृद्ध करण्यावर भर द्यावा असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. नायगाव तालुक्यातील लालवंडी इथं सगरोळी कृषी विज्ञान केंद्र आणि हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानं तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रसंगी ते बोलत होते. या प्रात्यक्षिकानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या खरीप हंगामपूर्व गाव मोहिमेला भेट दिली. जनगणना प्रगणक प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याप्रकरणी धुळ्यातील 3 शिक्षिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनगणना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या 3 शिक्षिकांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून काम केलं. हे आंदोलन टप्प्याटप्प्यानं तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. हवामान. मराठवाड्यात नांदेड लातूर धाराशिवमध्ये पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा आला. मात्र आंबा उत्पादकांना याचा फटका बसला आहे. राज्यात आज अकोला इथं 45.9 तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 43.4, परभणी 42.9 तर धाराशिव इथं 41.1 तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 30 जूनपासून मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब. छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन. आणि मराठवाड्यात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: इयं आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. वैश्विक अनिश्चिततायाः आर्थिक समाह्वानानां च मध्ये ब्रिक्स देशाः रचनात्मिकां भूमिकां निर्वहन्तीति भारतेन दृढतया प्रतिपादितम्. नवदिल्ल्याम् अद्य 2-दिवसीय ब्रिक्स विदेश मन्त्रिणां सम्मेलनस्य आरम्भः अभवत्. श्वः प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः आबुधाबी यात्रायाः समये भारत UAE देशौ द्वैपाक्षिक सम्बन्धान् अग्रिमस्तरे नयितुं सज्जते स्तः. कांग्रेस दलस्य नेता VD सतीशन

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांसाठीच्या असलेल्या संधी, काही नवीन नवीन येणारी आव्हानं, त्यांच्या संदर्भात होत असलेले नवे कायदे यासंदर्भातल्या आणि इतरही काही गोष्टींची माहिती मुलाखतींच्या माध्यमातून घेत असतो. आज आपल्या कार्यक्रमामध्ये अॅडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके आलेल्या आहेत. या स्वतः भारत सरकारच्या नोटरी तर आहेतच, त्याशिवाय त्या भटके विमुक्त महिला परिषद महाराष्ट्र राज्य याच्या उपाध्यक्ष आहेत, कायदे सल्लागार आहेत, महिला वकील बार जिल्हा न्यायालय पुणे याच्या त्या सचिव आहेत, एमआयडीसी पुणे याच्या त्या विशेष कायदे सल्लागार देखील आहेत, आणखी अनेक सन्माननीय पदांवरती त्या कार्यरत आहेत. आपण माहिती करून घेणं अत्यावश्यक असलेला पॉश हा कायदा आणि त्याबद्दल सांगण्यासाठी आज वंदनाताई आपल्या इथे आलेल्या आहेत. वंदनाताई, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: एकूणच महाराष्ट्रामध्ये एक आयटी सेक्टरमध्ये घटना घडली आणि त्यानिमित्तानं पॉश नावाचा कायदा सगळ्यांना चर्चेत आला किंवा त्याबद्दलची उत्सुकता आणि माहिती असावी असं वाटायला लागलं. तर सुरुवातीलाच आम्हाला सांगा की पॉश म्हणजे काय, त्याचा एकूणच फुलफॉर्म काय आहे आणि हा कायदा काय आहे.
1: पॉश ऍक्टचा अर्थ असा आहे की प्रिव्हेंटेशन ऑफ सेक्स्युअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस ऍक्ट. हा कायदा कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. हा कायदा 2013 साली बनवण्यात आला. त्याचं कारण असं घडलं होतं की भवरी देवी म्हणून एक महिला होती आणि ती ऍक्च्युली गाव लेवलवरती काम करत असताना तिच्या असं लक्षात आलं की गावामध्ये दोन लहान मुलांचं लग्न होतंय. तर ते तिच्या लक्षात आल्यानंतर तिने स्वतःच्या हिमतीवरती त्या दोन मुलांचं लग्न होऊ दिलं नाही. पण त्याचा राग गावकऱ्यांना आला आणि गावकऱ्यांनी त्या दोन्ही मुलांच्या नातेवाईकांनी त्या भवरी देवीवरती अत्याचार केले. त्याला तिने दाद मागण्यासाठी तिथल्या लोकल कोर्टामध्ये, नंतर हायकोर्ट, नंतर सुप्रीम कोर्ट अशी ती पुढे पुढे गेली. पण तिला तितकासा न्याय मिळाला नाही. म्हणून मग त्यावेळी काही एनजीओंनी त्याच्यात लीड घेऊन विशाखा गाईडलाईन तयार केल्या गेल्या आणि त्या विशाखा गाईडलाईन मध्ये ह्या गोष्टी, पॉश ऍक्टच्या रिलेटेड गोष्टी चर्चा केल्या गेल्या. त्यामुळे पॉश ऍक्ट हा 2013 साली अस्तित्वात आला.
0: बरोबर. एकूणच विशाखा आणि मग पॉश ऍक्ट याबद्दलचा प्रवास, म्हणजे ते ऍक्च्युली सुरू कसं झालं हे तुम्ही सांगितलं, पण आता पॉश ऍक्ट हा आज कोणाकोणासाठी आहे, म्हणजे आपण कामगार सभेत बोलत असताना कोणकोणत्या सेक्टरमधल्या कामगारांसाठी तो आहे की सगळ्याच आहे आणि काय तरतुदी आहेत त्याच्या.
1: पॉश ऍक्ट हा खरं तर सर्व महिलांसाठी आहे. सर्व महिला म्हणजे ज्या सरकार ठिकाणी कामं करतात, खासगी ठिकाणी कामं करतात, आयटी सेक्टरमध्ये कामं करतात, घरकाम करणाऱ्या महिला असतात किंवा इंटर्न, ट्रेनी किंवा रस्त्यावरती झाडू मारतात, कॉर्पोरेशनमध्ये काम करतात, अशा सगळ्या महिलांसाठी हा पॉश ऍक्ट केलेला आहे. म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पॉश ऍक्ट लागू.
0: बर, म्हणजे कोणत्याही ब्लू कॉलर, व्हाईट कॉलर, आयटी सेक्टर, एमपीडब्ल्यू, झाडू मारणारी कुठल्याही स्त्रीच्या साठी सुरक्षेसाठी हा कायदा आहे.
1: अगदी.
0: पॉश ऍक्ट खाली समजा एखादीला तक्रार नोंद करायची आहे तर काय प्रोसिजर असते.
1: पॉश ऍक्ट खाली जर तक्रार नोंदवायची असेल तर सरकारी किंवा खासगी ऑफिसेस आहेत, तिथं एक कमिटी असते. त्या कमिटीमध्ये एकूण 5 लोक असतात. त्यातले 3 लोक हे ऑफिसमधले असतात, एक कायद्यामधला असतो आणि एक एनजीओतर्फे नियुक्त केलेला असतो. तर त्या कमिटीकडे त्या महिलेने स्वतःची कंप्लेंट द्यायची असते आणि तिथे जाऊन तिच्यावरती जो अन्याय झालाय तो तिने तिथे जाऊन सांगायचा असतो, तो तिने लेखी स्वरूपात द्यायचा असतो. पण त्याला पण कायद्याने बंधन घातलेलं आहे की तो 3 महिन्याच्या आतमध्ये तिने तिची जी काही तक्रार आहे ती त्या कमिटीकडे दाखल केली.
0: म्हणजे घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत.
1: येस.
0: अच्छा. आणि मग हे लेखी स्वरूपात त्या कमिटीमध्ये

0: देणं. आणि मला पुढे जाऊन असं सांगावं असं वाटेल की पॉश ऍक्ट हा फक्त कागदावर नाहीये, खरं तर प्रत्येक जिथं जिथं महिला काम करताय तिथं तिथं प्रत्येक ऑफिसेसने ती कमिटी स्थापन करणं बंधनकारक आहे.
1: मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की मला तक्रार करायची, पण कमिटीच नसेल तर काय करणार?
0: नाही, जर कमिटी नसेल तर एक जिल्हा लेवलची कमिटी असते, त्या कमिटीकडे जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता. आणि जर असं लक्षात आलं की ती कमिटीच त्या ऑफिसमध्ये स्थापन केली गेलेली नाहीये, तर पॉश ऍक्टच्या कायद्याखाली त्या ऑफिसला 50,000 दंड पण होऊ शकतो. आणि अगेन अँड अगेन त्या जर ऑफिसने चुका करत राहिलं आणि कमिटी स्थापन नाही केली तर त्या ऑफिसेसवरती कारवाई सुद्धा कायदेशीर होऊ शकते.
1: म्हणजे अशी ती घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत ती तक्रार नोंदवायची आहे. आणखीन असं बरेचदा दिसतं की तक्रार एखाद्या महिलेनी नोंदवली आहे पण त्याचं पुढे काहीच होत नाहीये.
0: मग त्यावेळी तिनं काय करायचं असतं की त्यावेळी तिनं एक जिल्हा लेवलची कमिटी असते, इंटरनल कमिटीने जर ऐकलं नाही तर लोकल लेवलला एक जिल्हा लेवलची कमिटी असते, त्या कमिटीकडे तिने जाऊन तक्रार अर्ज द्यायचा आणि त्या कमिटीकडे जाऊन स्वतःसाठी दाद मागायची.
1: या सगळ्यामध्ये हा कायदा फक्त महिलांसाठीच आहे?
0: हा कायदा फक्त महिलांसाठीच आहे.
1: म्हणजे कामाच्या ठिकाणी
0: होणाऱ्या महिलांवरच्या अत्याचारांसाठीच हा कायदा केलेला आहे. आता अत्याचार म्हणाल तर कोणकोणत्या प्रकारचे अत्याचार येतात, म्हणजे महिला जिथे काम करते तिथे प्रत्येक महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, त्यावेळी तिला बऱ्याच वेळा पुरुषांबरोबर मीटिंग घेणं, गोष्टी करणं असं चालू असतं, तर अशा वेळेस कधी कधी पुरुष वर्ग गैरफायदा घेतला जातो महिलांचा. आणि त्यावेळी अनिश्चित स्पर्श, अश्लील बोलणे, इशारे करणे, मेसेज टाकणे व्हॉट्सअपवर किंवा टेक्स्ट मेसेज टाकणे किंवा तिचे फोटो काढणे किंवा कोणत्याही लैंगिक स्वरूपाचं वर्तन करणं हे सगळं या ऍक्ट खाली येतं. आणि या काय म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही महिलेबरोबर जर का तिच्या ऑफिसमध्ये गोष्टी घडत असतील तर तिने ताबडतोब तक्रार अर्ज देणं गरजेचं आहे. सपोज तिला जर ती तक्रार देता नाही आली संभव, किंवा तिच्यामध्ये तिने ती घरी जाऊन सांगितली,
1: किंवा बरेचदा धमकवणी पण असते ना की तू तक्रार
0: केली, आता हायर ऑथॉरिटीज जर कोणी असा अत्याचार करत असेल
1: एक्झॅक्टली
0: आणि मग त्यावेळी त्या महिलेला तिचं प्रमोशन अडलंय किंवा तिचं काही तिचं पेमेंटचं
1: इश्यू आहे
0: किंवा अजून काही असतील एक्सेट्रा काही गोष्टी असतील, तर त्या गोष्टींमुळे ती महिला जर तिचं त्या गोष्टी तक्रारात स्वरूपात सांगत नसेल आणि ती घरी जाऊन तिच्या घरच्यांना जर सांगत असेल तर तिच्या घरच्यांनी सुद्धा हा तक्रार अर्ज म्हणजे तिच्या ब्लड रिलेशन मधल्या तिच्या मामाने, बहिणीने, आईने, वडिलांनी यांनी जर हा तक्रार अर्ज तिच्या वतीने दिला तरी कायद्यामध्ये तो मान्य आहे.
1: तुम्ही म्हणालात की घरच्यांनी दिला तर चालतं, एखादी कलीगच असेल महिलेची तर तिने दिला तर चालतं?
0: नाही, याच्यामध्ये ती शर्त आहे की
1: ब्लड रिलेशन
0: मधल्याच लोकांनी म्हणजे घरातल्या नातेवाईकांनी म्हणजे आई, भाऊ, बहीण आणि वडील अशा लोकांनीच त्या महिलेची तक्रार त्या तिच्या संबंधित ऑफिसमध्ये देणं बंधनकारक आहे.
1: या ज्या तक्रारी पॉश ऍक्ट खाली येतात तर त्या बघत असताना तुम्हाला काय वाटतंय की कामाचं ठिकाण हे सुरक्षित राहिलंय का की महिलांच्या वर्तणुकीतच काही वेळा प्रश्न निर्माण असतात झालेले?
0: नाही, आता आपण म्हणताय जसं की कामाचं ठिकाण सुरक्षित राहिलंय का, तर माझं स्वतःच असं ओपिनियन आहे की खरं तर स्त्रीला कुठलंच ठिकाण आजच्या घडीला तरी सुरक्षित नाही आहे. म्हणजे माझ्या मते अर्थार्जनासाठी जेव्हा ती घरातून बाहेर पडली आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला जेव्हा तिने सुरुवात केली तेव्हा कामाचं ठिकाण हे तिचं पहिलं हे तिचं घर असतं आणि दुसरं हे तिचं कामाचं ठिकाण असतं, त्या ठिकाणी तिला सुरक्षितता मिळणं हे खरं तर समाजाची जबाबदारी आहे आणि त्या ऑफिसमधल्या तिच्याबरोबर असणाऱ्या पुरुष कलीगची पण जबाबदारी आहे. पण कधी कधी असं होत नाही, कधी कधी त्या मर्यादा ओलांडल्या जातात, कधी कधी त्यांचं जे एक नातं असतं पुरुष आणि स्त्रीचं
1: संबंधित कामाच्या ठिकाणाचं
0: तर ते कधी कधी जास्त ओलांडलं जातं आणि त्याच्यातून चुकीच्या घटना घडायला सुरुवात होते आणि मग त्या घटना जर का लोकांपर्यंत जाऊन पोहोचल्या तर स्त्रिया कधी कधी त्या गोष्टीचा डिसएडव्हान्टेज उचलून त्या संबंधित

0: लीगवरती तक्रार सुद्धा करतात, असं पण घडू शकतं.
1: म्हणजे उलटही होऊ शकतं.
0: म्हणजे की तुम्ही जसं म्हणाला मगाशी की मग स्त्रियांमुळे काही, तर माझं त्याला असं एक ओपिनियन आहे की असं पण घडतं. दोस्ती इतकी वाढत जाते की त्या दोस्तीच्या मर्यादा ओलांडल्या जातात आणि मग त्या तिला काही काळाने लक्षात आल्या की आपण मर्यादा ओलांडल्या आहेत, आपलं कुटुंब आहे, आपल्या गोष्टी आहेत, आणि मग त्या भीतीपोटी ती तक्रार अर्ज करते.
1: बरोबर,
0: असं पण घडतं. मग असं घडल्यानंतर तो तक्रार अर्ज खोटा आहे त्याची शहानिशा करण्याचं काम त्या कमिटीचंच आहे, जी इंटरनल कमिटी आहे त्या कमिटीचं. पण इट मे बी ती कमिटी तो तक्रार अर्ज त्या कमिटीला लक्षात आलं की तो खोटा आहे अर्ज, आणि त्या स्त्रीनं ते खोटं हे केलंय की ती ती ती तिचा पण प्रत्येक गोष्टीला कन्सेंट आहे. हे जरी कमिटीच्या लक्षात आलं तरी कायदा असा म्हणतो, पॉश ऍक्ट असा म्हणतो की त्या बाईचं तक्रार अर्ज आलीये तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे.
1: अच्छा, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करून जर लक्षात आलं की तक्रार खोटी आहे तर ते सिद्ध होऊ शकतं. या पॉश ऍक्ट बद्दल बोलत असताना महत्वाचं असं वाटतं की आयटी सेक्टरमध्ये हा खूप वापरला जातो किंवा या एकूणच तक्रारी नोंदवल्या जातात पॉश ऍक्ट अंडर, तर एकूण आयटी सेक्टरमध्ये याचं काय महत्व वाटतं तिथल्या कामाच्या वर्क कल्चरच्या दृष्टीनं?
0: नाही, आता हा असं काही डिव्हाइड केलेला ऍक्ट नाही आहे की तो आयटीसाठी केलाय, सरकारी महिला कर्मचाऱ्यांशी केलाय किंवा प्रायव्हेट कर्मचाऱ्यांशी केलाय, असा काही हा डिव्हाइड ऍक्ट केलेला नाही आहे कोणासाठी. आता आयटी कर्मचाऱ्यांशी म्हणाल तर आयटी कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांचं मुळातच राहणीमान हे एकदम त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय असतं, त्यांचं कपडे वेअरिंग असेल किंवा त्यांचं जे राहण्याची स्टाईल असेल ती एक त्याचं एक स्टँडर्ड ठरलेलं आहे. तसं सरकारी ऑफिसमध्ये किंवा खासगी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांचं एक वेगळा वर्ग आहे. आणि आयटी मध्ये तुम्ही जसं आता म्हणताय की आयटी मध्ये तक्रारीचं प्रमाण वाढलेलं आहे, तर मुळात कसं आहे की आयटी मधल्या मुली मुळातच एकदम एक सेल्फ कॉन्फिडंटनी वावरत असतात समाजामध्ये, आणि त्या वावरत असताना त्या ज्या पद्धतीने पुरुषांबरोबर काम करतात, म्हणजे की त्यांना वेळेच असं बंधन नाही आहे, त्यांना नाईट ड्युटी पण करावी लागते, दिवसा पण काम करावं लागतं, आणि त्यांनी कॅबने येणं जाणं आणि टाइम त्यांचं कामाचं टायमिंग हे सरकारी महिला कर्मचारी किंवा प्रायव्हेट जिथे जिथे महिला कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांच्या केसेस वाढल्या ह्याचं कारणच मुळात ते आहे की
1: कदाचित सुशिक्षित वर्ग आयटी म्हणजे शिकलेल्या महिला आयटी सेक्टरमध्ये जास्त असल्यामुळे ती जाणीव आहे की माझ्यावर अन्याय होतोय आणि मग मी ती तक्रार
0: करणं,
1: त्या मानाने झाडू मारणाऱ्या किंवा घरकाम करणाऱ्या बायका तेवढ्या की हे सहनच करायचं असतं.
0: आणि आयटी मध्ये काय
1: असं म्हणून त्यांनी कधी तक्रार केली नसेल असं वाटतं काय वकील म्हणून?
0: होऊ शकेल, असं होऊ शकेल. म्हणजे की कसं आयटी मधली मुलगी ही मुळात सगळं नॉलेज घेऊन किंवा ती एक कॉन्फिडंट लेवलवरती वावरत असेल, तशी जर आपण म्हणाल की झाडू मारणारी बाई तिला कायद्याचं तितकंसं नॉलेज नसणार आहे, आणि आयटी मधल्या मुलीला आज हे माहिती आहे की मला कुठे जाऊन तक्रार करायची काय करायची, त्यामुळे आता प्रत्येक प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांची एक इंटरनल कमिटी स्थापन करणं हे गव्हर्नमेंटने बंधनकारक केलेलं आहे.
1: मग यातनं असा एक प्रश्न निर्माण होतो की आयटी सेक्टर सोडून ज्या असंघटित कामगार वर्गातल्या महिला आहेत त्यांनी नेमकी खरंच तक्रार मग कुठे करायची?
0: हा, जर समजा ज्या महिलांच्याकडे त्यांची कमिटी नाहीये, इंटरनल कमिटी नाहीये,
1: म्हणजे एखाद्या घरामध्ये काम करणारी बाई
0: आहे, तर तिने महिला बालकल्याणकडे एक त्याचं सेल आहे, त्या महिला बालकल्याणकडे त्या सेलमध्ये जाऊन तिने तिची तक्रार नोंदवावी, इव्हन ती पोलिसांकडे जाऊन पण तिची तक्रार नोंदवू शकते.
1: अजून एक त्याच्यामध्ये क्विड प्रो को हॅरॅशमेंट असं एक काहीतरी आम्ही अनेक जणांनी वाचलेलं आहे, तर त्याबद्दल काही सांगू शकाल?
0: क्विड प्रो को म्हणजे देणे घेणे प्रकारचं, म्हणजे की मला तुम्ही प्रमोशन देणार किंवा माझं प्रमोशन, तर असं काहीतरी कमिटमेंट होते दोघांमध्ये, आणि त्याच्या अंडर काही गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी महिलांनी स्वतःच्या कन्सेंटने असं जर केलं गेलं तर तो जो क्विड प्रो को हॅरॅशमेंट त्याला ते लागू होतं, म्हणजे की नोकरी प्रमोशन किंवा फायद्यासाठी लैंगिक भेट किंवा नाकारल्यास नुकसान करणे हा येतो, म्हणजे मला असं म्हणायचं.
1: अच्छा,
0: हा नावच असं आहे की लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी बनवलेला कायदा.
1: बरोबर,
0: तर तो फक्त महिलांसाठी.

0: सारखी आहे.
1: बरं,
0: पुरुषांसाठी नाही आहे.
1: एकूणच आता विविध प्रकारच्या तक्रारी दाखल झालेल्या असतील आणि एक वकील म्हणून तुम्ही त्यामध्ये सहभागी पण झाला असाल सोडवण्याच्या संदर्भात. कामगारांच्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या तक्रारी म्हणजे महिला कामगारांच्या तुम्ही सोडवल्या असतील किंवा त्या संदर्भात, या सगळ्याकडे वकील म्हणून बघताना तुम्ही महिलांना किंवा कर्मचारी पुरुषांना काय सांगाल आणि सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय म्हणतं?
0: हा, आपला प्रश्न खरंच खूप छान आहे की कारण आज प्रत्येक महिला घरातून अर्थार्जन करण्यासाठी घराच्या बाहेर पडलेली आहे आणि आज काळाची गरज पण आहे की दोघांनी एकत्र काम केलं तरच घरातल्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. पण हे करत असताना मला असं वाटतं की माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून, गेले मी आज 30 वर्ष प्रॅक्टिस करते, त्या प्रॅक्टिसच्या अनुभवातून मला असं वाटतं की स्त्रीनं स्वतः इतकं कॅपेबल असलं पाहिजे आणि इतकं प्रेझेंटेबल असलं पाहिजे की तिच्यावरती असा अन्याय होण्याची वेळ तिनं स्वतः येऊ दिली नाही पाहिजे. मग मी त्याच्यात असं म्हणेल की तिचं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना, ते काम करत असताना स्वतः इतकं कॉन्फिडंट असलं पाहिजे की त्या पुरुषाला तिच्याशी काही गैरवर्तन करताना 10 वेळा विचार करण्याची वेळ आणली पाहिजे. म्हणजे तिनं स्वतःचं वागणं असं असलं पाहिजे कामाच्या ठिकाणी. आणि दुसरं असं की पुरुषांनी पण स्त्री काम करते आपल्यासोबत म्हणजे तिचा काहीतरी एक गैरफायदा उठवायचा आणि तिला काहीतरी टॉर्चर करायचं किंवा तिला कुठल्या तरी गलिच्छ भाषा वापरणं किंवा तिला वेगवेगळ्या अँगलने तिच्याकडे बघणं किंवा तिचे फोटो, तिला टेक्स्ट मेसेज टाकणं, अशा गोष्टी पुरुषांनी पण करू नयेत. कारण पुरुष असं करत असतो तेव्हा मला असं वाटतं की त्याची बायको पण कुठेतरी कामाला जात असते ना, त्याच्या मुली पण कुठेतरी कामाला जात असतात. सो जेव्हा तो असं वागतो त्यावेळी मी तर म्हणेल की ही एक प्रकारची विकृतीच आहे आणि ती प्रत्येक कामाच्या ठिकाणी असेलच असं नाही, काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणूनच हा कायदा आला गेला आणि मग सुप्रीम कोर्टाने ह्याच्या स्ट्रेटवे गाईडलाईन दिलेल्या आहेत की प्रत्येक ऑफिसच्या ठिकाणी इंटरनल कमिटी ही स्थापणं मॅन्डेटच आहे. पण इफ ती इंटरनल कमिटी जर स्थापन झाली नाही तर मधून मधून सर्वे पण होतो या सगळ्या गोष्टींचा सरकारतर्फे की त्या इंटरनल कमिट्या आहेत का. आणि असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पण एक कमिटी आहे की ज्या ती कमिटी मधून मधून सगळ्या डिपार्टमेंटकडे याचा आढावा घेत असते की अशा कमिट्या आहेत का. पण जर तसंही नसेल तर एक लोकल कमिटी जिल्हा लेवलला स्थापनच आहे की जी महिला बाल कल्याणच्या अंडर काम करत असते आणि त्या कमिटीकडे तुम्ही तुमच्या तक्रार अर्ज देऊ शकता. पण ही जी कमिटी आहे ही कमिटीचा ऑफिसच्या बाहेर म्हणजे मेन ऑफिसच्या गेटच्या बाहेर त्या कमिटीचं मेंबर असणारे आणि त्या कमिटीचं जे काही काम करणारे म्हणजे 5 लोक आहेत त्यांचं नाव डिस्प्ले करून ते त्यांचे सगळ्यांचे मोबाईल नंबर लावणं हे सुद्धा कायद्याने मँडेट आहे.
1: बरं,
0: हा तर आता मी असं ह्याच्यात म्हणेल की प्रत्येक महिलेने आपल्या ऑफिसमध्ये ही कमिटी आहे का त्याची शहानिशा करून घ्यावी.
1: मग याच्यात काही प्रशिक्षणाचा भाग येऊ शकतो?
0: आहे ना, याच्यामध्ये प्रशिक्षण पण घेतले जातं. काही एनजीओ आहेत की ट्रेनिंग देतात याच्यामध्ये की कसं असलं पाहिजे, कशा तक्रार करायचा आहे, तक्रार अर्ज कोणाला द्यायचा आहे, त्याच्यामध्ये इन्क्वायरी कशी करायची आहे जर कमिटी स्थापन झाली तर त्या कमिटी. कारण हा काही कोर्टासमोर वगैरे चालणारा विषय नाहीये, हा इंटरनल विषय चालतात ऑफिसेसमधून. सर तर मग तिथल्या जे अधिकारी नेमणूक झालेले आहेत त्या कमिटीवरती त्या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे ही केस हँडल करायची. कारण ही केस जेव्हा तक्रार अर्ज म्हणून जाते तेव्हा तिचं सगळीकडे गवगवा करणं हे सुद्धा कायद्यात मान्य नाहीये.
1: बरोबर,
0: कारण ती स्त्री जेव्हा तक्रार करते तेव्हा तिच्याकडे त्या कामाच्या ठिकाणी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यावेळी तिच्या त्या तक्रार अर्जाची सुरक्षितता घेऊन तिची सुरक्षितता घेऊन त्या कमिटीनं ते काम केलं पाहिजे.
1: आता या सगळ्यात एक शेवटचा प्रश्न असा उभा राहतो की ही जी कमिटी आहे आणि कमिटीतले मेंबर आहेत ते शेवटी आतलेच असतात.
0: बरोबर,
1: त्या संस्थेतलेच असतात. तेही एकमेकांना मिळालेले असू शकतात आणि त्या तक्रारीवर काहीच घडलं नाही
0: असं होऊ पण शकतं. म्हणजे की असं घडेलच असं नाही,
1: कारण आपण आता ज्या घटना बघतोय घडलेल्या त्या बऱ्याचशा अशाच आहेत की तक्रारी खूप जवळजवळ एक 100

0: शंभर मेल्स किंवा स्वहस्ते दिलेल्या तक्रारी असू शकतात अनेक ठिकाणी आणि त्याचं काहीच घडत नाही.
1: अगदी आपण म्हणतात ते अगदी बरोबर आहे, कारण कमिट म्हणूनच त्याच्यावरती आता थोडं त्या कमिटीवर बंधन यावं म्हणून बाहेरचा एक व्यक्ती म्हणजे एनजीओ सोशल वर्क करणार तो एक आणि एक कायदेशीर निगडीत असा एक व्यक्ती, दोन व्यक्ती त्या कमिटीत असणं मँडेट आहे. मग जेव्हा तक्रार अर्ज आपण देतोय तेव्हा या दोन व्यक्ती आहेत का? आपण तक्रार करणाऱ्या महिलेने सुद्धा ते तपासून घेणं गरजेचं आहे. इफ नसेल तर मग तिने ती कंप्लेंट कोणाकडे करायची? तर ती जी लोकल कमिटी केलेली आहे डिस्ट्रिक्ट लेवलची तिकडे जाऊन तिने ती कंप्लेंट करायची की आमच्या ऑफिसमध्ये अशी अशी कमिटी आहे पण मला आता तक्रार देताना मला हा प्रॉब्लेम जाणवेल. इट मे बी ह्याच्यामध्ये माझी इन्क्वायरी माझ्या रिलेटेड जे काही मला मी आता अर्ज दिलेला आहे ज्यांच्या अगेन्स्ट एक्स वाय झेड माणसाच्या अगेन्स्ट, तर ती इन्क्वायरी नीट होऊ शकणार नाही असं जर तिला वाटत असेल तर तिने त्या कमिटीकडे वरच्या अर्ज द्यावा आणि तिथं तिने त्या कमिटीकडे
0: जी बाहेरची डिस्ट्रिक्ट लेव्हलची आहे ती एकदा फक्त सांगा, म्हणजे सगळ्याच महिला कर्मचारी ज्या आता ऐकत असतील तर त्यांना ते कळेल की त्या संस्थेत नाही पण संस्थेच्या बाहेर तुम्ही म्हणालात की आपण देऊ शकतो अर्ज.
1: हा तेच, डिस्ट्रिक्ट लेवलला एक कमिटी असते
0: त्याचं एक नाव काहीतरी असेल ना,
1: त्याला आयसीसी लोकल कमिटी असं म्हटलं जातं. तर ती कमिटीकडे ती तुम्हाला महिला बालकल्याणमध्ये मिळू शकतं सगळी माहिती तुम्हाला त्याची हवी असेल तर. आणि एवढं सगळं करून समजा जर तुम्हाला अशी दादच मिळत नाहीये तर तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट त्याच्यासाठी कायमच मदत करतं, तर तुम्ही तिथे जाऊन पण तुमची दाद मागू शकता. पण मुळातच हा कायदा आपल्या महिलांसाठी जर केलेला आहे तर मला असं वाटतं की आपणच थोडं त्याच्यात अवेअरनेस आणून प्रत्येक महिलेनं आपल्याकडे ते फोरम आहे का आणि ते त्या प्रकारे राबवलं जातंय का हे आपणच सगळ्या महिलांनी जितक्या काही आपल्या ऑफिसमध्ये महिला आहेत त्यांनी सगळ्यांनी जबाबदारी उचलून ती कमिटी स्थापन करून घेणं मला असं वाटतं की जास्त गरजेचं.
0: मला या सगळ्याचा गोषवारा असा वाटतोय की मुळात आधी आपल्यावर अन्याय होतोय हे समजणं स्वतःला,
1: अगदी
0: त्याच्यानंतर ती दाद मागणं, ती दाद कोणाकडे मागणं, अशी कमिटी आहे का हे लक्षात घेणं, तशा कमिटीकडे अर्ज देणं. समजा जर त्या कमिटी कडे अर्ज देऊनही काही घडत नसेल तर तुम्ही म्हणालात तसं बालकल्याण किंवा आयसीसी जो फोरम एक आहे डिस्ट्रिक्ट लेव्हलचा तर तिथे ती तक्रार देणं आणि तेही काही नाही घडलं तर पोलिसांमध्ये तक्रार देणं, अशा विविध पायऱ्या मला वाटतं याच्या असू शकतात. वंदनाताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि पॉश कायदा त्या संदर्भातले विविध आयाम आपण उलगडले आणि निश्चितच महिला कर्मचारी महिला कामगार वर्ग आणि त्या अनुषंगाने सगळाच एक कामगार जो समाज आज आपल्या इथे आहे म्हणजे काम करणारा कामगार, तर अशा सगळ्यांनाच याचा नक्की फायदा होईल. निदान ती दृष्टी तरी आपण आज दिलीत की असा एक कायदा आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांनी सजगतेने लक्ष द्यायला हवंय, त्याच्याबद्दलची प्रशिक्षण व्हायला हवी आहेत. खरोखरीच मनापासून धन्यवाद.
1: थँक्यू ताई. धन्यवाद ताई.
0: धन्यवाद. आताच आपण ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांच्याशी बातचीत केली. पॉश या कायद्याबद्दल विविध आयाम त्यांनी उलगडून दाखवले. श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा सी ए जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वर.
1: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
2: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
1: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप वरही.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के यूट्यूब चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
5: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
6: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
7: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

श्रोतेहो, कामगार सभा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

मध्यम लहरी 537.6 मीटर 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर काही क्षणातच आपण ऐकू शकाल बातम्या.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा

0: नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली, वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: आम्ही आता आमचे कॉन्वॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत. आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत.
0: मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये PNG वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा, तसंच सजावटीचे दिवे, फ्लेक्स, बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असून हा गाळ शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे. यामुळे धरणातला पाणीसाठा वाढेल, शिवाय शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असून त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून त्यांना खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. यामुळे आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता दिली आहे. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देण्यासह इतर निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आज 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. राज्य सरकारनं विदर्भातल्या 550 किलोमीटरच्या महामार्गांना आज मंजुरी दिली. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर आणि नवेगाव मोरे, कोनसारी ते सुरजागड असे हे द्रुतगती मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत डिसेंबर 2028 हे महामार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

0: निवडण्याची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. जनगणना प्रगणक म्हणून नियुक्त केलेल्या धुळे इथल्या 3 शिक्षिका जनगणनेच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं हे दोघे करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNG दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNG आता 84 रुपये मोजावे लागतील. PNG दरात कुठलाही बदल झालेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वारी ही अधिक सोयीची आणि प्रशस्त होणार आहे असं गडकरी म्हणाले. पालखी महामार्गावरची उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्यात येतील. तसंच रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम तात्काळ पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजू नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी 19 मेपर्यंत आपल्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रं जमा करावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. यासंबंधीची जनहित याचिका कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशननं दाखल केली आहे. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं संध्याकाळी 7:30 सुरू होणाऱ्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. CBI आज अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीसंदर्भात मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू या 3 शहरांमधल्या 7 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात काही कागदपत्रं जप्त करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आणि नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात.

0: रसिका हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
3: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
2: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
4: श्रोते हो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा CA जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वर.
5: मध्यम लहरी 537.6 मीटर 57558 kHz वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 आपण ऐकू शकणार आहात वृत्तविशेष आणि श्रोते हो, संध्याकाळी 7:30 वेळ असणार आहे माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाची. तेव्हा सुरुवातीला 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू यानंतर काही क्षणातच.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कृषी आणि त्या संबंधित उद्योगांवर आधारित आहे. शेतकरी मोठ्या कष्टानं आपल्या शेतात धान्य पिकवतो, त्यासाठी त्याला मेहनतीबरोबरच आर्थिक गुंतवणूकही करावी लागत असते. त्याची भरपाई त्याच्या शेतमालाला मिळणाऱ्या किमतीमधून होत असते. बाजारातल्या काही घटकांमुळे काही वेळा शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही, परिणामी शेतकऱ्यांचं नुकसान होतं. ते टाळण्याकरता आणि शासन म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याच्या जबाबदारीतून केंद्र सरकार काही पिकांच्या खरेदीसाठी किमान आधारभूत किंमत ठरवत असतं. यंदाच्या खरीप हंगामातल्या अशाच प्रकारच्या 14 पिकांना केंद्र सरकारनं किमान आधारभूत किंमत घोषित केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात वाढही करण्यात आली आहे. श्रोते हो, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या किमान आधारभूत किमतीची घोषणा करण्यात आली. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना माहिती दिली. केंद्र शासनाची या किमतीविषयीची भूमिका त्यांनी यावेळी विशद केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,

0: तुमच्या बाहेरच बैल वापर, त्याच्यानंतर स्वतःच्या बैलांचा वापर, त्याच्यानंतर मशिनरी लेबर, हायर्ड मशिनरी चार्जेस किंवा भाड्याने घेतलेला मशिनरी किंवा ट्रॅक्टर हे चार्जेस, हे अनेक ह्याच्यामध्ये किती आहेत सर? साधारणपणे पेड आउट कॉस्ट मध्ये कॉस्ट A1 मध्ये 14 आयटम असे आहेत आणि A2 मध्ये हे सगळे 14 आयटम अधिक रेंट पेड ऑन म्हणजे आपण भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचा भाडेपट्टा किंवा त्याला दिलेलं रेंट किंवा भाडा आणि याच्यामध्ये A2+FL म्हणजे फॅमिली लेबर, इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ फॅमिली लेबर म्हणजे घरच्या श्रमिक जे वापर याला आपण A2FL म्हणतो. याप्रमाणे हे काढलेले कॉस्ट ऑफ कल्टिवेशन पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि त्याला पर हेक्टर उत्पादकतेने आता राष्ट्रीय सरासरी उत्पादकता जी मिळते त्याने भागल्यानंतर तुम्हाला पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मिळतो. म्हणजे पहिल्यांदा प्रति हेक्टर, त्यानंतर उत्पादकतेचा विचार केल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल मिळतं आणि हा A2FL प्रमाणे +50% त्याच्यामध्ये ऍड करून गव्हर्नमेंटनीही मिनिमम सपोर्ट प्राइसेस या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन असा म्हटलं जातं त्याला KMS खरीप मार्केट सीझन 2026-27 आणि हे मग कॅबिनेट कडे अप्रुव्हलला पाठवलं जातं आणि कॅबिनेटचं अप्रुव्हल त्याला मिळाल्यानंतर CACP किंवा कॅबिनेट प्रेस नोट मार्फत त्या किमान आधारभूत किमती सर्व देशासाठी पीक निहाय डिक्लेअर केल्या जातात आणि या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन 26-27 साठी त्या किमती आपल्या समोर आता आहेत.
1: श्रोते हो, किमान आधारभूत किंमत ठरवताना सरकारकडून किती सकारात्मकतेने विचार केला जातो हे आपण ऐकलं. ही किमान आधारभूत किंमत ठरवण्याचा गेल्या काही वर्षांमधला तुलनात्मक अभ्यास, सध्याच्या सरकारनं त्यामध्ये सातत्यानं केलेली वाढ, यामधली राज्यांची जबाबदारी आणि शेतीच्या उत्पादनातल्या इतर काही अडचणी याविषयीही प्राध्यापक डॉ ज्ञानदेव तळुले यांनी विस्तृत विवेचन केलं. ते म्हणाले,
0: MSP दरामध्ये वाढ होत गेली आहे राष्ट्रीय पातळीवर हे सत्य आहे, नंबर एक. नंबर दोन, आणि त्या नंबर दोन ला सुरुवात करताना परंतु सुरुवात करावी लागेल आपल्याला, कारण इनपुट कॉस्ट सुद्धा ऍग्रीकल्चर सातत्याने वाढत जातात. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. उदाहरणार्थ 2006 मध्ये नरेगाची सुरुवात झाली आणि नरेगाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक राज्यामधील रुरल अनस्किल्ड वेजेस, आणखी अनस्किल्ड लेबर वेजेस आणि त्याच्यामध्ये कृषी श्रमिकांचा समावेश होतो, याच्या रोजंदारीमध्ये प्रचंड वाढ होत गेल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला, कारण आपली शेती श्रमप्रधान स्वरूपाची शेती आहे आणि म्हणून लेबर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन महत्वाची त्याच्यात आल्यानंतर हा एक भाग झाला. त्याच्यानंतर बाकीचे जे इनपुट्स आहेत, फर्टिलायझर पेस्टिसाइड यांच्या कॉस्ट वाढत गेलेल्या, या सगळ्या गोष्टींचा विचार करता याचा प्रेशर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर तो अधिक आहे आणि याच्यावर विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. MSP वाढल्या त्याबद्दल वाद नाही, सरकार प्रयत्न करतंय त्याबद्दल वाद नाही, परंतु या गोष्टींचा विचार करणं, उदाहरणार्थ लेबर कॉस्ट प्रचंड वाढलेले आणि अलीकडची गोष्ट तुम्हाला एक सांगतो, ह्याच्या 10 राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, वेस्ट बेंगॉल, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब अशा राज्यांमध्ये ह्याच्या फ्रीबीज सगळ्या आपण वाटतोय. म्हणजे मी लाडकी बहिणीचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करेल. याचा सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये लेबर मिळण्यावर आणि शेतीचा श्रमिक खर्च वाढण्यावर मोठ्या प्रमाणात झालाय. ही सुद्धा गोष्ट शेतकऱ्यांवर प्रेशर निर्माण करणारी झाली. म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबात लाडकी बहिणी मिळते त्या शेतकरी कुटुंबाला शेतीच्या रोजगारावर पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागतोय. ही सुद्धा व्यस्तता महत्वाची आहे. म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइसेस वाढतायत, त्याच प्रमाणात कॉस्ट ऑफ कल्टिवेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे याची तुलना महत्वाची आपल्याला करावी लागेल आणि दुर्दैवाने आपल्याकडे याची आकडेवारी फारची इतकी उत्तम स्वरूपाची आकडेवारी, तुलनात्मक आकडेवारी उपलब्ध नाही. हा झाला नंबर एक, हा परंतुतला नंबर एक. आणि दुसरी गोष्ट, मिनिमम सपोर्ट प्राइसेस डिक्लेअर होतात परंतु राज्यनिहाय त्या किमतींना खरेदी यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि अशी खरेदी यंत्रणा जर उपलब्ध नसेल राज्यनिहाय, आणि प्रकर्षाचं उदाहरण महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागेल की म्हणून अशी खरेदी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे की जे प्रेशर फ्रॉम बॉटम खालून किमतींना मार्केट किमतींना वर ढकलू शकेल, ही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला अनेकदा बाजारातल्या किमती, ज्याला स्टेट मॉडेल एव्हरेज मॉडेल मार्केट प्राइसेस अशी त्याला, आता त्याचं ट्रान्सलेशन कसं करू माझ्या लक्षात येईना, पण आपल्या बाजार किमती किमान आधार किमतींपेक्षा आपल्याला अनेकदा कमी झालेल्या दिसतात या मर्यादांमुळे. MSP का वाढत गेला?

0: तर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढत गेलं. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन का वाढत गेलं तर 2006 नरेगापासूनचे ते प्रामुख्याने इम्पॅक्ट, कारण नरेगावर 2008 अभ्यास झाले होते. स्वामीनाथन हे संकले सराई अय्यर आणि चेन्नईच्या आयआयटीनं कोईमतूर जिल्ह्यामध्ये स्टडी केले होते, माझ्या त्याच्या वाचनात आलेले स्टडी, तिथून वाढायला सुरुवात झाली. आणि जेव्हा ह्या कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मधचा परिणाम मिनिमम सपोर्ट प्राइसेस किंवा किमान आधार किमतीवर होतो आणि किमान आधार किमतीचा परिणाम, वाढलेल्या किमान आधार किमतीचा परिणाम बाजार किमतीवर संभवतोच संभवतो, आणि त्यामुळे खाद्यान्न, ज्याला आपण फूड बास्केट ड्रिव्हन इन्फ्लेशन असा शब्दप्रयोग आपण त्याला वापरतो किंवा वापरू शकतो, खाद्यान्न महागाई निर्देशांक त्याच्यामुळे वाढत जातो, याचा परिणाम उपभोक्त्यांवर होत राहतो. सरकारी तिजोरीवर ऑब्व्हियसली भाग पडतो, कारण मोठ्या प्रमाणात आपली प्रोक्युरमेंट आहे. बघा ना, आपण किती लाख कोटी लोकांना फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न सुरक्षा कायदा 2013 युपीए गव्हर्नमेंट 2 काळामध्ये आलेला कायदा, आज एनडीए गव्हर्नमेंटमध्ये तिसऱ्यांदा कंटिन्युअस केलेला एनडीए गव्हर्नमेंटने. मोठ्या प्रमाणात वितरण प्रणाली आहे आपली फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत. किती कोटी? 80 पेक्षा जास्त लोकांना आपण या वितरण प्रणालीमध्ये फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये देतो. हे सगळं एमएसपीला केलेली प्रोक्युरमेंट आणि त्या प्रोक्युरमेंटचं केलेलं वितरण 80 पेक्षा जास्त लोकांना, त्याच्यावर हा भार आहेच ना, वेगळा सांगायची काय आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण देश आहे, किंबहुना आपल्या कृषी मालाची निर्यातही मोठी आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळातही देशाला याच कृषी उत्पादनाने तारलं होतं. ही समृद्धी देणारा आपला शेतकरीही समृद्ध व्हावा, त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं या हेतूनं केंद्र सरकारनं हे हमीभाव वाढवले आहेत. गेल्या काही वर्षात या हमीभावात सातत्यानं वाढ होत आहे. शेतकरी सुखी असेल तर सारा देश सुखी होईल, हेच सरकारला यातून सिद्ध करायचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन जीवन भावसार, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून श्रोते
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 7:30 झाले आहेत. शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
2: आणि आपला मित्र गोविंदराव यांचा रामराम आणि नमस्कार मंडळी.
0: बघा गोविंदराव, आज आता बऱ्याच दिवसानंतर आपल्या तिघांची पारावर हाजिरी झाली म्हणलं नाही का.
1: आता या मागचं कारण काय आहे? आता सुट्ट्याच्या लग्नाच्या निमित्तानं शेवंता गेली होती गावाकडं, म्हणून हजेरी लावली नव्हती ना तिनं पाराकडं.
0: बराबर आहे, बराबर आहे. आणि मला वाटतं मागल्या वेळेला गोविंदराव बी जरा शेतीच्या कामामध्ये बाहेर गावी गेले होते नाही का.
2: शेवंता बहीण, तुम्ही जेव्हा गावाकडे जाऊ लागला ते लहान लेकरू जे तुमचं जे नातू आहे बोलता तुमच्या मागे लागला होता, त्याला नेलं होतं का नाही तुम्ही?
0: कसं आहे आता, तेच तर मागे लागलं होतं म्हणून तर त्याला घेऊन शहरामध्ये गेले होते. बघा
2: बरं, उन्हाचा पारा काय म्हणतोय?
0: अहो, उन्हाचा पारा लई आहे, त्याच्यामुळे कसं आपल्याला आपली बी काळजी घ्यायची आहे आणि सोबतच आपलं जे पशुधन आहे त्याची पण व्यवस्थित अशी काळजी म्या घ्यायला लागले. बरं,
2: मग आता मी पॉइंटवर येतो. राधा वहिनी, शेवंता वहिनी यांनी लुग लुग लेकराला उचललं, कडवरण घेऊन गेल्या शहराला. सोनबाई जवळ सोडायचे लेकरू,
1: बराबर आहे की नाही?
2: त्यांना जाऊन कामं करून यायचे,
1: आमच्या
2: दाजी माणसाला सोबत न्यायचं.
1: असं या उन्हातानामध्ये लेकराला कहाला नेलं ही ना.
0: पण कसं आहे बघा, आता नातवंडावर लई माया असती का नाही, यावं ते सोडणं.

0: गेलं मला.
1: काय त्याचं पिंट्या नाव आहे का चिंट्या?
0: चिंट्या.
1: अच्छा, काय गोड नाव आहे ना चिंट्या.
2: वा वा वा वा.
1: बरं, चिंट्या लय नाजूक हा. आणि पिंट्या?
0: पिंट्या नाजूक नाही. आता कसं आहे, चिंट्या संघ रवरव दोघं बी म्हणजे असं कुठं बी न्या, लगेच तिथं आपले समाविष्ट होतात बघा.
1: असं ना. म्हणजे लेकरू कसं, शेतकऱ्याचं लेकरू कसं खनकर असलं पाहिजे.
0: बराबर.
1: त्याला मातीत बी झोप यायला पाहिजे, त्याला गादीवर बी झोप यायला पाहिजे.
0: खरं आहे बघा.
1: तर तुमचे नातव पाहून खूप आनंद झाला बरं काय. राधा वहिनी, तुमचे नातव काय म्हणतात?
2: आमचे बरे आहेत. अव कधी विधिंगानच करतात, ऐकायचं तर एकाच विनाव नसते बघा. आता काय करावं, सुट्ट्या लागल्यात ना.
1: आता मी काय केलं, ते आसाम मध्ये एक पिशवी असते बघा पाठीवर लेकराला ठेवायची, अशा दोन पिशव्या केल्या आणि दोन्ही नातव एक इकडून एक इकडून.
2: बरं आहे, बरं आहे.
1: चला शेताला.
2: मस्त मस्त.
0: हेच तर आपलं
2: जीवन असतं,
0: हे जीवन आहे. आणि नातवंडा संघच आपलं भिमन भिरम होते
1: बघा. आता आपण या नातवंडावर जे प्रेम करतो तसंच प्रेम आपण आपल्या श्रोत्यांवर करतो.
2: अगदी खरंच आहे.
1: आणि त्यांचे पत्ररूपी प्रेम आता आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि या पत्रांचा समावेश आता करायला काहीच हरकत नाही, कारण आपल्या दुखासुखात, गप्पा गोष्टी, नातवंडात, आजी आजोबात वेळ घालवायचा नाही. करा पत्राला सुरुवात.
0: वाई वाई, लई मोठे पत्र आलेले आहे. आता लगेच आपण कार्यक्रमाकडे वळूयात. तर समद्यात पहिलं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत, रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, सदाशिव थोरात, जिल्हा बीडचे हे श्रोते होते. आणि सोबतच अजून एक पत्र माझ्या हातामध्ये आहे, गुंजाळा तालुका जिल्हा बीड येत ना, नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा घुगे, महेश, निर्मला भगवान आणि समस्त मित्र मंडळ.
2: बर.
0: तसंच मेहरनगर उमरखेड येत ना, अभिजित गव्हाणकर, राही, सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, विश्वकर्मानगर नागपूर येत ना, शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर आणि समस्त मित्रमंडळ.
1: आणि हे पत्र नखाते हदगाव तालुका पाथरीचे हे श्रोते आहेत, शिवाजी नखाते, जानवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त नखाते परिवार.
2: बर.
1: कुंडलवाडी जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत, गंगाधर सावनकर, विजय लक्ष्मी सावनकर, राजेश, राकेश, रिशिता आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम पोस्ट दैठणा, ठाकूरबुवा इथून चंद्रकांत बापूराव शेवलकर, देवेंद्र शेवलकर, पूजाताई शेवलकर, लताबाई शेवलकर, चिरंजीव संस्कार शेवलकर आणि स्वरांजली शेवलकर.
2: आणि तसंच समता नगर परळी वैजनाथ इथून शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि मित्र परिवार. वाघाडी येथून बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत, प्रेरणा आणि मित्र परिवार. दौलतबाग मुरादाबाद येथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली, जुनेद अब्बासी आणि मित्र परिवार.
0: आणि ही पुढची मंडळी आहे, मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूरहून उमेश चंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, संकेत साईनाथ, देव्यानी धनश्री आणि समर्थ नाळापुरे. तसंच मुक्काम पोस्ट नागठाणा तालुका जिल्हा वाशिम येतन, गजानन परिहार, उषा परिहार, अक्षय, अतुल, सुषमा, समर्थ आणि समस्त परिहार परिवार. मुक्काम पोस्ट खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येतन, शहाजी बोडखे, नंदा, हनुमान, उत्तम बोडखे. मुक्काम पोस्ट असोलवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येतन, आत्माराम असोले, ललिता, दुर्गा आणि समस्त असोले परिवार.
1: राहणार बोराडे गल्ली मंठा तालुका मंठा जिल्हा जालन्याचे हे श्रोते आहेत, विठ्ठलराव अण्णा बोराडे, बाबासाहेब बोराडे, दीपकराव बोराडे, साईप्रसाद, गणेश बोराडे, महेश, योगेश आणि अनिल बोराडे. आणि सोबत आहेत शिवांश, गणेश जाधव, बोर रांजणीकर. हे श्रोते आहेत. यानंतरचे हे छानसं पत्र पाठवतात, रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणीचे श्रोते आहेत, शंकर भदरगे, छाया भदरगे, सुबोध भदरगे, विक्रांत भदरगे आणि समस्त भदरगे परिवार.
2: तसंच छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी येथून निजाम शेख, नुपूर, वरुण साबळे, उद्धव साबळे आणि मित्र परिवार. तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथून शंकर गिरबिडे, सुमन गिरबिडे, दिलीप गिरबिडे, कविता गिरबिडे आणि मित्र परिवार. राहणार खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून भगवान कुरे, मारुती, पूर्भाजी कुरे, गोरखनाथ कुरे, आदिनाथ कुरे आणि मित्र परिवार.
0: आणि या समदा मंडळींनी पत्रात असा अभिप्राय लिहून पाठविलेला आहे की यांना राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद पाटील यांची जी मुलाखत प्रसारित करण्यात आलेली होती, जी लाल कंधारी गोवंश पालन याविषयी, ती आम्हाला मनापासून आवडली असे यांनी आपल्याला लिहून पाठवलेलं आहे. हे पत्रात अभिप्राय जरा त्यांनी उशिरा पाठवला, पण तरी देखील आपण यांच्या अभिप्रायाचा समावेश केलेला आहे.
1: खूप छान.
0: चला तर मग मंडळी ऐकूयात आता समद्या मंडळीच्या

मुलीचं एक झक्कास गाणं.

0: मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालन्याचे हे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे, भवसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर, मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी, रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूर. सोबत आहेत ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मणखेडा, रामदास देवराव पाटील डोंगरे सावरगाव हडप. हे छानसं पत्र पाठवतात. दसमले चौक परतूर जिल्हा जालन्याचे हे श्रोते आहेत सुरेश अप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सरजे, सौ जयश्रीताई दसमले, कुमारी शिवानी दसमले, सौ अर्चना काटे, कुमारी आकांक्षा काटे आणि समस्त दसमले आणि काटे परिवार हे छानस पत्र पाठवतात. हे आपले श्रोते आहेत मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोलीचे हे श्रोते आहेत सदानंद मुळे, सौ संजीवनीताई मुळे, सौ साधनाताई मोगलकर, सौ अर्चनाताई रोहिणकर, कुमारी माहेश्वरी रोहिणकर, सौ प्रियंकाताई सदानंद मुळे आणि समस्त मुळे परिवार हे छानस पत्र पाठवतात.
1: मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैज नबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख, निलोफर शेख हिप्परसोगा, तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी अयुब सय्यद, बाराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद आणि मित्र परिवार, तसंच राहणा तिरुका तालुका जळकोट जिल्हा लातूर येथून प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, सुरेखा लक्ष्मण मध्यवाड, संकेत साईनाथ निखिल, तसंच मुरढव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथून भागवत मोटेगावकर, भाग्यश्री प्रसाद मोटेगावकर आणि समस्त मित्र परिवार, मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अरुणा काळे, एडी कांबळे, अतुल गौतमी धम्मदिना आणि तसंच मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून प्रशिक, मेघना, तुषार, एकता, उत्कर्ष कांबळे, अरुण येळगुडकर आणि समस्त मित्र परिवार.
2: आणि काही श्रोते फेसबुकच्या माध्यमातून देखील आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि हे श्रोते आहेत पांडुरंग अर्जुनराव साळवे, तसंच मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडहून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त मित्रमंडळ. तसंच बघ बाळू पाटील, सविता पाटील, नितीन पाटील, नलिनी पाटील आणि समस्त मित्रमंडळ कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून रेवण भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे, तसंच अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मौजे चंदूर आणि सुरेश साबळे, ओंकार साबळे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते होते. तसेच तामसा रोड हातगाव येथनं ओम गायकवाड, अविष्कार गायकवाड, अनामिका गायकवाड, प्रणिता गायकवाड आणि समस्त मित्रमंडळ.
1: बरं.
2: मारुती शंकर भोसले होर्टीकर हनुमान नगर सोलापूर आणि मालन मारुती भोसले होर्टीकर, सचिन मारुती भोसले होर्टीकर आणि समस्त मित्रमंडळ. तसंच नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाणा येथनं पी एस नावकर, निर्मला नावकर, विशाल नावकर आणि समस्त नावकर परिवार, नरेंद्र नलावडे, तसंच माजलगाव येथनं नारायण शिर्के आणि चंपा शिर्के आणि तसंच मारुतराव पांचाळ हे सगळे श्रोते आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून आपल्या आवड बळीराजाची या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेले आहेत.
1: या सर्व मंडळीला कृषीवाणी या कार्यक्रमा अंतर्गत

डॉक्टर यू एन आळसे यांनी दिलेली माहिती खूप आवडलेली आहे. त्यामध्ये जमिनीची मशागत, त्याचप्रमाणे खरीप हंगामामध्ये कोणकोणती कामे करायची आहे याविषयीची सविस्तर अशी माहिती आम्हाला आळसे सरांकडून मिळाली. त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला अतिशय आवडला असं ह्या सर्व मंडळींनी लिहून कळवलेलं आहे. मंडळी पत्र पाठवलं, धन्यवाद. चला तर मंडळी ऐकूया ह्या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

0: यानंतरचं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत रेवली तालुका परळी वैजनाथ इथनं उमरे मामा सर्जेराव गव्हाणे कवडगाव, सुमन सुंदरराव पृथ्वीराज धनंजय शिवराज मनीषा अनिता आणि समस्त उमरे परिवार. मुक्काम पोस्ट रांजणी तालुका घडसावंगी जिल्हा जालना इथून दिलीप हलगे बंडू हलगे छाया हलगे मीरा बायडाबाई संजय सुमित संकेत जयदीप प्रेरणा अपर्णा दीपाली आणि समस्त हलगे परिवार. तसंच सोबतच जिल्हा वडवणी इथनं संतोष पाटील लाडकी पाटील संजू भाग्यश्री नेहा बरखा सावणी पार्थ हर्ष पाटील. मुक्काम पोस्ट गुंजोटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूरहून प्रल्हादराव आलापुरे सुशीलाबाई आलापुरे रुपाली तुकाराम आलापुरे जयश्री श्रीकांत आलापुरे आणि समस्त मित्र मंडळ.
1: असं तर हे श्रोते आहेत छत्रपती शाहूनगर हिंगोलीचे पेंटर रामचंद्र इंगोले सिद्धांत इंगोले टिकू इंगोले रमाबाई सुरेंद्र इंगोले मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णाचे हे श्रोते आहेत शेषराव बोबडे सोनाजी सीताराम वैष्णवी सुवर्णा वेणुताई शुभम बोबडे बालाजी बोबडे सोबत आहेत मारुतराव भुसारे नावकीकर गणेशराव मोरे आहेरवाडीकर सोबत आहेत पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोलीचे हे श्रोते आहेत सुनील जबडे टेलर आर डी इंगोले नामदेवराव शिंदे पंडितराव शिंदे चांदू बलखंडे छोटू दादा इंगोले आणि समस्त रामचंद्र इंगोले मित्र परिवार. तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीडचे हे छानस तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीडचं हे छानस पत्र पाठवतात तुळशीराम शिंपले पाटील रामदास शिंपले बाबासाहेब शिंपले कुशीवर्ता शिंपले कांचन शिंपले साक्षी ठेमरे आणि समस्त शिंपले परिवार. तिगाव समतानगर परळी वैजनाथचे हे श्रोते आहेत शिवदास गलांडे सौ जयश्रीताई गलांडे अतुल गलांडे अनुजा गलांडे आणि समस्त गलांडे परिवार हे छानस पत्र पाठवतात.
2: तसंच मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर जाधव प्रशांत जाधव प्रणव देशमुख संचित देशमुख जगुताई जाधव स्वातीताई देशमुख वर्षताई देशमुख पूजाताई देशमुख प्रणाली देशमुख ऋतुजा आणि समस्त जाधव आणि देशमुख परिवार. मुक्काम पोस्ट वाघोरा तालुका माजलगाव येथून मदनराव तांगडे सुखदेव तुकाराम गंगाराम रामराव कमलबाई धनश्री द्रौपदाबाई गायकवाड अमोल बादाडे आणि समस्त तांगडे परिवार.

0: बरं.
1: मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घाळ्या, सुनीताताई घाळ्या, सानिका घाळ्या, गजानन घाळ्या आणि समस्त मित्र परिवार.
2: सुंदरखेड राजमाता नगर येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश कुमार आणि मित्र परिवार. डोंगरगाव येथून राष्ट्रपाल गजभिये, तन्मय बेबी, अनिष्का, राधिका गजभिये आणि समस्त मित्र मंडळ. अल्ताफ हुजुरे, सैफुलाभ, सबाहत, किरत हुजुरे आणि रेहान्स शेख. ढाणकी तालुका उमरखेड येथनं श्रीकांत डांगे, करुणा डांगे, ओंकार अंजली डांगे. गुरुचोक पोफाळी येथनं गणेशराव लांडगे, विमलताई लांडगे, अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे आणि मित्र परिवार. जांभरुण तालुका अर्धापूर येथनं दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी आणि समस्त जोशी परिवार, तसंच गणेश हादगावकर. याच गाण्याची आवड आपल्याला लिहून कळविलेली आहे. वरुळ जवळ काहीत ना महेंद्र सरकटे, विजया सरकटे, स्वराज वानखेडे आणि मित्र परिवार. मुक्काम पोस्ट चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड येथनं दिनकर साळवे, संस्कार, अक्षय, श्रेया, श्रेयश, गंगा साळवे आणि मित्र परिवार. आणि या सगळ्या श्रोत्यांना सुरो का मेला हा जो श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित जो कार्यक्रम आहे ना, तो कार्यक्रम यांना मनापासून आवडतो. कारण असंख्य श्रोते आणि आकाशवाणीचं नातं कशा प्रकारे घट्ट आहे आणि गीतांच्या माध्यमातून झकासपैकी गाणी आम्हाला ऐकायला मिळतात, छानसा श्रोत्यांचा संवाद देखील आम्हाला ऐकायला मिळतो. त्याच्यामुळे जे काही फोनिंग कार्यक्रम आहेत ते आम्हाला आवडतात आणि त्यासोबतच पत्रांवर आधारित असणारे कार्यक्रम, मग आपकी पसंत, आपली आवड, आवड बळी रजेची, हे पण कार्यक्रम आम्हाला मनापासून आवडतात. चला तर मग श्रोते, आता ऐकूयात या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं एक छानसं गीत.

चला तर मंडळी, आता वळूया शेवटच्या गीताकडे. आणि या गीताची आवड कळविणारे आपले श्रोते आहेत येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथून शंकरलाल जयस्वाल, रामलाल गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी ज्योती आणि समस्त मित्र परिवार. बागलपाडी तालुका वसमत येथून चंदनराज जयस्वाल, विजया लक्ष्मी, श्रेया आणि मित्र परिवार. तसंच बीड शहर येथून प्रकाश पगारिया आणि मित्र परिवार. मुक्काम पोस्ट वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून अमित नारायण लोंढे, विजय नारायण लोंढे.

0: अर्चना अमित लोंढे, स्वाती विजय लोंढे, मीनाक्षी नारायण लोंढे, चार्वी विजय लोंढे आणि तसंच शिवकुमार सोने, नवे पारगाव, प्रवीण बागल खटाव, दीपक चव्हाण, रितेश ज्ञानदार, रणवीर, रेश्मा, राज, नीरज आणि मित्रपरिवार. तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सुरेश जैन, पी आर जैन. दयानंद नगर नांदेडतून प्रकाश जैन आणि मित्रपरिवार. राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे आणि मित्रपरिवार. राहणार बरसाले मळात आंतरवाली दाई तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून ज्ञानेश्वर माऊली बरसाले, दामूअण्णा बरसाले, बालासाहेब बरसाले, कुंडलिकराव बरसाले, पांडुरंग ज्ञानदेव बरसाले, सखाराम काका बरसाले, कार्तिक बरसाले, अशोक काका बरसाले, बंडू नाना आटकळ, अनंतराव यादव, एकनाथ दादा बरसाले, ज्ञानोबा माऊली उगले अंकल राहणार जिरडगाव. राहणार जवळा झोटे तालुका पाथरे जिल्हा परभणी येथून सुरेशदादा रणजितराव झोटे, श्रुती, संग्राम, अनिल झोटे, सुनील झोटे, भगवान, रामभाऊ रणपिसे, परमेश्वर, सुंदर परसू, बाळू रणपिसे, उत्तमराव मामा खरात राहणार कार्ला तालुका जालना आणि समस्त मित्र परिवार.
1: हे श्रोते आहेत वार्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिताताई धुळे आणि समस्त सिंगणकर परिवार. विडूळ तालुका उमरखेडचे श्रोते आहेत गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड, भारत धुळे आणि उत्तम जमदाडे हे छानसं पत्र पाठवतात. राहणार सिरसी खुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेडचे श्रोते आहेत शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश, गजानन, समीक्षा, सायली, सुयश, हिंदवी आणि कृष्णा कदम. हिडोळती तालुका अहमदपूरचे जिल्हा लातूरचे श्रोते आहेत नामदेव कलमे, आकाश कलमे, आशा कलमे, नारागुळे हे आहेत यरबाग कर्नाटकचे प्रियंका, अविनाश रेड्डी हे छानसं पत्र पाठवतात.
2: आणि हे शेवटचे काही पत्र माझ्या हातामध्ये आहेत आणि आपले हे श्रोते आहेत गाव वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथनं नारायण आबाजी पुंडे, हर्षदराव पुंडे, सोनबाराव पुंडे आणि समस्त मित्रमंडळ. मौजे गोवर्धनचे रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश आणकर आणि मित्रपरिवार. नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा, अक्षय, करण गागर्डे, समर्थ उमरे आणि समस्त मित्रमंडळ. राहणार बोररांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदर बाप्पा जाधव, आशिष काळे, साईप्रसाद बोराडे, छगनराव आनंदे, नानोबा माऊली उगले, भानुदास खंडागळे, पुंजारामजी सराटे, भानुदास महाराज आटकळ, गणेश सुंदरबाप्पा जाधव. राहणार जवळा झुटा तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून सुरेशदादा रणजितराव झुटे, श्रुती, संग्राम, अनिल झुटे, सुनील झुटे, राज, रणवीर, किशोर शिंदे, विनायकराव सोसे, उत्तमराव, दादा खरात आणि मित्रपरिवार. तसंच दिनेश वर्मा, करुणा वर्मा, दत्रंगीयेतनं भागवत वर्मा, गुलाबदास माणिकपुरी, विश्वनाथ साहू, दुर्गाराम साहू आणि समस्त मित्रमंडळ. आणि हे शेवटचं पत्र माझ्या हातामध्ये आहे तालुका उमनाबाद जिल्हा बिदर येथनं धरमसिंह राजपूत, पूनम, निलेश, पूजा, श्रद्धा राजपूत. राहणार भवानी दापका तालुका कमलनगर येथनं संजय उद्बाळे, मंगला उद्बाळे, आकाश, विकास, करण आणि समस्त उद्बाळे परिवार.
1: तर या सर्व श्रोत्यांना आवड बळीराजाची आणि कृषी विषय कार्यक्रम सर्वच आवडतात. त्यातल्या त्यात लक्ष्मीचा गोठा दर बुधवारी प्रसारित होणारा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, बकरी पालन आणि समस्त इत्थंभूत कृषी विषयक सर्वच माहिती या कार्यक्रमातून जात असती. राधा वहिनी, शेवंता वहिनी आमच्या भेटीला पारावर नित्य नियमाने येत असतात. हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. तसंच विचारशलाका, दिल खुलास हा कार्यक्रम जो आपण सहक्षेपित करतो हा कार्यक्रम त्यांना खूप आवडतो. छानसा अभिप्राय यांनी लिहून पाठवलेला आहे.
2: चला तर मग श्रोते हो, आता ऐका तुमच्या आवडीचं कार्यक्रमातलं शेवटचं झक्कास गाणं.

0: या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी अर्थातच वैशाली वांगीकर,
1: मी राधा वहिनी अर्थात शीतल निमजे,
2: मी आपला मित्र गोविंदराव अर्थातच संजय थोरात,
0: आम्ही तिघेही कार्यक्रमातून तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या आवड बहिरजेची या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत
1: नमस्कार,
2: राम राम.

0: शेतशिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 8:01 झाला आहे.
1: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साच पडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 8:05 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी। उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून V.D. सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा। ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। येणाऱ्या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे एकही जीव जाऊ नये यासाठी सरकार योजना आखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। गाझियाबाद इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ध्वजप्रदान कार्यक्रमात ते आज बोलत होते। पूर, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी जीवितहानी बिलकुल होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान कमीत कमी व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे। उष्णतेच्या लाटेचं देशासमोर गंभीर आव्हान असून याचा सामना करण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज आहे। येणाऱ्या काळात यामुळे होणारी जीवितहानी शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं शहा म्हणाले।
1: हमारा लक्ष्य है जानहानी शून्य हो और संपत्ति का नुकसान न्यूनतम हो। हीट वेव जैसी गंभीर चुनौतियों को भी भारत सरकार का गृह मंत्रालय अब बहुत अच्छे तरीके से इसका सामना करने की तैयारी कर चुका है। आने वाले कुछ वर्ष में भी हम हीट वेव के कारण होने वाली जानहानि को शून्य तक पहुंचाने में हम सफल होंगे।

0: शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं शहा म्हणाले.
1: हमारा लक्ष्य है जान हानी शून्य हो और संपत्ति का नुकसान न्यूनतम हो. हीट वेव जैसी गंभीर चुनौतियों को भी भारत सरकार का गृह मंत्रालय अब बहुत अच्छे तरीके से इसका सामना करने की तैयारी कर चुका है. आने वाले कुछ वर्ष में भी हम हीट वेव के कारण होने वाली जान हानि को शून्य तक पहुंचाने में हम सफल होंगे.
0: राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणाऱ्या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणूक आयुक्त अधिनियम 2023 वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरली सुनावणी आज न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश केला गेला आहे. या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न न्यायालयानं विचारला. समितीतली तिसरी व्यक्ती ही तटस्थ असायला हवी, ही समिती स्वतंत्र असायला हवी असं न्यायालयानं या सुनावणीवेळी म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं ही दोघं करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणातल्या इतर 5 आरोपींना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दास मुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये काल 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्युमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जण, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टी 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल

0: आलेला नाही. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, धातू आणि खाद्यान्नाच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किमती वाढल्यानं या निर्देशांकात ही वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत उपस्थित असणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह, इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रोनाल्ड लामोला आणि ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो व्हिएरा यांची भेट घेत प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली. त्याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी प्रस्तावनपर भाषण केलं. शांतता आणि सुरक्षितता हे कायमच जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री यावेळी म्हणाले. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ जयशंकर यांनी भूषवलं. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्त्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची सामायिक गरज आहे असं ते म्हणाले. या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत शाश्वत विकासाला पुढे नेणारा संवाद असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जहाजावर ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ काल झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. व्यावसायिक जहाज आणि खलाशांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनाद्वारे नापसंती व्यक्त केली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात नवे रचनात्मक द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यावर दोन्ही देश सहमत आहेत. मात्र तैवान प्रश्नावरून तणाव निर्माण झाला तर संबंध खराब होऊ शकतात असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज झालेल्या भेटीनंतर जिनपिंग यांनी हे विधान केल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. तैवानचा प्रश्न चीन अमेरिका संबंधात अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रश्न नीट हाताळला गेला तर दोन्ही देशांचा संबंधात स्थिरता येईल, नाहीतर संघर्ष उद्भवू शकतो असं जिनपिंग म्हणाले. गेल्या 9 वर्षातली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच चीन दौरा आहे. 2017 डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. रात्रीचे 8:15 आणि 35 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुखदेव भगाजी गायकवाड आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत.

लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक गायकवाड आणि सहकारी यांच्या स्वरातील हे पारंपरिक गीत

रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीताबरोबरच श्रोते हो लोकसंगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. लोकसंगीताचा या कार्यक्रमाची निर्मिती केली होती छत्रपती संभाजीनगर केंद्रांनी. आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता आहात. रात्रीचे 8:30 वाजून गेलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दीपाली गजके यांच्या स्वरातील श्रेयश्री तद्वझे यांचं हे गीत.

विद्या करालगीकर यांच्या स्वरातील सुरेश भट यांची ही रचना श्रोते हो आपण ऐकली आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 8:45 होत आहेत. ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईट आणि 9:45 इन्साईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या आपण ऐकू शकाल.

0: हार्मोनियमची साथ होती तुलसीदास बोरकर यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
3: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
2: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ
4: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसाची जात. लेखक पी सावळाराम. सादर करते बाळ कुडतरकर.

0: अरे वळगलं नाही का बरं असा काय फरक पडलाय माझ्यात म्हणजे अंगात आपली स्मिथ डोक्यावर स्मिथा आणि पायात का हुरपमची ही अचानक रंगी पोशाखात तुला पहिल्यांदाच बघतोय मी म्हणजे त्याचं असं झालं त्याचं झाले म्हणून माझ्या धाकट्या पुरीने का पाहुण्याबरोबर ही सारी कापडे झाली
1: बरं बर
0: आता पोरीची हौस
1: सांगा असं ते खरं अरे पण सोबल केल्या आवल्या
0: का हो हा पोशाख मला बरा दिसत नाही म्हणता
1: म्हणजे आरशात पाहिला असतं ते सांगितलं असतं आरशाला बरं जाऊ दे कुठे चाललाय तरी कुठं एवढा झाकपाक झाकपाक झाकपाक पोशाख करून
0: तुम्ही जिकडे चाललाय तिकडे ते मी बी चाललोय
1: म्हणजे मी माझ्या मुळाकडे चाललोय तुम्ही येतेस काय माझ्या मुळाकडे
0: नाही तुमच्या दोस्ताच्या मुळाकडे चाललोय
1: माझा दोस्त कोण रे
0: अहो हंबीराव माने हो
1: तो माझा दोस्त कधी होईल का लेका मागच्या पंचायतीच्या निवडणुकीत त्याला सहकारी मुंडाशी केलं
0: तुम्ही पुढारी तू बी पुढारी कुणाच्या बाजूने बोलून चालेल का आम्हा गरीबाशी
1: तू आणि गरीब तू आणि गरीब काय आणि पोटात पाय येता माझ्या मोर तरी गरीबीचं नाटक करू
0: नका काहीतरी गैरसमज झालाय तुमचा
1: माझा काय समज झालाय तू माझा मला माहित पण अशा कैच्या नारदासारखा गाड्या सांगून पोट जाण्याचं सोडून दे
0: अहो पण एकदम पेटला का तुम्ही पुढारी
1: पुढारी पुढारी पुढारी म्हणून या सागर म्हणून माझ्या
0: खरं सांगू आमच्या गावचं खरं खुरं पुढारी तुम्ही कदरमोड करून गावाची सेवा करणारा माणूस पुढारी नव्हा तर कोण
1: तुझा पुढारी हांबेराव तुझ्या तालावर माकडच्या पुढ्या मारतोय तू
0: मी त्याला बाई आणा सांगितली कुठली बाई रे अहो त्यानं पाळणीच्या तमाशाची बाई आपल्या मळ्यात आणून ठेवली लई जखमी बाई आहे अगदी बाजीरावाची मस्तानी म्हणा आणि नाच गाण्यावर तिचा कोण हात धरणार नाही राव
1: अरे पण हे सगळं मला कसं बाई सांगते
0: अहो आज रात्री हंबीरावाच्या मळ्यावरच्या बंगल्यात तिच्या नाच गाण्याची मैफिल होणार आहे तुम्ही तिकडे चाललं ना

0: या बजा बने क्या जिनकी ये दोष्यावर टोपी पड़ेगी क्या जिनकी सारे आई सबले रंग भाई जैसी जिले आओ तो बनते नहीं ही ही कैसे घालना रे किती एक लोग या बैठी तुला येणार आहे मला भी त्यांच्या तर मारून बसत काय जाता अहो ना दाना बघितलेला माणूस बिघडत असं म्हणणं तुमचं कधी म्हटलंय मी पण बाईच्या नादाने कुणाचं भले झालं का मनावर ताबा नसलेली माणसं बिघडतात मी कुठं बिघडली खरं आहे जा आपल्या वाचून उगाच मला दुसरं सगळं खातो का अहो पुढारी ना पुढारे म्हटलं तर मुस्कट फोडील खरं आई बापान ठेवलेलं नाव घेत माझं आमच्यासारख्या लहान माणसांनी आवडून हात मारली तर गावातले लोक जे म्हणजे जोडशे ना मारतील की बर काय म्हणायचं आहे का तुला ते सांग मी काय नाव गेलं बसणार तुला काय म्हणायचं म्हणजे असं आहे म्हणजे मला जरा पंचायतीचं कर्ज पाहिजे म्हणजे येणार होतं तुमच्याकडे दोन दिवस कशाला कर्ज पाहिजे शेतात ऊस लावायचं तिला पाणी आहे का तुझ्या आणखी एक विहीर खणली तर जिवंत पाण्याचा झरा लागेल असं एक पाळ माणूस चक्कर सांगून गेला तिला दिलेला पैसा वापरणार तिला देणार तुम्ही तुमच्या हाताने विहिरीसाठी खर्च करा उन्मत्त झालं भले भले म्हणजे कधी नाही तो पैसे खाल्ल्याला डाग आता या उतार वयात लावून घेऊ म्हणते काय मला आता असं तुम्हीच आम्हा गरीबांना आठाडायला लागला तर आम्ही जायचं कुठे बरं मी त्याला तुमच्याकडे मैफल आहे म्हणून सांगितलं असं उत्कर्ष माझ्यावर
1: अरे मी कसा होईल माझा उत्कर्ष त्याला सण कसा होईल अरे हे असलं हे दिसायला काळसूट पण त्यांच्या काळजात काळकूट भरलेलं असते
0: आता असं बघा तुम्ही पुढारी की ओझी पुढारी आम्ही काय बोलायचं गरीबातून
1: अरे त्याचे पुढारी पण ह्या निवडणुकीत खलास करतो बस बरं माणसं जमत्याल तू जरा पुढं बंगल्याकडे चालू लाग
0: बरं
1: मी येतो जरा गावाकडनं गाव
0: बर अहो पुढारी अहो सरपंच उद्या कशाला आला बाबा मी कशाला येते या गुणवंता बाई भेटायला आले तुम्हाला
1: गुणवंता बाई
0: कोण गुणवंता
2: ज्योतिबा महाराजी
0: ज्योतिबाची तू
2: नाही
0: अगदी पाहण्याचा फरक पाहिलं तुला
2: खरं हा बाबा कलई फसल्या डोळ्यानं दिसत बी नव्हत्या
0: बेचाळीसच्या लग्यात तुझा बाबा आणि मी एका सुलगाच्या कोठडीत होतो एका तासात जीवन होतो आणि भूमिगत असताना तुझ्या आईने मला पोलिसाच्या तावडीत वाटेल
2: काय मला करण हे बाबाने सांगितली या चारी करता
0: असे आता तू आता झाग चांगली झग आणि घेतली दिसली गुरुवंत बर अरे बोलणार जरा असं तर माणसं जमायला लागली आणि जेवायचं बी आहे ती माती बरं जा तू पुन्हा कवा तरी भेट
2: पण उद्या आमच्या या गावात तमाशा होणार आहे तुम्ही यायला पाहिजे माझ्यासाठी
0: मी कशी तमाशाला जात नाही
2: पण तुम्हाला आवडेल असाच बघू द्या मी लावणार आहे बघा
0: बिस्कट का असले तर मी तुम्ही

0: माझ्या पाय कशाला करतील? देवाचं पाय करावं
1: का? मी महाराजी पोर म्हणता वाटत.
0: अगं असा देश पाळणारा असतो मी ते तुझ्या घरात ज्योतिबा आणि मी एका ताकात गेले नसतो आणि महिने महिने राहिलेली नसतो.

0: पद्धति प्रमाण गणाधीशाची पूजा आपण केली, आता ह्यानंतर गवळण झाली पाहिजे. काय रे सोनाऱ्या, गवळणी कुठे व्हायचा?
1: आपल्या घरात
0: ताबडतोब
1: बरोबर. आपण कोणी बोलायला म्हणून सांगू? काय बैरू,
0: या पोसावरून कोण वाटतोय?
1: आपल्याला तुझ्या
0: नाही तर कुण आता
1: नाही तर कुण द्या. चोर बाजारात ना मगाशी नाही आणला मी.
0: जास्त वडवड करू नकोस, त्यानंतर तेवढं करायचं
1: नाही तर मंडळी बघ ना मंडळी, हा फुकट फोडा असा दवा दवा दवा दवा दंगाई करतो, त्याच्या भीतीनं मी आता चिंपा झालोय मंडळी बघ.
0: आता जमत
1: जातो.

0: हेरिरी शत्रूंच्या मुलगा चालल्या होत्या, त्याच्याने अडकवून ठेवलाय.
1: छान केलं, छान केलं. काय ग, शत्रूला अशा रीतीने मदत करताना लाज कशी वाटली नाही तुम्हाला?
2: आम्ही मथुरेच्या बाजाराला चाललो.
1: मथुरेच्या कौसाने एवढा अत्याचार केला, आपली बायका पोरं मारली, घरदार लुटली, तरी त्याचं काहीच तुम्हाला वाटत नाही काय? बायानो,
0: अरे म्हणून तर दया दिव्याची मर्जी विकून 4 पैसे कनवटीला लावून आणणार आहे आम्ही. तुम्हाला गौसाची राक्षसैनिक घरी येऊ देतील का?
1: अरे आमचा आणि कंसाचा उभा दावा सुरू झालाय, लढाई चालू आहे, तेव्हा तुम्हाला जाता येणार नाही. माग फिरा.
0: तू सांगतीस म्हणून फिरतो. पुन्हा असले वांग्यातलं मुजगावण्याच्या सीमा भागात उभो करशील आता ते शत्रूला अतिन तुडवतील आणि चिरल मोकळा. बघा बघा बघा कृष्ण देवा, तुमच्या बाजार सैनिकाला काय म्हणते ती बघा.
1: बोलगे रे, म्हटलं ना काय अंगाला भोक पडतात काय?
2: हो म्हटलं काय, त्याच्या बंदुकीने तरी कुठली भोक पडायला. जरा कृष्ण देवा मॉडर्न बंदूक द्या त्याला.
0: अगदी कशाला त्याला बंदूक देण्याच्या बांधणीत पडते? रणगाड्यावर बसवून ठेव पत्तागत.
1: बरोबर, जास्त लांबड लावू नका. माग फिरा,
0: माग फिरा. अबाउट

0: ಗುಣವಂತ ಜಗದ್ ಜಾತಿ ದೂರ್ ಏನ್ ಕಾಲದ ದೂಸರ
1: ವರ್ಷಿ
0: ಅದ್ರ ಬರ್ತಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಕಾಲ್ಪ ಅನುವರ್ತ ಬಣ್ಣ
1: ಅರೆ ತೀ ಜಾತಿ ನವತ್ ಪ್ರಾಣ್ಯಾಚ್ಯಾ ಜಾತಿ ಸುಟ್ಟಿ
0: आता त्या दादी सांगत बसलो तर आपल्या पुढे बसली माणसाची जात त्यागायला लागेल
2: बर त्या माणसाच्या जाती तरी किती आहेत एवढं तरी सांग
1: माझ्या मतानं फक्त दोन हायची जात
0: कोणत्या
1: एक बायकांची आणि दुसरी पुरुषांची पण या माणसाच्या जातीला जन्म कोणी दिला
2: त्या मायबाप परमेश्वर
0: वा मास्टर तुम्ही जवळ आला का
2: मगाशी झालो म्हटलं आता तुमचं बोलणं थांबलं मग जाऊ पण मारुतीच्या शेपटासारख्या लांबतच चाललेलं बघून घुसलो झालं मध्ये
0: मास्तराची जात म्हणजे लई मिळाली जात बरं झालं गुजरातचे मधी गुजरातची एक जात माग राहणाराची पुढं पुढं करणाराची पाय ओढणाराची आणि हिच्यासारखी केसानं गळा कापणाराची
1: ए माझ्याकडे बघून कशाला बोलतोय की कुणाचा केसानं गळा कापणार
0: ज्याचा गळा तू कापला असेल ते सांगायला येईल तरी कसा गळा गुल झाल्यावर
2: रोजच्या व्यवहारात प्रत्येकाला नाना प्रकारच्या माणसाच्या जाती दिसून येतात हे जरी खरं असलं तरी एखाद्या वेळी गावावर ज्याच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा माणूस सगळ्या जाती गोगलगाईसारख्या पोटात घालतो आणि सारा भेदभाव विसरून माणूस तिला कवटाळ मास्टर तुम्हाला पाडळीच्या ज्योतिबा महाराजची कथा माहित आहे ना
3: हो आहे
1: मग सांगा की या लोकांना
0: जेव्हा बेचाळीच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला जेव्हा बेचाळीच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला तेव्हा इंग्रज सरकारचा

0: म्हणजे ज्योतिबा मार आणि पवारांचा पट्ट्या हे दोघं दोस्त झालं आणि दोघांनी मिळून लढा दिला.
1: बरोबर, पण त्यापेक्षा ज्योतिबाची बायको बायजा हिच्यासारखी लाखात बाई मिळायची नाही.
2: मग सांगा पुढे.
1: लोक उतरून झाले.
2: होय होय.
1: एकदा या पवाराच्या माग पोलीस लागलो.
2: बरं,
1: हा पोरगा तिरासारखा पोलिसांना चुकून ज्योतिबाच्या घरात घुसला.
3: अगं बाई, मग
1: बायजा इतकी पोराला पाजीत बसली होती, तिने पोर पाळण्यात टाकलं आणि दाराला कधी लावली.
3: पोलीस दार धडकू लागले, बायजाबाईंनी दार उघडलं.
1: पोलीस म्हणाले, एक फरारी माणूस या घरात शिरताना आम्ही पाहिलं.
3: नाही बा, बघाची सारं घर गुंतवले.
1: पवाराच्या डोक्यावर हळदी कुंकवाचा लेप लावून पट्टी बांधली होती बायजाने आणि पांघरून घालून झोपवला होता बाजीवर.
3: हा कोण तुझा असं पोलिसांनी विचारलं.
1: बायजा म्हणाली, माझं घरधनी आहे ती. पाय मिसळून पडलं आणि दोस्त्याला पाटा लागला तेव्हा जखमीला हळद मीठ भरत होते त्यावर तुम्ही आला का?
0: कोणी त्याला खरं वाटलं.
1: आता एखादी बाई एखाद्या पुरुषाला उगीच्या उगीच नवरा म्हणणार नाही.

0: असंच त्यानं वाटलं म्हणून पवराचा पक्ष वाचला.
1: वाचूया माझा आहे ना.
2: काय म्हणते त्या पाहिजाची पुरगी तू?
1: त्याच पतिव्रता माऊलीच्या पोटी मी जन्माला आले.
0: तो पवाराचा पक्ष्या याच गावचा थोर माणूस आहे.
1: आता नाव सांगा मास्टर केशव.
0: सांगते. याच गावचा सरपंच म्हणजेच आपला बजाबा पवार.
3: लोगो मी जातीनं मराठा 96 कोळीचा, पण ज्योतिबा महाराजच्या घरात माणुसकीचा धडा घेतली. मातोश्री बायजाबाई कडून पोलीस गेल्यावर आई का असं खोटं सांगितलं? काय म्हणाल्या बायजाबाई? तुझा प्राण वाचावा म्हणून, तुझ्या बरोबर देश वाचावा म्हणून. मंडळी आपण सारी देवाचे लेकर आहोत. जात धर्म पंथ हे भेदाभेद हे स्वार्थासाठी या आपसातच माणसाने निर्माण केलेले. पण ज्यावेळी सर्वावर संकटाची कुराड पडण्याचा प्रसंग येतो त्यावेळी माणूस जात पात सारं काही विसरतो आणि त्याचा माणूसपणा जागा होतो. त्यावेळी साऱ्या माणसांची जात ही एकच. ती जात जेव्हा एक होते त्यावेळी सत्य फाशीला जात नाही, अन्याय भरडून काढला जातो आणि प्रेमाचा स्वातंत्र्याचा ऐक्याचा सूर्य साऱ्या मानवतेवर प्रकाशित होतो.

0: today formally elected V.D. Sathisan as its leader. Our correspondent reports that senior leader Ramesh Chennitala was not present in the parliamentary party meeting. In Uttar Pradesh, more than 111 people have died and 200 injured in the last 24 hours due to rain, storms and lightning. Chief Minister Yogi Adityanath directed the district magistrate and relevant officials to immediately conduct a survey on the spot. In IPL cricket, Punjab Kings have set a target of 201 for Mumbai Indians at Himachal Pradesh Cricket Association Stadium in Dharamsala tonight. Mumbai Indians were 173 for 4 in 18 overs when reports last came in. And with that, we end this news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर एआयआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी आणि एफएम 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:10 आणि 9 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीवरील प्रसारण सुद्धा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट 5:50 पहिल्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल एआयआर मराठी या डीटीएच उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

0: on the spot. In IPL cricket, Punjab Kings have set a target of 201 for Mumbai Indians at Himachal Pradesh Cricket Association Stadium in Dharamsala tonight. Mumbai Indians were 173 for 4 in 18 overs when reports last came in. And with that, we end this news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz एआयआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी आणि एफएम 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:10 आणि 9 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीवरील प्रसारण सुद्धा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट 5:50 पहिल्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल एआयआर मराठी या डीटीएच उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.